सुप्रभात श्रोते हो, 229 अंश नॉमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज गुरुवार भारतीय सौरतिथी 5 भाद्रपद शके 1948 म्हणजे 27 ऑगस्ट 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेत आपलं स्वागत. सकाळचे 5:57 झाली आहेत. सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

या जगात पशु आणि प्राणी खूप आहेत. प्राण्यामध्येच माणसाची देखील गणना होते. सर्व प्राणी हे भोग यवनीत मानले जातात, तर मानव मात्र भोग आणि कर्म या दोन्ही मार्गावर चालणारा आहे. यालाच तर उभय यवनी असे देखील म्हटले जाते. माणूस हा विचारशील प्राणी आहे. इतरांमध्ये विचारक्षमता नाही, ते फक्त पाहण्याचे काम करतात. पश्यतीती पशु, पण माणसाचे वेगळे आहे. मननात मनुष्य, एखादी घटना किंवा एखादा प्रसंग पाहून माणूस विचार करतो, चिंतन करतो, कारण माणसासोबत चिंतनाचं तत्व जडलेले आहे. म्हणूनच मननात मनुष्य अशी माणूस शब्दाची व्युत्पत्ती अतिशय श्रेयस्कर आहे. मनन करणे अथवा विचार करणे ही माणसाची प्रवृत्तीच म्हणा. आचार्य यास्क म्हणतात, मत्वा कर्माणि सिव्यति, म्हणजेच जो विचार करून कामे करतो, बुद्धी लढवतो, योग्य आणि अयोग्यचा विचार करतो, सत्य आणि असत्याचा विचार करून योग्य ते परीक्षण करतो, तोच खरा माणूस होय. यासाठी विचारशक्ती मोलाची असते. माणसाला सकारात्मक आणि नकारात्मक या दोन विचार प्रणालीवर विचार करावा लागतो. अनेक लोक नकारात्मक दृष्टीने विचार करतात, परंतु सकारात्मक दृष्टी फार महत्वाची असते. देवपदापर्यंत पोहोचवतात कोणते विचार, तर ते सकारात्मक विचार. परंतु नकारात्मक विचार माणसाला दानवतेकडे नेतात. अविचारांनी म्हणजेच निकृष्ट विचारांनी माणसाचा राक्षस झाल्याचे आपण इतिहासात पाहतो आणि वर्तमानात देखील अभ्यासतो. वेदांनी मानवाला दिव्यत्वम विचाराचे आगर प्रदान केले आहे. मुळातच वेद म्हणजे विचार. सर्व प्रकारच्या विचारांची सूक्ष्म दृष्टी आणि तत्वचिंतन कुठे आहे, तर वेदामध्ये आहे. कुविचार हे दारिद्र्यामुळे माणसाला वाईटाकडे घेऊन जातात. यामुळे माणूस खचून जातो, ऱ्हासाकडे वळतो. वाईट विचारामुळे अधोगती होते आणि त्याची वाटचाल देखील दुर्गतीकडे होत असते. तर सुविचारांनी माणूस शून्यातून विश्वनिर्माण करतो. वेदांनी माणसाला उत्साहाने जगण्याचे बळ प्रदान केले आहे. नेहमी प्रगतीपथावर राहण्याचा उद्घोष करताना अथर्ववेद म्हणतो, आरोहणम आक्रमणम जीवतो जीवतो अयनम. हे माणसा, तू प्रत्येक तत्वावर आरूढ हो, चालण्याचा प्रयत्न कर. सत्पथावर मार्गक्रमण करत असताना जे जीवनात यशस्वी झाले महापुरुष आहेत, अशा महापुरुषांच्या विचाराचे अनुगमन कर. तर अथर्ववेदातील एका ठिकाणी म्हटले आहे, उत्क्रामातः पुरुष मा अवपत्था. हे माणसा, जे झाले ते झाले, यापुढे तू कामाला लाग. भूतकाळ विसरून भविष्यकाळ डोळ्यासमोर ठेवून वर्तमान सुधारण्याचा प्रयत्न कर. तुझे उन्नती आणि प्रगतीपथावर चालणे हे मोलाचे आहे. पुढे वाटचाल कर, मागे कदापि वळू नकोस. आज या विचारांची गरज आहे. माणूस दुःखी आहे, माणूस त्रस्त झाला आहे. थोड्या थोड्या गोष्टींनी माणूस अत्यंत परेशान आहे. याचे कारणच आहे विचारशक्ती. विचारशक्ती नसल्यामुळे माणूस जगणे हरवतो आणि म्हणून अशा प्रसंगी वेदांची आठवण येते. वेदमंत्र सांगतो, उद्यानम ते पुरुष न अवयानम. हे माणसा, तुला वर चढायचे आहे, वर प्रगतीपथावर उंचावर झेप घ्यायची आहे. न अवयानम अर्थात अधोगतीकडे नव्हे. प्रेता जयता नर इंद्रो वह शर्म यच्छतु प्र इता. हे माणसा, पुढे ये, विजयी हो, पराजय कदापि नको, कारण तुला सुखी जीवन जगण्यासाठी यशस्वी व्हायचे आहे. आपनो ही श्रेयांसम अतिक्राम. अरे, सोबतच्याही माणसापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न कर. त्याला ओलांडून पुढे जात तू जीवन यशस्वी कर, कारण तुझे दिव्य विचार तुझी हीच जीवनशक्ती आहे. महान हो, श्रेष्ठ हो आणि सतत प्रगतीपथावर आरूढ हो.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद वैदिक विचार मंच.
1: नमस्कार. परभणी अंतर्गत विचार शालाका हा प्रायोजित कार्यक्रम

आपण ऐकला. आजच्या कार्यक्रमात दिव्य विचार याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेले. वसंत बापट यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये वसंत बापट यांची ही गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये रमेश आगावकर यांची ही गीतरचना, संगीतबद्ध केली आहे दशरथ पुजारी यांनी.

सुमन कल्याणपुरी यांच्या आवाजामध्ये रमेश आगावकर यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती दशरथ पुजारी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं हे गीत रचना, संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये पी सावळाराम यांची ही गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती दशरथ पुजारी यांनी. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया.

प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामध्ये दत्ता पाटील यांची ही गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची ही भक्तीरचना, संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी.

आशा भोसले यांच्या आवाजामध्ये जगदीश खेबोडकर यांची ही भक्तिरचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये उमाकांत काणेकर यांची ही भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे श्रीकांत ठाकरे यांनी.

मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये उमाकांत काणेकर यांची ही गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती श्रीकांत ठाकरे यांनी. आपण ऐकत आहात मंगलप्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकली. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनूप जलोटा यांच्या आवाजामध्ये हिंदी भक्ती रचना.

0: अनूप जलोटा यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही हिंदी भक्तीरचना आपण ऐकली आणि या गीतासोबतच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. श्रोते हो, सकाळचे 6:40 होत आहेत.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
0: श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात सोयाबीनवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी दिलेली माहिती आता प्रसारित करत आहोत.

0: अळ्यांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. मग जर किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे तर त्याचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल, तर हे थोडक्यात आपण बघणार आहोत. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जमिनीची योग्य मशागत अर्थातच जमिनीची खोल नांगरण अतिशय महत्त्वाची असते, ज्यामुळे जमिनीमध्ये राहिलेल्या किडींच्या अवस्था जसे की त्यांचा प्युपा म्हणजेच कोश, त्यानंतर अळी ह्या पृष्ठभागावर येतात आणि पक्ष भक्षी म्हणजे बगळा वगैरे असतील ते किंवा प्रखर ऊन जे असेल तर त्याने ते मरतात. त्यानंतर वेळेवर योग्य पेरणी करणे तितकंच गरजेचं असतं, ज्यामुळे किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो. उशिरा पेरणी केली तर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. या व्यतिरिक्त सापळा पीक आपल्याला वापरता येतं. सोयाबीन पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल यासारखी सापळा पिकं जर आपण लावली तर या सापळा पिकांवर स्पोडोप्टेरा किंवा केसाळ अळी यांचा प्रादुर्भाव अगोदर आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामध्ये काय होतं की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे जे काय तंबाखूवरील पाणी खाणारी अळी असेल तर ती एग लेईंग म्हणजे अंडी त्या सापळा पिकांवर देते आणि त्यामधून बाहेर पडणाऱ्या अळ्या देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. त्यांची अंडीपुंज किंवा एकाच पानावर असलेल्या खूप साऱ्या अळ्या आपण गोळा केल्या आणि त्यांचं जर नायनाट केलं किंवा त्यांना नष्ट केलं तर आपलं त्या ठिकाणी एकात्मिक कीड व्यवस्थापन खूप मोठ्या प्रमाणावर झालं, पण खूप साऱ्या अळ्या त्या ठिकाणी नष्ट करतो आहे. त्यानंतर चिकट सापळे म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडींचा देखील प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो, ज्यामध्ये पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडे असतील, फुलकिडे असतील यासारख्या किडींच्या व्यवस्थापनासाठी चिकट सापळे आपल्याला वापरता येतात. त्यामुळे पिवळे चिकट सापळ्यांचा वापर आपल्याला पांढरी माशी, तुडतुडे आणि मावा या किडींसाठी करता येतो. फुलकिड्यांसाठी आपल्याला निळ्या चिकट सापळ्यांचा वापर त्या ठिकाणी करता येतो. या व्यतिरिक्त रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी एकरी 15 ते 20 पिवळे व निळे चिकट सापळे आपल्याला लावता येतात. त्यानंतर पक्षी थांबे जे अतिशय घरच्या घरी आपल्याला तयार करून लावता येतात, इंग्रजीमध्ये जो टी आकार असतो तशा पद्धतीचे दोन काठ्या जर आपण एकत्र केल्या आणि त्यांना जर शेतामध्ये टी आकारासारखं बनवून बसवलं तर 8 ते 10 पक्षी थांबे आपण एकरी जर उभारले तर नक्कीच पक्ष्यांना बसण्यासाठी जागा तयार होते आणि त्यानंतर ते आपल्या शेतामधील विविध प्रकारच्या अळ्या वेचून त्या ठिकाणी खात असतात. या व्यतिरिक्त घाटी अळी तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या अळीसाठी आपल्याला त्यांच्या सर्वेक्षणासाठी आणि व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळ्यांचा वापर करता येतो. घाटी अळीसाठी हेलिल्यूर आणि तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या अळीसाठी स्पोडोल्यूर बाजारामध्ये उपलब्ध असतो, तर फेरोमोन ट्रॅप्स अर्थातच कामगंध सापळ्यांचा उपयोग देखील अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर आपल्याला जैविक कीटकनाशकांचा वापर करता येतो, ज्यामध्ये तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या अळीसाठी SLNPV 500 ml 2 ml/10 L पाणी किंवा घाटी अळीसाठी HANPV 500 ml विषाणू 2 ml/L पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर नक्कीच त्या ठिकाणी घाटी अळी तसेच तंबाखूवर पाणी खाणाऱ्या अळीचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं. यानंतर नुमरिया रिले किंवा बिव्हेरिया बॅसेना यासारख्या जैविक बुरशी असतात, ज्या 4 ते 5 ग्रॅम/L पाणी याप्रमाणे आपण जर या विविध अळींवर फवारणी केली तर नक्कीच त्यांचं चांगलं व्यवस्थापन त्या ठिकाणी होतं. या व्यतिरिक्त निंबोळीर्क 5% किंवा अजाडिरॅस्टिन 1500 ppm 25 ml/10 L पाणी याची देखील आपल्याला फवारणी करता येते. या व्यतिरिक्त बॅसिलस थुरिंजिनेसिस 20 ग्रॅम/10 L पाणी याप्रमाणे देखील फवारणी करून या अळ्या ज्या आहेत त्यांचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं. यानंतर ज्यावेळेला कीड आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ओलांडतात, जसे की खोडमाशी 10 ते 15% प्रादुर्भाव असतं झाडे प्रतिमीटर ओळ, चक्रीभुंगा 15 ते 25% झाडे प्रतिमीटर ओळीमध्ये, किंवा उंटअळ्या 3 ते 4 अळ्या प्रतिमीटर ओळीमध्ये जर आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्यावेळेला त्यांची ही आर्थिक नुकसान पातळी समजावी आणि त्यानंतर आपल्याला विविध कीटकनाशकांचा वापर करता येतो, ज्यामध्ये प्रोपेनोफॉस 50% 20 ml/10 L पाणी किंवा लॅम्डा सर्व्हिन 4.90% 6 ml/10 L पाणी किंवा एंडाक्सोकार 15.80% 7 ml/10 L पाणी किंवा फ्लुबेंडामाइड 39.35% SC 3 ml/10 L पाणी किंवा क्लोरॅन्टेनिरपोर 18.50% SC 3 ml/10 L पाणी यासारख्या काही कीटकनाशकांचा वापर करता येतो. त्यानंतर थायमेथोक्झाम 12.60% अधिक लॅम्डा सेरोथिन 9.50% EC 2.5 ml/10 L पाणी किंवा क्लोरॅन्टेनिरपोर 9.30% अधिक लॅम्डा सेरोथिन 4.60% 4 ml/10 L पाणी यासारख्या रासायनिक कीटकनाशकांचा देखील आपल्याला वापर करता येतो. धन्यवाद.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात सोयाबीनवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर आणि 6:55 संस्कृत बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:15 आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर राजेंद्र जाधव, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, सोयाबीन संशोधन केंद्र, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल याविषयी आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकावर खोड किडींमध्ये खोडमाशी, चक्रीभुंगा यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासोबतच पाणी खाणाऱ्या अळ्यांचा देखील प्रादुर्भाव होत असतो. त्यामध्ये तंबाखूरील पाणी खाणारी अळी, उंटअळी, घाटी अळी, पाणी पोखरणारी अळी, पाणी गुंडाळणारी अळी यासारख्या विविध

0: आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आपण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांच्याशी चर्चा करतो आहोत. कालच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की नेत्रदानासाठी नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी लवकरात लवकर नेत्रपेढीमध्ये संपर्क करणं अतिशय आवश्यक असतं. तर आज आपण जाणून घेऊया की हा संपर्क नेमका कुठे करावा.
2: जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्र विभाग अधिकृत नेत्रपेढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क करता येतो. त्यासाठी काही टोल फ्री नंबर आहेत ते मी सांगतो. पहिला नंबर 1919 व दुसरा नंबर 1800103 7100. मी परत एकदा टोल फ्री नंबर सांगतो. 1919 व दुसरा नंबर 1800103 7100.
1: बरं सर, नेत्रदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी संकल्प करावा, त्या दृष्टीनं पाऊल उचलावं, यासाठी तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल?
2: माझे सर्व नागरिकांना मनापासून आवाहन आहे, आजच आपल्या कुटुंबियाशी नेत्रदानाबद्दल बोला, नेत्रदानाचा संकल्प करा आणि मृत्यूनंतर वेळ न दवडता नेत्रदान केंद्राशी संपर्क साधण्याची जबाबदारी कुटुंबियांनी घ्यावी. आपण आयुष्यभर आपल्या डोळ्यांनी जग पाहतो, पण मृत्यूनंतर हेच डोळे किंवा त्यातील उपयोगी नेत्रपटल दोन व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकतात. नेत्रदानाचा संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, सामाजिक संस्थांमध्ये आणि समाज माध्यमावर पोहोचवायला हवा. एका व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला आणि त्यातून आणखी 10 व्यक्तींना प्रेरणा मिळाली तर ही चळवळ निश्चितच मोठी होऊ शकते.
1: खरे. श्रोते हो, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या आणि त्यासाठी जनजागृती करत असणाऱ्या प्राची भोसले यांचे विचार आता ऐकूया. प्राचीताई नमस्कार.
3: नमस्कार.
1: प्राचीताई, नेत्रदान करणं त्यासाठी तुम्ही केव्हा आणि का प्रवृत्त झालात?
3: खरं तर सुरुवातीपासूनच मला समाजकार्याची आवड होती आणि आता माझ्या मृत्यूनंतरही माझ्या नेत्रदानामुळे 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते आणि त्यांचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर म्हणा किंवा स्वावलंबी होऊ शकतं या विचारानं मला नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळाली.
1: अशावेळी तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची नेमकी भूमिका काय होती?
3: खरं तर त्यांचा कायमच माझ्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाला पाठिंबा असतोच. ज्यावेळी मी हे सांगितलं तर खरं तर मला आता तुमच्या माध्यमातून सांगायला आनंद होतोय. माझ्यासोबत माझ्या घरच्यांनी सुद्धा या संदर्भात, म्हणजे अवयवदान असेल, देहदान असेल किंवा नेत्रदान असेल, या संदर्भात ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.
1: अरे वा वा. या होत्या प्राची भोसले. तर श्रोते हो, या नेत्रदान पंधरवड्यामध्ये आपण सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करूया आणि अनेक दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणूया. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. डॉक्टर सुनील डोखळे सर आपल्या सोबत होते, आपण त्यांचे आभार मानूया आणि कार्यक्रमातून मी आपला आता निरोप घेते. नमस्कार.
0: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: Jason. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय वल्लभ वणजू यांच्याकडून. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: तुमच्या आंबा बागेमध्ये तुम्ही जो पावसाचं पाणी साठवण्याचा प्रकल्प केलाय त्याविषयी आता सांगा.
2: तर फणसोप येथे फणसोप हायस्कूलच्या मागे माझ्या आंब्याची बाग आहे 4 एकराची. तिथे जवळजवळ 150 कलमं आहेत. खूप कमी प्रमाणात मला पाणी मिळतं. ज्यावेळेला मला रेनवॉटर हार्वेस्टिंग ह्याबद्दल कळलं मग त्याचा मी अभ्यास केला आणि छतावर पडणार

0: पाणी कशा प्रकारे जमिनीमध्ये मुरवता येईल किंवा माझ्या बोरवेलमध्ये सोडता येईल किंवा माझ्या विहिरीमध्ये सोडता येईल ह्याचा मी अभ्यास केला आणि ती ती तंत्र वापरून म्हणजे पाईपद्वारे मी ते पाणी विहिरीत सोडलं, एका दुसऱ्या चॅनलद्वारे मी ते पाणी माझ्या बोरवेलमध्ये सोडलं, तिसरा पर्याय मी माझ्या बागेतून एक ओहोळ जातो, पावसामध्ये तो प्रचंड प्रमाणात वाहत असतं, तर तिथे मी एक 55 फुटाचा खड्डा खणून विहिरीसारखा त्या विहिरीमध्ये ते पाणी मी सोडलेलं आहे. आता ह्याचा उपयोग मला तर झाला आहे, कारण पूर्वी मला जानेवारीपासून पाण्याचा टँकर मागवायला लागायचे महिन्याला 2 किंवा 3, ते प्रमाण आता मला एप्रिल मेमध्ये ते मला मागवावं लागतं, म्हणजे 2 महिन्याचा जो एका टँकरचा किंवा जे काही टँकर लागत होतील त्याचा खर्च आहे तो माझा कमी झाला. बाकी हा फायदा तर नक्कीच होतो. आणि माझं असं म्हणणं आहे की ते पाणी मलाच मिळालं पाहिजे असं काय माझा आग्रह नाही. माझं समाधान एवढंच आहे की हे जे फुकट जाणारं लाखो लिटर पाणी ते मी जमिनीच्या पोटात जिरवतोय याचं मला खूप समाधान आहे.
1: आज कातळावरच्या बागेमध्ये जे पाणी तुम्ही साठवलं त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी कसा उपयोग झाला?
0: नक्कीच, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या कॅव्हिटीज आहेत ज्या झऱ्यातून पाणी आपल्याला विहिरीत येतं त्या जेव्हा भूजल पातळी खाली जाते तेव्हा आपण माझी विहीर आटली असं म्हणतो, कारण त्याच्यात पाणीच नसेल तर पाणी कुठून येणार. मग ज्यावेळेला मी हे पाणी परत त्याच्यामध्ये सोडीन, जसं जसं माझ्या विहिरीची लेवल वरती येईल पाण्याची तसं तसं त्या कॅव्हिटीज भरत जातील, आणि त्या कॅव्हिटीज जितक्या लांब असतील तितक्या लांब ते पाणी जाईल, त्या कॅव्हिटीज भरल्या की आपोआप भूजलाची पाण्याची पातळी वाढते.
1: आणि याचा तुमच्या आंबा बागेला कसा उपयोग झाला?
0: मी जसं मगाशी म्हटलं की जानेवारी पासून मला जे दर 15 दिवसाला पाण्याचे टँकर लागत होते महिन्यातनं 1 किंवा 2 जसा उपसा असेल तसं, ते आता जानेवारीपासून मला न लागता मला एप्रिल आणि मे मध्ये किंवा काही वेळेला मे मध्येच मला पाण्याचा टँकर आणावा लागलेला आहे. अशा प्रकारे मला नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे.
1: अशा प्रकारची पावसाची शेती प्रत्येकानेच करावी यासाठी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: नक्कीच प्रत्येकाने या बाबतीत प्रयत्नशील आणि कृतिशील असलं पाहिजे. जसं मी पहिलं उदाहरण दिलं की बँकेमध्ये आपण आपली सेव्हिंग्स ठेवतो किंवा पैसे साठवून ठेवतो, आपल्याला गरजेनुसार ते आपण काढतो, पण काढल्यानंतर आपण ते पैसे परत भरतो कारण आपल्याला परत त्याची गरज आहे,
1: भविष्यात त्याची गरज आहे.
0: पाण्याचंही तसंच आहे. सुरुवातीला मी सांगितलेलं वाक्य तुम्हाला आठवत असेल तर पुढची युद्ध ही नक्कीच पाण्यावरनं होतील जर आपण त्याचं योग्य नियोजन केलं नाही तर. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की आपल्या परसात आपल्या जागेत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की पावसाचं पाणी साठवणं पावसाची शेती करणं हीच आता काळाची गरज आहे. सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आपणही मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमाचा विषय आहे रक्षाबंधन एक अतूट नातं. संवादिका आहेत स्मुग्धा माळी. तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 11:05 स्वरसंवाद हा कार्यक्रम. सकाळचे 6:55 होत आहेत. आता ऐकूया संस्कृत समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: एम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका रचा झा. अथ वार्ताः. नेपालदेशे ह्यः सहसा भीषण जलाप्लावस्य अनन्तरं प्रायः 60+ मृत्युः अभवत् तथा 70+ जनाः लुप्ताः सन्ति. विलुप्तेषु 33+ भारतीय

सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला हे रूपक आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. लेखक सुचिता लाडे, सादरकर्ते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असणार आहे. 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

या रूपरेषेनंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 भावधारा या कार्यक्रमामध्ये श्रीधर फडके, अरुण दाते आणि सोनाली चंद्रात्रे यांनी गायलेली काही भावगीतं आम्ही प्रसारित करू.

सकाळी 9:10 हिंदी चित्रपट गीतांचा सदाबहार कार्यक्रम लख लख चंदेरी आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 10:00 मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमामध्ये कभी कभी या चित्रपटातील गीत आपण ऐकू शकाल. गीतकार साहिर आणि संगीतकार खय्याम.

ही झलक आपण ऐकली 10:15 प्रसारित होणाऱ्या एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 राग एक रंग अनेक हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज खमाज या रागावर आधारित चित्रपट गीतं आपण ऐकू शकाल. सहभाग वैशाली जोशी यांचा. 11:30 हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आजचा विषय आहे मधुमेह. यात मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी श्रोत्यांशी दूरध्वनीवरून साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. निवेदन सुमेधा कुलकर्णी यांचं.

0: सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आपण मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल.
1: लसीकरण बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी. कोणत्या वयात कोणती लस, लसीकरण चुकलं तर काय आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे बाळांचं लसीकरण.
0: साहित्य ही उत्कृष्ट विचार, कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी

टाळ जुळलेल्या लेखक कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

असं म्हणतात मृत्यूनंतर शरीर नश्वर होतं, पण आपल्या डोळ्यांतून एखाद्याचे जग पुन्हा उजळू शकते. कल्पना करा, ज्याच्या आयुष्यात अंधार आहे त्याला तुमच्या नेत्रदानामुळे पुन्हा आपल्या आईचा चेहरा दिसेल, निसर्गाचे सौंदर्य दिसेल, आपल्या माणसांचे चेहरे दिसतील. नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांचे दान नाही, तर एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश देण्याचे महान कार्य आहे. नेत्रदानाबाबतचे गैरसमज दूर करूयात, मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची प्रतिज्ञा करूयात, आणि कॉर्नियामुळे येणारे अंधत्व दूर करण्यासाठी आपला हातभार लावूयात. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर. चला तर आजच संकल्प करूयात, माझ्या जाण्यानंतरही माझ्या डोळ्यांनी कुणाचे तरी जग उजळू दे. नेत्रदान करा, दृष्टी द्या, कोणाच्या तरी आयुष्याला प्रकाश द्या. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर.

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे पार्किन्सन्स अर्थात कंपावात, लक्षणे, कारणे आणि आधुनिक उपचार. श्रोत्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील मेंदूतज्ञ डॉक्टर रामदास सोळंके. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे खेलो इंडिया डायलॉगला संबोधित करणार. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 105 भारतीय पर्यटक बेपत्ता. राज्यातल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. राज्यात शासकीय शाळांमधल्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं पारडं जड. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे खेलो इंडिया डायलॉगला संबोधित करणार आहेत. भारताच्या क्रीडा प्रवासात युवकांचा अधिकाधिक सहभाग वाढवणं, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणं आणि सक्षम युवा केंद्रित विकसित भारताच्या उभारणीत त्यांचं योगदान सुनिश्चित करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मेरा युवा भारतच्या वतीनं आयोजित हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमध्ये युवा कनेक्ट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार

0: आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना खेळाडूंशी थेट संवाद साधण्याची तसंच भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपले विचार आणि आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय कला महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. प्रारंभिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीत येऊन अचानक पूरस्थिती निर्माण झाली. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणाहून 80 जणांची सुखरूप सुटका केली आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. दरम्यान या पुरात अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयातला नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे त्यांनी 1070 या राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईनवर किंवा 93-21-58-71-43 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून 02402310-77 आणि 73-50-33-51-04 हे नंबर जारी करण्यात आले आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या पर्यटकांनी 02462-23-50-77 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. मुंबई पोलिसांनी राज्य लोकसेवा आयोग एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना येत्या बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. सायबर गुन्हेगार पोलीस सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावानं धमकावून नागरिकांची फसवणूक करत आहेत, त्यामुळे अशा प्रकारांना बळी न पडता फसवणूक झाल्यास तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत काल डिजिटल अरेस्ट जनजागृती लघुपट आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. फसवणुकीनंतरचा गोल्डन अवर अत्यंत महत्वाचा असून तातडीनं तक्रार केल्यास पैसे रोखण्याची किंवा परत मिळवण्याची शक्यता वाढते असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की चांगल्या पद्धतीने आपण पैसे लोकांचे वापस करतो तरी आज लोक रिपोर्ट करायला इतका काळ लावतात. अनेक केसेसमध्ये 3-3 दिवसांनी लोक रिपोर्ट करतात, काही केसेसमध्ये 15 दिवसांनी करतात आणि मग त्यांचे 10-12% पैसे रिकव्हर होत नाही, कारण त्या पैशाची अशी विल्हेवाट लागलेली असते की ते परत येत नाही. आणि म्हणून लोकांमधला भय दूर करून संपर्क तुम्ही त्वरित करा, काही असलं तरी त्यांनी त्याच्यावर कॉल केला पाहिजे.
0: व्हॉइस क्लोनिंग, डीप फेक आणि बनावट ऑडिओ व्हिडिओ यासारख्या नव्या सायबर धोक्यांबाबतही नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शासकीय शाळांमधल्या 5वी ते 10वीच्या 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वन साईट एक्सिलार लाक्सेटिका फाउंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. सुरक्षित अन्न ही केवळ सरकार किंवा प्रशासनाची जबाबदारी नाही, तर नागरी अन्नधान्याचे व्यापारी आणि नियामक संस्था अशा सर्वांना यासाठी एकत्रित काम करावं लागेल असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी

0: बोलत होते. सणासुदीच्या काळात नागरिकांनी खाद्यपदार्थ विकत घेताना त्यांची गुणवत्ता, किंमत, एक्सपायरी डेट अशा सर्व गोष्टींची खातरजमा करून घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यात खुल्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालणं हा नवा आदेश नाही. 2011 पासूनच खुल्या तेलाच्या संदर्भात नियम लागू आहेत. मात्र काही विशेष परिस्थितीत खुल्या तेलाच्या विक्री संदर्भातल्या नियमांमध्ये सूट दिली जाऊ शकते असंही मुंढे यांनी सांगितलं. राज्यात 31 जुलैपर्यंत FDA 3,100 पेक्षा अधिक खाद्यपदार्थ आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी 165 जणांचे परवाने रद्द करण्यात आले. 750 आस्थापनांना सुधारण्यासाठी नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती मुंढे यांनी यावेळी दिली. ईद ए मिलाद उन नबी काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं यानिमित्त पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या पवित्र पोशाख आणि केसांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले होते. छत्रपती संभाजीनगर शहरातही ईदनिमित्त भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांचं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं. शहरात 6 ठिकाणी रक्तदान शिबिरं, अन्नदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. ईदनिमित्त लातूरच्या KGM ग्रुपच्या वतीनं ईदगाह मैदानात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात अनेक जणांनी रक्तदान केलं. बीड इथं बार्शी नाका परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीनं जुलूस काढण्यात आला. यावेळी परस्परांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्यात आला. कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं शहरी भागातल्या ग्राहकांना रास्त दरात कांदे उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या घटना घडू नयेत यासाठी रुग्णालयात विशेषतः ICU आणि ज्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर ठेवल्या जाणाऱ्या कक्षात अग्निशमन यंत्रणा आणि फायर अलार्म तपासणी करून अधिक सक्षमपणे कार्यान्वित राहील याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. मुंबईत आज होणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात पोलिसांनी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे यांच्यासह कार्यकर्त्यांना उजनी टोलनाक्यावर रोखलं होतं. मात्र कसबे हे शेकडो शेतकऱ्यांसह पोलिसांना चकवा देत मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. जिल्ह्यातल्या टोलनाक्यावर पोलिसांनी ताफा अडवल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. क्रिकेट. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल चौथ्या दिवस अखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव काल 290 धावांवर संपला. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेच्या दिवसअखेर 6 बाद 229 धावा झाल्या आहेत. हवामान. पुढील 3 दिवस मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे खेलो इंडिया डायलॉगला संबोधित करणार. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 105 भारतीय पर्यटक बेपत्ता. राज्यातल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी. आणि MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: Degrees 29' अर्थात 1305 kHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
2: लसीकरण बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी. कोणत्या वयात कोणती लस? लसीकरण चुकलं तर काय? आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा

0: दूरध्वनी क्रमांक 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे बाळांचं लसीकरण.
1: श्रोते हो, आज गुरुवार रोजी दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीची मराठी गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल शनिवारी सकाळी 11:05 दुपारी 12:00 तर नक्की फोन करा स्वर लहरी या कार्यक्रमात.
2: खरं प्रेम हे एखाद्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. श्रोते हो, यासारख्या सुंदर विचारांची मांडणी करणारा कार्यक्रम विचारशनाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
0: लसीकरण बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी. कोणत्या वयात कोणती लस, लसीकरण चुकलं तर काय आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे बाळांचं लसीकरण.
1: यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. श्रोते हो आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: पिंताळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, उत्तम आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे. मात्र काही आजार हे आपल्याला अनुवंशिकतेमुळे होतात. या आजारांची माहिती वेळेवर झाली तर नियोजन करणं सोपं जातं. असाच एक आजार म्हणजे सिकल सेल. केंद्र आणि राज्य शासनानं सिकल सेल मुक्त भारत करण्याचं ध्येय समोर ठेवलं आहे आणि याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलं आहे आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड यांना. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एक अत्यंत महत्त्वाचा विषय सिकल सेल. या आजाराविषयी जनजागृती होणं, लोकांना माहीत होणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन. नेमकं आपण काय सांगाल की सिकल सेल हा आजार नेमका काय आहे?
1: मॅडम, सिकल सेल हा एक अनुवंशिक आजार आहे. हा आजार जो त्यांच्या पालकांपासून त्यांच्या होणाऱ्या अपत्यांना हा आजार होतो. आणि त्या ठिकाणी अनुवंशिकता म्हणजे सांगायचं झालं तर हा जीन्समध्ये तो डिफेक्ट असतो आणि तो पुढच्या पिढ्यांना तो त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. तर या ठिकाणी असं ऑब्झर्वेशन आहे की जर समजा दोन पालक हे वाहक असतील, सिकल सेल आजाराने वाहक असतील, तर त्यामध्ये 25% शक्यता असते की त्यांच्या मुलांना तो आजार होईल आणि त्यापैकी 50% जे मुलं असतात, अपत्य असतात, त्यांना ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतात आणि 25% नॉर्मल असू शकतात. असं एक जनरल एक स्टॅटिस्टिकल ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे अनुवंशिक आजार असल्यामुळे यामध्ये त्याला प्रिव्हेंशन हाच त्याच्यामध्ये मुख्य त्याच्यामध्ये उपचार आहे.
0: अनुवंशिक आपण सिकल सेलला म्हणत आहात की अनुवंशिक आहे, तर नेमका अगदी सविस्तर खुलात जाऊन याचा अर्थ शोधायचा झाला तर नेमका काय आहे? म्हणजे आई वडिलांना असला तर मुलांना होणारच की कसं काय?
1: यामध्ये आई आणि वडील दोघे जर वाहक असतील तर त्यामध्ये मुलांना हा आजार होऊ शकतो, त्याची शक्यता असते. पण जर का समजा एक पालक वाहक असेल आणि एक नॉर्मल असेल तर मग त्यांचं जे मूल असतं किंवा अपत्य असतं ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतं.
0: पण नेमका हा आजार आहे काय?
1: या ठिकाणी सिकल सेल जो आजार आहे हा आपल्या तांबड्या पेशींचा त्या ठिकाणी मुख्यतः आजार आहे. तर या ठिकाणी तांबड्या पेशींचा जो आकार असतो तो त्या ठिकाणी कोयत्याप्रमाणे होतो. तांबड्या पेशींचा आकार युजली गोल असतो आणि प्रवाहामध्ये अडचणी निर्माण होत नाहीत. पण जेव्हा याचा आकार कोयत्याप्रमाणे होतो त्या ठिकाणी मग रक्तवाहिन्यांमधून हे जेव्हा हे रक्तपेशी जातात तर त्या ठिकाणी त्या अडथळा निर्माण करू शकतात, त्याचे क्लॉट्स तयार होतात आणि मग त्या ठिकाणी जी लक्षणं असतात मुळात की बाबा हातपाय दुखणे, सांधे दुखी, हे अशी जी लक्षणं आजारामध्ये दिसून येतात ती प्रामुख्याने त्याच्यामुळे असतात.
0: आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रात या सिकल सेल ग्रस्त रुग्णांचं प्रमाण किती आहे?
1: हो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. साधारणपणे आपल्या इथे वाहक जे आहेत, सिकल सेल वाहक रुग्ण आपण म्हणूयात, ते साधारणतः 2,04,000 आपल्याकडे नोटिफाईड आहेत आणि आपल्याकडे 27,000 जे आहेत ते सिकल सेल आजाराने बाधित असलेले रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि याचं प्रमाण जे आहे ते प्रामुख्याने जे 21 जिल्हे आहेत आपले आणि त्यामधले 16 जे आहेत ते ट्रायबल जिल्हे आहेत, आदिवासी जिल्हे आपण ज्याला म्हणतो, त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
0: कुठला आजार होतो तर तो आजार होण्यामागे काहीतरी ठोस कारण असतात की ज्या कारणांमुळे तो आजार होतो रुग्णाला, तर सिकल सेलची कारणं काय आहेत?
1: नाही, मुख्यत्वे करून मॅडम मी मगाशी बोललो त्याप्रमाणे हा अनुवंशिक आजार आहे आणि जे जीन्स असतात आपल्या जीन्समध्येच हा आजार त्या ठिकाणी डिफेक्ट असल्यामुळे तो त्या ठिकाणी पालकांकडून तो अपत्यांना पुढच्या पिढीला तो ट्रान्सफर होतो.
0: आता आपण भौगोलिक भाग आणि सामाजिक या दोन्हींचा जर विचार करायचा झाला तर याचं प्रमाण कुठे जास्त आहे?
1: आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपले 16 आदिवासी जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण निश्चितपणे आदिवासी बहुल जो जिल्हे आहेत त्या ठिकाणी त्या तालुक्यांमध्ये जास्त दिसून येतो.
0: आपल्याकडे तशी रक्त चाचणी म्हणजे विवाहापूर्वी होणं तसं गरजेचं असतं पण ती कितपत होते हाही एक प्रश्न आहे. तर विवाहापूर्वीची रक्त चाचणी दोघांचीही आणि गर्भधारणा जी होते तर त्यापूर्वीची रक्त चाचणी याच्या महत्वाविषयी तुम्ही काय सांगाल सिकल सेलच्या बाबतीत?
1: नक्कीच, याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन, मी तर म्हणेल की समुपदेशन हे महत्वाचं आहे आणि विवाहपूर्व चाचणी या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत की आपण त्या माध्यमातून आपण जे विवाहयोग्य जोडपी आहेत त्या दोघांची जर आपण चाचणी केली आणि आपल्या जर असं लक्षात आलं की

0: दोन्ही नॉर्मल आहेत, त्यांना सिकल सेल टेस्ट जी असते आपली ती जर निगेटिव्ह आली तर मग ते विवाह योग्य जोडपी आपण त्याला म्हणू शकतो. पण समजा जर का दोन्ही वाहक असतील, टेस्टिंगमध्ये असं लक्षात आलं आपल्या की सिकल सेल वाहक आहेत, तर मग अशा वेळी आपण त्यांच्या लग्नाला म्हणजे त्यांच्या पालकांना समुपदेशन करून आपण सांगू शकतो की बाबा यांचं जर दोन्ही वाहक आहेत त्यामुळे यांचं जर लग्न झालं तर पुढे होणाऱ्या आपत्त्यांना हे आजारी बाल किंवा मूळ जन्माला येऊ शकतं, त्यामुळे ते टाळता येऊ शकतं आपल्याला. हा त्या टेस्टिंगचा काउन्सिलिंगचा त्याच्यामध्ये फायदा आहे.
1: एक संपूर्ण कुटुंब असतं आणि कुटुंबात एखाद्याला सिकल सेल हा आजार झालेला आहे तर मग बाकीच्या कुटुंबाला धोका आहे का?
0: नाही, आता हा आजार तसा म्हणजे स्पर्श केल्याने किंवा आता सोबत बसल्याने असं पसरत नाही, हा संसर्गजन्य आजार नाही, हा आजार अनुवंशिक आहे. त्यामुळे एका कुटुंबात एखाद्या व्यक्तीला असेल तर तो अनुवंशिक मार्गाने म्हणजे लग्नानंतर होणाऱ्या आपत्त्यांना आणि त्याच्या जोडीदाराचं स्टेटस काय आहे त्यावर ते अवलंबून आहे.
1: अच्छा, म्हणजे जोडीदाराला देखील असेल तर मग पुढे ते जाण्याची शक्यता.
0: मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की जर आई आणि वडील ते दोघही वाहक असतील तर त्यांच्या मुलांना 25% मुलांना सिकल सेल आजार होऊ शकतो आणि 50% मुलं हे वाहक असू शकतात.
1: डॉक्टर, अनेकदा असं लक्षात येतं की आजार आहेत हेच मुळात फार उशिरा लक्षात येतं, तर मग ते लक्षात येण्यासाठीची म्हणून काही नक्कीच आजाराच्या प्रत्येक तो दाखवत असतो, मी तुमच्या शरीरात आहे ही ही माझी लक्षणं आहेत, तर नेमकी लक्षणं काय आहे या आजाराची आणि जे बालवयात किंवा लहान वयातली मुलं आहेत त्यांची लक्षणं आणि जे प्रौढ आहेत त्यांची लक्षणं ही सारखीच आहेत की वेगवेगळी असतात?
0: मुख्यत्वे करून म्हणजे ह्याच्यामध्ये रक्तक्षय होतो. सिकल सेल जो आजार आहे हा रक्तक्षय आहे, अॅनिमिया म्हणजे, तर त्या ठिकाणी मग थकवा येणे, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो, किंवा ह्या सिकल सेलमध्ये पर्टिक्युलरली हातपाय दुखणे, सांधेदुखी, ह्या अशा प्रकारची लक्षणं प्रामुख्याने दिसून येतात. हे व्यक्ती लवकर थकतात म्हणजे एक्झॉस्ट होणे ज्याला म्हणतो आपण, काम करत असताना कुठलंही श्रमाचं अतिश्रमाचं काम असेल त्यावेळी त्यांना जास्त थकवा येतो. त्यानंतर थंडीच्या जेव्हा कालावधी असतो त्यावेळी ह्यांना जास्त त्रास होतो, मुळात सांधेदुखी, हातपाय दुखणे वगैरे हे एक त्याच्यामध्ये लक्षण प्रामुख्याने दिसून येतं.
1: साधारणतः रक्तस्राव, संसर्ग, थकणं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? सिकल सेलचा रोल यामध्ये किती मोठा आहे?
0: रक्तस्राव त्यामध्ये मॅडम ह्या ठिकाणी कसं आहे की ह्या आजारामध्ये मुळात गुठळ्या निर्माण होतात, म्हणजे ह्या कोयत्याप्रमाणे रक्तपेशी झाल्यामुळे त्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये पुढे जाऊन अडकतात, त्याचे क्लॉट्स तयार होतात, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्रास होतो, म्हणजे पेन होतं किंवा सांधेदुखी होते किंवा काही ठिकाणी त्यांना मग ते ब्लिडिंग सुद्धा होतं, अशा प्रकारे हे लक्षणं आढळून येतात.
1: नक्कीच, आणि याचा एक संपूर्ण त्यांच्या जीवनावरती कुठेतरी प्रभाव होत असेल नाही का? म्हणजे त्या रुग्णाला जर हा आजार झाला तर त्याचं शिक्षण म्हणा किंवा सामाजिक जीवन म्हणा यावर प्रभाव हा जाणवतो का आणि जाणवत असल्यास कशा पद्धतीने?
0: नक्कीच, आता ह्या आजाराचे जे रुग्ण असतात ह्या आजाराने बाधित असलेले त्यांना थोडे लिमिटेशन्स येतातच, त्यांना काम करताना म्हणजे हार्ड वर्क करू शकत नाहीत, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं कारण रक्तक्षय असल्यामुळे, थकवा लवकर येतो, एक प्रकारे एक डिसॅबिलिटी आपण म्हणू. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांना एक निर्णय घेतलेला आहे की बाबा यांना मदत कशी करायची, तर मग यांना काही स्कीम्सच्या माध्यमातून आपण त्यांना योजनेच्या माध्यमातून आपण त्यांना लाभ पण देत असतो, जसं की त्यांना आता बसचा पास आपण अवेलेबल करून देतो विद्यार्थ्यांना वगैरे, याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना ज्या विविध आर्थिक लाभाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील आपण घेतलेलं आहे. यांना अपंग प्रमाणपत्र सुद्धा शासनामार्फत त्या ठिकाणी देण्याची सोय केलेली आहे की जेणेकरून त्यांना मग कॉलेजच्या ॲडमिशन्समध्ये किंवा शासकीय सेवेमध्ये कुठे त्यांना लाभ मिळावा ह्याची सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र आपण जे म्हणतो ते त्यांना दिलं जातं.
1: तर दिव्यांग हे शारीरिक जर काही व्यंग असेल तर ते अगदी नजरेत दिसून येतं, पण यात मध्ये मात्र ती केस थोडी वेगळी.
0: पण हे आजाराचं जर निदान एकदा झालं तर त्यांना आपण ते दिव्यांग प्रमाणपत्र देतो.
1: आता आपण म्हणालात की निदान एकदा झालं तर ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं, तर मग या आजाराचं निदान नेमकं कसं होतं?
0: खरोखर हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये आपल्या ज्या सर्व आरोग्य संस्था आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामधल्या, तर त्या ठिकाणी अगदी उपकेंद्र स्तर, प्राथमिक आरोग्य केंद्र, आपले विविध रुग्णालय, आपल्याकडे 512 हॉस्पिटल्स आहेत विभागामध्ये, तर ह्या सर्व रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी एक सोल्युबिलिटी चाचणी असते, सिम्पल टेस्ट आहे ती, त्या ठिकाणी आमचे जे एन एम ताई असतात त्यांच्या लेवलवरती केली जाते, उपकेंद्र स्तरावर, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर.

0: स्तरावर आणि इवन आमच्या राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्या टीम्स असतात, त्या शाळांना जाऊन भेटी देतात, तिथे मुलांची तपासणी करतात, तर त्या टीमच्या माध्यमातून सुद्धा ह्या मुलांच्या चाचण्या त्या केल्या जातात. तर हे सोल्युबिलिटी टेस्ट या ठिकाणी पर्टिक्युलरली ह्या ज्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये आम्ही ते प्रत्येक नागरिकाची त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे विभागाच्या माध्यमातून. आणि ही सोल्युबिलिटी टेस्ट ही प्राथमिक चाचणी आहे, ही जर पॉझिटिव्ह आली तर त्याच्या पुढची टेस्ट HPLC टेस्ट असते ती आपण त्या ठिकाणी करतो. ती देखील आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयांमध्ये ती केली जाते. मग ती कन्फर्मेटरी टेस्ट असते, म्हणजे ती HPLC टेस्ट एकदा झाली की त्या ठिकाणी त्याचं निदान होतं आणि मग त्यानुसार त्या रुग्णाला मग आवश्यक ते उपचार त्या ठिकाणी देण्यात येतात.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं सिकल सेल या विषयाच्या अनुषंगानं माहिती आपण जाणून घेत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दोनशे 29° नऊ मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियाँ भी नहीं है.
4: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास
6: श्रोते. हो, सकाळचे 7:41 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया श्रीधर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं वसंत सावंत यांचं हे गीत.

श्रीधर फडके यांनी गायलेलं वसंत सावंत यांचं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण दाते यांच्या आवाजामध्ये सुरेश भट यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

अरुंधते यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं सुरेश भट यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीधर फडके यांनी गायलेलं बाभ बोरकर यांचं हे गीत.

श्रीधर फडके यांच्या आवाजामध्ये बाभा बोरकर यांची ही रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती श्रीधर फडकेंनी. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया सोनाली चंद्रात्रे यांनी गायलेलं हेमंत आवळसकर यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी.

सोनाली चंद्रात्रे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच आजचा भावधारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला लेखक सुचिता लाडे सादर करते आशिष सातपुते हे समन्वित रूपक आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात सुमारे 160 जणांचा मृत्यू, अनेक पर्यटक बेपत्ता, भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा हा भाग असून माय भारतच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1,600 ठिकाणांवरील 8 लाखांहून अधिक युवकांना ते संबोधित करणार आहेत. भारताच्या 2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर युवकांना देशाच्या क्रीडा वाटचालीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न या संवादातून केला जाणार आहे. युवा संवादमध्ये भारतीय क्रीडा परिसंस्था बळकट करणं, 2036 ऑलिम्पिकसाठी प्रतिभावंत खेळाडू घडवणं, युवा नेतृत्व आणि स्वयंसेवा, नागरिकांची जबाबदारी आणि कौशल्य विकास तसंच नशामुक्त युवा या विषयांवर चर्चा होणार आहे. मुंबईतल्या पवई आय

आयआयटी इथं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी तर पुण्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नेपाळमधील रसुआ जिल्हा आणि सभोवतालच्या परिसरात काल आलेल्या भीषण पुरात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला असून 133 भारतीय नागरिकांसह 750 अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या भारतीयांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या किमान 50 यात्रेकरूंचा समावेश आहे. तिबेटमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे आलेल्या या पुरामुळे अनेक शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली. पूरग्रस्त भागातील विविध ठिकाणांहून सुमारे 100 लोकांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी 30 जणांवर काठमांडू इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी चर्चा करून सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं. या मदतीबद्दल नेपाळच्या पंतप्रधानांनी मोदींचे आभार मानले आहेत. पूरग्रस्तांसाठी भारतानं आतापर्यंत 10 टन मदत साहित्य पाठवलं आहे. काठमांडू इथल्या भारतीय दूतावासानं तसंच बीजिंगमधील दूतावासानं भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनीही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमधील पुरात झालेल्या प्रचंड हानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नेपाळच्या जनतेप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या कठीण काळात भारत मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्यासाठी नेपाळच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे गंडकी आणि नारायणी नद्यांमधील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नेपाळ सीमेलगतच्या भागांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. 2025-26 या वर्षासाठी कांद्याचं अंदाजित उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातील या कांद्याची राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भंडारच्या केंद्रांमधून 35 रुपये प्रति किलो दरानं विक्री करण्यात येईल. दरम्यान कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF ने खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातील नासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. बाजारात सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार बाजारात कांदा आणत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नाशिक इथं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यात दिल्ली हावडा, हावडा चेन्नई, चेन्नई मुंबई, मुंबई दिल्ली, दिल्ली चेन्नई, मुंबई हावडा आणि दिल्ली गुवाहाटी या 7 मार्गांचा समावेश असून त्यांची एकंदर लांबी सुमारे 11,000 किलोमीटर आहे. या मार्गांच्या विस्तारामुळे संपूर्ण रेल्वे जाळ्याची क्षमता वाढण्यास मदत होईल आणि भविष्यातील प्रवासी आणि माल वाहतुकीच्या वाढीला चालना मिळेल. वाहतूक खर्चात कपात होऊन प्रदूषणात घट होईल, त्यामुळे या मार्गांचा विस्तार आवश्यक असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनानं जगभरातील सर्व स्थलांतरित अर्थात इमिग्रंट व्हिसा अर्जांना स्थगिती दिली आहे. अमेरिकेनं बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधी देखील कारवाई सुरू केली असून ग्रीन कार्ड जारी करण्याचे नियमही कडक केले आहेत. भारत आणि चीननं सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. सीमा प्रश्नासंदर्भात भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींदरम्यान चर्चेची

25वी फेरी काल बीजिंगमध्ये पार पडली. चीनचे विशेष प्रतिनिधी आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाच्या कार्यालयाचे संचालक वांग यी आणि भारताचे विशेष प्रतिनिधी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भारत चीन सीमा प्रश्नावर सखोल चर्चा केली. या बैठकीत 8 मुद्द्यांवर एकमत झालं, तसंच सीमावर्ती भागात संवाद, शांतता, सल्लामसलत आणि सहकार्य यांवर आधारित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं सीमा व्यापार, तीर्थयात्रा आणि इतर क्षेत्रांमधील देवाणघेवाण आणि सहकार्य अधिक दृढ करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानच्या द्विपक्षीय नागरी अणु सहकार्यातील घडामोडी आणि या क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी काल वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे ऊर्जामंत्री ख्रिस राईस यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेच्या समुद्रावरील उपयोगांसाठी अणु तंत्रज्ञान परवाना या उपक्रमाच्या प्रारंभापूर्वी ही भेट महत्वाची मानली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत उच्च शिक्षण विभाग तसंच शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आणि सुरू असलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. केरळमध्ये काल थिरुओणम सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यानिमित्त केरळमध्ये पर्यटन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद उन नबीचा सण काल उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात देशभरात साजरा करण्यात आला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. फॉलोऑन मिळाल्यानंतर काल चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यामुळे भारतानं श्रीलंकेला फॉलोऑन दिला. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात उत्तरेकडील राज्य, केरळ, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुदुचेरी आणि ईशान्येकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात सुमारे 160 जणांचा मृत्यू, अनेक पर्यटक बेपत्ता, भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात आणि श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहेत नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखिका सुचिता लाडे. निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं. संचालन रोहिणी सूर्यवंशी. सादर करते आशिष बेनिश्याम सातपुते.
2: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमा निमित्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रावण महिना निसर्गाच्या हिरव्या शालीनं नटलेला, धरतीवर आनंदाचा वर्षाव करणारा आणि भारतीय संस्कृतीतील अनेक सणांनी उजळलेला या पवित्र महिन्यातील पौर्णिमा महाराष्ट्रासाठी विशेष महत्वाची. याच दिवशी एकीकडे प्रेमाचा धागा मनगटावर बांधला जातो, तर दुसरीकडे श्रीफळ अर्पण करून अथांग सागराला कृतज्ञतेनं वंदन केलं जातं. एक सण रक्षाबंधन, दुसरा नारळ पौर्णिमा, दोन वेगवेगळे उत्सव, पण संदेश मात्र एकच, प्रेम, संरक्षण

0: कृतज्ञता आणि निसर्गाशी जपलेलं अतूट नातं या भावनेचा मागोवा घेणारे आजचे विशेष ध्वनिरूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला.
1: श्रावण पौर्णिमेची प्रसन्न सकाळ, घरासमोर सुंदर रांगोळी, दारात आंब्याच्या पानांचे तोरण, देवघरात निरंजन तेवत आहे, स्वयंपाकघरातून पुरणाचा सुगंध दरवळत आहे, एका ताटात हळद कुंकू अक्षता राख्या मिठाई, तर दुसऱ्या ताटात नारळ फुले दुर्वा आणि वरुण पूजेचे साहित्य, घरभर उत्सवाची लगबग सुरू आहे.
2: आजी, आज घरात दोन ताट का सजवली आहेत, एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ?
3: अग, आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
4: म्हणजे आज सई मला राखी बांधणार आणि बाबा समुद्राला सागराला नारळ अर्पण करणार. वा वा.
3: हो, कारण प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं, नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
2: पण समुद्राला नारळ का अर्पण करतात? तोही देव असतो का ग?
5: राम राम. आज समुद्र किनारी वरुण पूजा आहे, सगळ्या गावाला बोलवायला आलोय.
3: या काका, तुम्हीच सांगा ना मुलांना.
5: बाळांनो, आमच्यासाठी समुद्र म्हणजे देवच, तो आमचा अन्नदाता, आमचा संसार, आमचा जीवनसाथी. 4 महिने पावसाळ्यात आम्ही समुद्रात अजिबात जात नाही, कारण त्या काळात मासे अंडी घालतात. निसर्गालाही विश्रांती लागते ना, आणि आज तर नारळी पौर्णिमा, आणि या दिवशी आम्ही वरुण देवाची पूजा करून नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात करतो.
4: म्हणजे तुम्ही आधी समुद्राचे आभार मानता का आणि मग कामाला सुरुवात करता?
5: अगदी तसंच. जे आपल्याला जगवतं त्याला प्रथम वंदन करायचं, हीच तर आमच्या पूर्वजांची शिकवण.
6: किती सुंदर विचार. एका घरात बहीण प्रेमाचा धागा तयार करत आहे, तर दुसरीकडे समुद्र किनारी श्रीफळ सजवले जात आहे. दोन्ही ठिकाणी भावना एकच, कृतज्ञता.

0: मुलांनो, आज तुम्हाला दोन गोष्टी मी सांगणार आहे हा. एक रक्षाबंधनाच्या उगमाची आणि दुसरी नारळी पौर्णिमेच्या परंपरेची. या दोन गोष्टी ऐकल्यावर तुम्हाला कळेल की हे दोन्ही सण वेगळे असले तरी त्यांचा आत्मा मात्र एकच आहे. हा
1: आजी, मग आधी राखीची गोष्ट सांग ना ग.
2: आणि त्यानंतर समुद्राची.
0: हो हो, मग ऐका. हा, ही कथा आहे यम आणि यमुनेच्या पवित्र प्रेमाची.
3: श्रोते हो, आता उलगडणार रक्षाबंधनाच्या इतिहासातील सर्वात हृदयस्पर्शी, सर्वात भावस्पर्शी कथा यम आणि यमुना आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमेमागील वरुण पूजेची प्राचीन परंपरा क्रमशः.
4: नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असे दोन उत्सव, एका मनगटावर प्रेमाचा धागा बांधणारा आणि दुसऱ्या अथांग सागराला कृतज्ञतेने वंदन करणारा. या दोन्ही सणांचा उगम वेगळा असला तरी त्यांचा संदेश मात्र एकच, रक्षण आणि कृतज्ञता.
5: लोकपरंपरेनुसार सूर्यदेवाची संताने यम आणि यमुना, यम कर्तव्यनिष्ठ न्यायप्रिय तर यमुना प्रेम माया आणि पावित्र्याचे प्रतीक. यम आपल्या कार्यात इतका व्यस्त होता की बहिणीला भेटायलाही वेळ मिळत नव्हता. मात्र यमुना प्रत्येक नारळी पौर्णिमेला भावाची आतुरतेने वाट पाहत असे.
6: भाऊ, आज तरी येशील ना? ही आरती, हे ताट, ही राखी सगळं तुझ्यासाठी सजवलं आहे बघ.
7: बहीण, आज आलोय, उशीर झाला पण तुझ्या प्रेमाच्या ओढीने आलो.
6: हे तिलक, ही आरती आणि हा प्रेमाचा

0: भागा, तुझं आयुष्य मंगलमय हो, तू सदैव न्यायाचंच मार्ग धर, धरशील ना रे?
1: बहीण, आज मी तुला एक वरदान देतो. जो भाऊ आपल्या बहिणींकडून प्रेमाने रक्षासूत्र बांधून घेईल, तिचा सन्मान करील, तिच्या सुखदुःखात सदैव सहभागी होईल, त्याला दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि मंगल आशीर्वाद लाभो.
2: अशी लोक परंपरा सांगते आणि तेव्हापासून रक्षाबंधन हा सण फक्त राखी बांधण्याचा न राहता प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचा उत्सव बनला.
3: आजी किती सुंदर गोष्ट, पण समुद्रालाही अशी एखादी कथा आहे का ग? ती पण सांग ना.
0: अर्थात आहे, जशी बहीण भावासाठी प्रार्थना करते तशीच समुद्रावर जगणारी माणसं समुद्रासाठी प्रार्थना करतात.
4: ऋग्वेदात जलतत्वाचे अधिपती म्हणून वरुण देवाचा उल्लेख आढळतो. समुद्र भारतीय संस्कृतीत केवळ जलसाठा नाही, तो जीवनाचा स्रोत आहे. पूर्वी व्यापारी, नाविक आणि कोळी समाज दीर्घ समुद्र प्रवासाला निघण्यापूर्वी वरुण देवाची पूजा करत.
5: मंडळी, पूजेची वेळ झाली, होड्या सजल्या, जाळी तयार झाली, पण वरुण देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय एकही होडी समुद्रात उतरणार नाही.
6: हा श्रीफळ, ही फुलं, हा हळदीकुंकवाचा मान, हे सर्व समुद्र राजासाठी.
5: हे सागर राजा, आमच्या होड्या सुरक्षित ठेव, भरभरून मासेमारी दे, पण तुझ्या प्रत्येक जीवांचंही रक्षण होऊ दे.
2: किती विलक्षण संस्कार. आधी निसर्गाला नमस्कार, मग उपजीविका, आधी कृतज्ञता, मग कर्तव्य.
3: आजी, म्हणजे राखीचा धागा आणि नारळ दोन्ही विश्वासाची प्रतीक आहेत.
0: हो ग, राखी माणसा माणसांमधलं नातं जपते, नारळ माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं दृढ करतो. दोन्ही शिकवतात बरं का, ज्याच्यावर प्रेम करताना त्याचं रक्षणही करा.
4: एका बाजूला बहिणीच्या डोळ्यात भावासाठी आशीर्वाद आहे, तर दुसऱ्या बाजूला कोळी समाजाच्या उंजळीत समुद्रासाठी कृतज्ञता आहे. दोन परंपरा, दोन संस्कृती, पण एकच भावना.
7: श्रोते हो, पुढल्या भागात महाभारतातील श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची हृदयस्पर्शी कथा, समुद्र किनाऱ्यावरील नारळी पौर्णिमेचा जल्लोष, वरुण पूजेचा विधी आणि कोळी समाजाच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडविणारे प्रसंग अनुभवया बंध प्रेमाचे वंदन सागराला या रूपकातून.
2: श्रावण पौर्णिमेची सकाळ, संपूर्ण किनारा उत्साहाने नटलेला आहे. कोळीवाड्यातील प्रत्येक घरासमोर रांगोळी, होड्या, होड्यांवर रंगीबेरंगी पताका, नवीन जाळी, स्त्रियांच्या हातात पूजेची ताटे आणि प्रत्येकांच्या ओठावर एकच प्रार्थना, हे सागर राजा आमचे रक्षण कर.
5: अरे गण्या, होडीला झेंडा बांधलास का?
8: हो काका, नवीनच जाई ठेवली, आज पहिल्यांदाच समुद्रात उतरणार ना.
6: आधी पूजा मगच मासेमारी, आपल्या वडीलधाऱ्यांनी शिकवलेले नियम कधी मोडायचा नसतो.
3: काका, इतक्या श्रद्धेने पूजा का करता?
5: बाळा, समुद्राला जिंकता येत नाही, त्याचा आदर करावा लागतो. तो कधी शांत तर कधी रौद्र, त्याच्यामुळे आमची चूल पेटते, म्हणूनच आम्ही त्याला देव मानतो.

0: त्या शुभ नारळासोबत समुद्रात अर्पण होतात श्रद्धा, विश्वास आणि हजारो कुटुंबांच्या आशा.
1: ढोलकीचा ठेका, टाळ्यांची साथ, आनंदाने नाचणारा कोळी समाज, हा केवळ उत्सवच नाही तर निसर्गाशी असलेला मैत्रीचा सोहळा आहे.
2: आजी, समुद्राची पूजा पाहिली, आता राखीची अजून एखादी गोष्ट सांग ना. का
3: सांगते हा, महाभारतातील प्रेम, विश्वास आणि सन्मानाची कथा.
0: राजसूर्य यज्ञाचा प्रसंग. श्रीकृष्णांच्या हाताला सुदर्शन चक्रामुळे किरकोळ जखम झाली, रक्त वाहू लागलं. सभेत अनेक वीर होते, पण क्षणाचाही विलंब न करता द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला.
4: कृष्णा, ही माझ्या वस्त्राची चिंधी तुमच्या जखमेवर बांधते, रक्त थांबलं पाहिजे.
5: द्रौपदी, हा फक्त वस्त्राचा तुकडा नाही, हा प्रेमाचा धागा आहे. आज तू माझ्यासाठी जे केलंस त्याचं ऋण मी कधीच विसरणार नाही.

0: काळ पुढे सरकला. हस्तिनापूरच्या राजसभेत द्रौपदीच्या सन्मानावर संकट आलं आणि त्यावेळी श्रीकृष्णांनी तिच्या लज्जेचे रक्षण केले. त्यामुळेच रक्षाबंधनाचा अर्थ केवळ धागा नसून संकटात धावून जाण्याची प्रतिज्ञा असा मानला जातो.
1: म्हणजे राखी फक्त भेट वस्तू देण्याचा सण नाही का?
2: अजिबात नाही बरं का. राखी म्हणजे बहिणीच्या विश्वासाचा मान राखण्याची शपथ
3: आणि नारळी पौर्णिमा निसर्गाचं रक्षण करण्याची.
2: अगदी बरोबर. हा हीच आपल्या संस्कृतीची खरी शिकवण आहे बरं का.
4: एका बाजूला प्रेमाचं रक्षण तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचं संरक्षण. नारळी पौर्णिमा आपल्याला दोन्हींची आठवण करून देते.
5: श्रोते हो, आता आपल्या ध्वनी रूपकाचा अंतिम टप्पा, सैनिकांना राखी, वृक्ष राखी आणि मानवतेचा संदेश देणारा भव्य समारोप समुद्र संवर्धन. नारळी पौर्णिमेचा हा मंगल दिवस आपल्याला दोन अमूल्य संस्कार देऊन जातो. एक नात्यांचं रक्षण आणि दुसरा निसर्गाचं जतन. राखीच्या धाग्यात प्रेम आहे तर श्रीफळात कृतज्ञता. दोन्हींचा अर्थ एकच, ज्याच्यावर प्रेम करतो त्याचे संरक्षण करतो.
3: आजी, आज आमच्या शाळेत आम्ही सैनिकांसाठी राख्या बनवल्या.
2: खूप छान ग, खूप छान. सीमेवर उभा असलेला प्रत्येक जवान आपल्या लाखो बहिणींचा भाऊ असतो. त्याच्या मनगटावरची राखी त्याला घरच्या मायेची आठवण करून देते. हा
6: प्रिय बहिणीनो, तुमच्या राख्या आमच्या मनगटावर नसतात तर त्या आमच्या हृदयात असतात. देशाच्या रक्षणाची आमची शपथ तुमच्या विश्वासामुळेच अधिक बळकट होते.
1: मीही मोठा झाल्यावर देशासाठी काहीतरी करणार.
2: अरे, देशसेवा ही फक्त सीमेवरच होत नाही रे. चांगला नागरिक होणं, प्रामाणिकपणे काम करणं, पर्यावरण जपणं ही सुद्धा देशसेवाच आहे.

0: Ehi, Baraka!
1: रोहन, चल या वडाच्या झाडालाही राखी बांधूया.
2: म्हणजे?
1: कारण हे झाड आपल्याला प्राणवायू देतं, सावली देतं, जीवन देतं. त्याचं रक्षण करणं हीच खरी राखी.
3: फक्त झाडच नाहीत बाळांनो, नद्या, समुद्र, डोंगर, सगळा निसर्ग आपला आहे. त्यांचं रक्षण केलं तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील.
4: अहो, पूजा तर झाली, आता खरी पूजा करूया. किनाऱ्यावरचा हा प्लास्टिकचा कचरा उचलूया.
1: हो, समुद्राला नारळ अर्पण करू, पण प्लास्टिक नाही.
5: आज नारळी पौर्णिमेचा अर्थ केवळ नारळ अर्पण करणं नाही, तर समुद्र स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा करणं आहे.
1: आजी, आज मला समजलं, राखी म्हणजे फक्त भावाच्या हातातला धागा.

0: आज नारळी पौर्णिमेचा अर्थ केवळ नारळ अर्पण करणं नाही तर समुद्र स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा करणं आहे.
1: आजी, आज मला समजलं, राखी म्हणजे फक्त भावाच्या हातातला धागा नाही
2: आणि नारळ फक्त समुद्रात सोडायचं फळ नाही.
3: हो मुलांनो, राखी म्हणजे विश्वास, नारळ म्हणजे कृतज्ञता आणि नारळी पौर्णिमा म्हणजे माणूस, निसर्ग आणि संस्कृती यांना जोडणारा प्रेमाचा उत्सव.
0: अगदी बरोबर. तेव्हा श्रोते हो, आपण नात्याचं रक्षण करूया, स्त्रीचा सन्मान करूया, समुद्र, नद्या, वृक्ष आणि पर्यावरण जपूया, कारण प्रेमाने जोडलेले बंधच समाजाला बळ देतात आणि जपलेला निसर्गच पुढील पिढीला समृद्ध भविष्य देतो.

0: श्रोते हो, आताच आपण नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक ऐकलं बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखिका होत्या सुचिता लाडे, संचालन रोहिणी सूर्यवंशी, निवेदन होतं राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं, सहभागी कलाकार आजी स्वाती तुपकर, आई एकता गेहरवार, कोळी काका अतुल साखरकर.
1: श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्झ स्वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 9 वाजता आमच्या केंद्राचं उर्दूतून प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. ठीक 9 वाजता.

229 नोमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लखलख चंदेरी. तत्पूर्वी

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: लसीकरण बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी. कोणत्या वयात कोणती लस, लसीकरण चुकलं तर काय आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे बाळांचं लसीकरण.
4: श्रोते हो, लखलख चंदेरी या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हिमालय की गोद में या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: मुकेश यांनी गायलेलं हिमालय की गोद में या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार होते कल्याणजी आनंदजी.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुन्हा गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
0: लखलख चंदेरी या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संगम या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेलं. हसरत जयपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी.

यांची ही गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया धर्मात्मा या चित्रपटातील मुकेश आणि कांचन यांच्या आवाजामध्ये इंदिवर यांची ही गीतरचना. संगीतबद्ध केली आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: मुकेश आणि कांचन यांच्या आवाजामध्ये धर्मात्मा या चित्रपटातील इंदिवर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: लसीकरण बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी. कोणत्या वयात कोणती लस, लसीकरण चुकलं तर काय आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती.

0: या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे बाळांचं लसीकरण.
1: लखलक चंदेरी कार्यक्रमात शेवटी ऐकूया मिलन या चित्रपटातील मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांची ही गीतरचना.

मिलन या चित्रपटातील माफ करा मिलन या चित्रपटातील मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे सदाबहार गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच आजचा लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत.

0: फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: श्रोते हो, स्वरलहरी या कार्यक्रमाबाबत एक निवेदन. आज गुरुवार रोजी दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीची मराठी गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 024-52 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रम

0: कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल शनिवार सकाळी 11:05 दुपारी 12 वाजेपर्यंत. तर नक्की फोन करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर.
1: ऐकलंस का म्हणलं?
2: आता काय
1: काय म्हणजे झालेला बदल.
2: आता कशात?
1: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळीराजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झकास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
2: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झकास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
1: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजेची.
2: तेव्हा मंडळी हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
1: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
2: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.

श्रोते हो, यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अवधूत गुप्ते यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर दामोदर विटावकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये दामोदर कोळी यांचं हे गीत. ऐकूया हे कोळी गीत.

शाहीर दामोदर विटावकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये आपण कोळी गीत ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया छोटा गंधर्व यांच्या आवाजामध्ये हे नाट्यपद.

छोटा गंधर्व यांच्या आवाजामध्ये हे नाट्यपद आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 10:16 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म के गीत. आजच्या कार्यक्रमामध्ये कभी कभी या चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहोत. गीतकार आहेत साहिर लुधियानवी आणि संगीतकार आहेत खय्याम.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, साहिर लुधियानवी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे खयान यांनी. चित्रपट कभी कभी.

श्रोते हो, आत्ताच आपण किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये हे गीत ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये हे गीत.

किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये कभी कभी या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण कभी कभी या चित्रपटातील गाणी ऐकली. गीतकार होते साहिर लुधियानवी आणि संगीतकार होते खय्याम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद पोहनीरकरचा नमस्कार. श्रोते हो, चित्रपट म्हणजे केवळ पडद्यावर दिसणारी ती कथा नसते, तर आपल्या आठवणींचा एक सुंदर ठेवा असतो. काही चित्रपट येतात, मनोरंजन करतात आणि निघून जातात, पण काही चित्रपट मात्र काळाच्या पडद्यावर आपली अशी छाप सोडतात की अनेक वर्ष उलटली तरी त्यांची गाणी, कलाकार आणि कथा या मनात ताज्या राहतात. श्रोते हो, 1976 हे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी असंच एक संस्मरणीय वर्ष. या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. आज या चित्रपटांना तब्बल 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. यामध्ये कभी कभी, नागिन, फकीरा, लैला मजनू, चितचोर, बालिकावधू अशा अनेक चित्रपटांच्या आठवणींना आज आपण पुन्हा उजाळा देऊया. त्या काळातील कलाकार, कथा, संगीत आणि अविस्मरणीय गाण्यांच्या साथीनं चला आपण पुन्हा एकदा अनुभवूया 1976 रुपेरी पडद्याचा सुवर्णकाळ. श्रोते हो, 1976 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे कभी कभी. हा यश चोप्रा दिग्दर्शित रोमॅन्टिक चित्रपट. अमिताभ बच्चन, राखी, शशी कपूर, वहिदा रहमान, ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या चित्रपटामध्ये भूमिका. अमित आणि पूजा यांचं तरुणपणाचं प्रेम परिस्थितीमुळं अपूर्ण राहतं आणि दोघे वेगवेगळ्या व्यक्तींशी विवाह करतात. पुढे त्यांच्या मुलांच्या प्रेमकथेच्या माध्यमातून जुन्या नात्यांना नवा अर्थ मिळतो. कभी कभी मेरे दिल में, मैं पल दो पल का शायर हूँ यासारखी साहिर लुधियानवी यांच्या शब्दांची आणि खय्याम यांच्या संगीताची गाणी आजही लोकप्रिय आहेत. ऐकूया या चित्रपटातील हे लोकप्रिय गीत.

श्रोते हो, 1976 या वर्षी आणखी एक सुपर डुपर चित्रपट झाला, तो म्हणजे नागिन। नागिन हा रेखा, सुनील दत्त, फिरोज खान यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांचा फॅन्टसी थ्रिलर चित्रपट। आपल्या नाग प्रियकराचा बदला घेण्यासाठी नागिन एक एक करून त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या शिकाऱ्यांचा शोध घेते, अशी या चित्रपटाची कथा। चित्रपटात रेखाची नागिनची भूमिका विशेष गाजली। लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि तेरे संग प्यार में नहीं तोडना यासारखी गाणी लक्षवेधी ठरली।

0: गोली किसे चलाई?
1: मैंने।
0: क्यों? उसे मैं इंसान के रूप में देख चुका हूं, उससे बातें कर चुका हूं, लेकिन अब क्या।
2: श्रोते हो, नागिन या चित्रपटासोबतच आणखी एक चित्रपट 1976 या वर्षी तुफान गाजला, तो म्हणजे फकीरा। यामध्ये शशी कपूर आणि शाबाना आझमी प्रमुख भूमिकेत होते। विजय हा गरिबांच्या मदतीसाठी श्रीमंतांना लुटणाऱ्या व्यक्तिमत्वारेखा, तर त्याचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीशी त्याचे संघर्षाचे नाते निर्माण होते। पुढे या दोघांचा भूतकाळ आणि ते लहानपणीचे विभक्त झालेले भाऊ असं या चित्रपटाची कथा। ॲक्शन, भावनिक नाट्य आणि कौटुंबिक रहस्य यांचा सुंदर मेळ या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटामध्ये विशेष भूमिका केली ती विनोद खन्ना यांनी।

श्रोते हो, याच वर्षी प्रदर्शित झालेला आणखी एक चित्रपट म्हणजे लैला मजनू। या चित्रपटामध्ये ऋषी कपूर आणि रंजिता यांच्या प्रमुख भूमिका आहेत। प्रसिद्ध लैला मजनूच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट प्रेम, विरह आणि सामाजिक बंधने यांची कथा हा चित्रपट सांगतो। ऋषी कपूरच्या रोमॅन्टिक नायकाच्या प्रतिमेला या चित्रपटामुळं आणखी बळ मिळालं। चित्रपटातील संगीत आणि प्रेमगीतांनी त्या काळच्या तरुणाईवर मोठा प्रभाव टाकला।

श्रोते हो, याच वर्षी आणखी प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे अदालत. अमिताभ बच्चन, वहिदा रहमान, नीतू सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला ॲक्शन ड्रामा चित्रपट. अमिताभ बच्चन यांनी यात दुहेरी भूमिका पार पाडली. अन्याय, गैरसमज, गुन्हा आणि न्याय मिळवण्यासाठीचा संघर्ष या चित्रपटाच्या कथेत दिसतो. कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आणि गुलशन बावरा यांचं गीतलेखन हे चित्रपटाचं वैशिष्ट्य. श्रोते हो, आणखी एक चित्रपट त्या वर्षी गाजला, तो म्हणजे दस नंबरी. दस नंबरी हा मनोज कुमार आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका असलेला गुन्हेगारी नाट्यपट. एक पोलीस अधिकाऱ्यावर चुकीचा आरोप झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि पुढे परिस्थिती त्याच्या मुलाला गुन्हेगारीच्या जगतात घेऊन जाते. कुटुंब, गुन्हेगारी आणि नियती यांचा संघर्षाचा हा चित्रपटाचा केंद्रबिंदू. दिग्दर्शक मदन मोहन आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी अतिशय सुंदरपणे या चित्रपटाचं संगीत दिलं.

श्रोते हो, या सर्व चित्रपटामध्ये आणखी एक चित्रपट गाजला, तो म्हणजे बालिकावधू। यामध्ये सचिन आणि रजनी शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत। एका लहान वयात झालेल्या विवाहातून निर्माण होणाऱ्या भावनिक नात्याची ही कथा आहे। ग्रामीण वातावरण, निरागस प्रेम आणि बालविवाहाच्या पार्श्वभूमीवर बदलत जाणारी नाती हा चित्रपटाचा गाभा। चित्रपटानं साधेपणा आणि निरागस भावविश्वामुळं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि या चित्रपटातील हे गाणं तर खूप गाजलं। ऐकूया हे गाणं।

श्रोते हो, काळ पुढे जात आहे, पिढ्या बदलतात, तंत्रज्ञान बदलतं, पण मनाला भिडलेली कला कधीच जुनी होत नाही.

50 वर्षाचा प्रदीर्घ काळ उलटूनही 1976 मधील या चित्रपटांची गाणी, कलाकार आणि आठवणी आजही आपल्या मनात तितक्याच जिवंत आहेत. याच आठवणींच्या प्रवासात आज आपण पुन्हा एकदा त्या काळात डोकावण्याचा प्रयत्न केला. काही गाणी आठवली, काही कलाकार आठवले आणि काही चित्रपटांच्या आठवणींनी जुन्या काळाची सुंदर सफर घडून आणली. यावरून एकच जाणवतं, चित्रपट जुना होतो पण त्याच्याशी जोडलेल्या आठवणी कधीच जुन्या होत नाहीत.

या काळाची सुंदर सफर घडून आणली. यावरून एकच जाणवतं, चित्रपट जुना होतो पण त्याच्याशी जोडलेल्या आठवणी कधीच जुन्या होत नाहीत. याच गोड आठवणी मनात ठेवून आजच्या कार्यक्रमाला इथंच विराम देऊया. पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. का

0: गातर हे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 11 वाजले.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पूना गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
4: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
5: आता काय
4: काय म्हणजे झालेला बदल.
5: आता कशात?
4: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळी रजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झकास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
5: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झकास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
4: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
5: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
4: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
5: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
4: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30.
5: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.
4: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
5: आता काय
4: काय म्हणजे झालेला बदल.
5: आता कशात?
4: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळी रजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झकास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
5: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झकास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
4: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
5: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
4: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
5: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
4: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30.
5: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.
0: श्रोते हो, स्वरलहरी या कार्यक्रमाबाबत एक निवेदन. आज गुरुवार रोजी दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीची मराठी गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल शनिवारी सकाळी 11:05 दुपारी 12 वाजेपर्यंत.
6: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि

0: ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: श्रोते हो, सकाळचे 11:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम राग एक रंग. आणि आजच्या कार्यक्रमात खमाज या रागावर आधारित चित्रपट गीत आपण ऐकणार आहोत. सहभाग वैशाली जोशी यांचा.
2: राग एक रंग आणि श्रोते हो नमस्कार. राग एक रंग अनेक या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, संगीत म्हणजे फक्त गाणं नाही, तर त्या संगीताला ताल, सूर आणि लय यांची जोड हवी असते. म्हणूनच तर आपण म्हणतो, गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांचा जिथे संगम होतो तिथेच संगीत निर्माण होतं. चला तर मग श्रोते हो, आज आपण ऐकूयात शास्त्रीय संगीतातील प्रारंभिक परीक्षेच्या अभ्यासक्रमातील खमाज हा राग. श्रोते हो, खमाज रागातील एका छानशा चित्रपट गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करूयात. अमर प्रेम या चित्रपटातील गीत ऐकूयात. बड़ा नटखट है ये कृष्ण कन्हैया.

श्रोते हो, आता वळूयात खमाज रागाच्या माहितीकडे. खमाज हा राग खमाज थटातून निर्माण होतो. या रागाच्या आरोहात ऋषभ वर्ज्य असून अवरोह संपूर्ण असल्यामुळं या रागाची जाती शाढव संपूर्ण होते. या रागात दोन्ही निषादांचा प्रयोग केला जातो. त्यापैकी आरोहात शुद्ध तर अवरोहात कोमल निषाद लागतो आणि बाकी सर्व स्वर शुद्ध लागतात. खमाज रागाचा वादीस्वर गांधार असून संवादीस्वर निषाद आहे. आता ऐकूयात खमाज रागाचं वैशिष्ट्य. खमाज हा राग शृंगार रसाचा परिपोष करणारा असून चंचल प्रकृतीचा असल्याने या रागात ख्याल नसतात, तर इतर भजने, ठुमरी, लोकगीते, मंगल कार्यातील गीते इत्यादी गीत प्रकारांचा समावेश होतो. या रागात पंचम या स्वरावर विश्रांती घेतली जाते. खमाज रागाचा गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर आहे. श्रोते हो, आता ऐकूयात खमाज रागाचा आरोह अवरोह पकड आणि सरगम गीत.

श्रोतेहो, खमाज राग हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक अत्यंत मधुर आणि चंचल प्रकृतीचा राग आहे, ज्याचा वापर अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी गाण्यांमध्ये तसेच ठुमरी आणि गझल या गीतप्रकारांमध्येही केला जातो. श्रोतेहो, आता ऐकूयात खमाज रागावर आधारित नाट्यगीत.

0: श्रोते हो या गीताबरोबरच आजचा राग एक रंग अनेक हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रागासह. तोपर्यंत नमस्कार. राग एक रंग अनेक.
1: राग एक रंग अनेक हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आज खमाज या रागावर आधारित चित्रपट गीता आपण ऐकली. सहभाग होता वैशाली जोशी यांचा. सकाळची 11:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत हॅलो डॉक्टर हा प्रायोजित फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात

0: मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी श्रोत्यांशी दूरध्वनीवरून साधलेला संवाद आता प्रसारित करत आहोत. निवेदन सुमेधा कुलकर्णी यांचं.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध मधुमेह विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर सर यांचे चिरायू डायबिटीज क्लब आणि चिरायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आज हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तज्ज्ञ डॉक्टरांशी मधुमेह या आजाराविषयी सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. मधुमेह या आजाराने त्रस्त आहात. मधुमेह हा आजार झाल्यानंतर नेमका रुग्णाचा आहार विहार काय आणि कसा असावा याबाबत अनेक प्रश्न मनात आहेत. तेव्हा आपल्याला पडलेल्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर एक वेळ अवश्य भेट द्या सुप्रसिद्ध मधुमेह विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर सर यांचे चिरायू हॉस्पिटलला. मधुमेह या आजाराविषयी अचूक आणि योग्य मार्गदर्शन, 24 तास आपत्कालीन सेवा, आधुनिक तपासणी आणि उपचार सुविधा, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण. एकदा अवश्य भेट द्या सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर सरांच्या चिरायू डायबिटीज क्लब आणि चिरायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला. पत्ता: मेन रोड, न्यू मोंढा बस स्थानकाजवळ, परभणी. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 93097704046. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 9309770446. एक वेळ अवश्य भेट द्या आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा. श्रोतहो, जगभरातील लाखो लोकांना मधुमेहाचा त्रास होतो. मधुमेहाचा दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी रक्तातील साखरेची पातळी आणि जीवनशैली निवडीचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणं अतिशय आवश्यक आहे. तर मधुमेह या आजाराविषयी अनेक प्रश्न आपण सर्वांच्या मनामध्ये आहेत. त्या प्रश्नांचं निराकरण आपण आता डॉक्टर राहुल आंबेगावकर सरांशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये.
2: धन्यवाद.
1: सर, सुरुवातीला मला आपण असं विचारावं असं वाटतं की एखाद्या रुग्णाला मधुमेह या आजाराची लागण झालेली आहे हे कसं ओळखायला हवं?
2: नमस्कार. मधुमेह म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी नॉर्मलपेक्षा जास्त असणे. जनरली आपण असं बघतो की मधुमेह हा सायलेंट डिसीज आहे, म्हणजे बराच वेळा हा सुप्त अवस्थेत असतो.
1: अच्छा.
2: आणि त्याचे मुख्य लक्षणे जे आपण टाईप 2 डायबिटीज म्हणजे नंतरच्या वयात होणाऱ्या डायबिटीजचे लक्षणे असतात, खूप तहान लागणे, भूक लागणे, वारंवार बाथरूमला लघवीला जाणे, अचानक अशक्तपणा येणे, वजन कमी होणे, हातापायाला मुंग्या येणे. पण जरुरी नाही की हे लक्षणं सर्व पेशंटमध्ये आढळतील. बरेचदा हा सुप्त अवस्थेत असतो म्हणून ह्याला सायलेंट डिसीज म्हणतात.
1: अच्छा. सर, आता मधुमेह या आजाराची जी लक्षणं आहेत ती लक्षणं नेमकी काय आहेत?
2: मधुमेह हा जनरली 2 प्रकारचा असतो, मुख्यत्वे टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज हा लहान वयात आढळतो. हा होतो मुख्यत्वे ऑटोइम्युन डिसीज आहे, म्हणजेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरामध्ये जिथे पॅनक्रियाजमधून इन्सुलिन तयार होतं त्या पेशींना नष्ट करते. अशा पेशंटमध्ये इन्सुलिन त्याचं प्रमाण अतिशय निग्लिजिबल किंवा नसते आणि तो लहान वयात होतो. आणि टाईप 2 डायबिटीज ज्याचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात 90-95% अशा लोकांमध्ये इन्सुलिन असतं पण त्याचं काम प्रभावीपणे होत नाही, त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. आणि लक्षणे जसं मी म्हटल्यासारखे, जास्त शुगर आहे शरीरात त्याच्यामुळे खूप तहान लागते, वारंवार बाथरूमला जावं लागतं, वजन कमी होतं, अशक्तपणा जाणवतं, चिडचिड होते, हातापायाला मुंग्या येतात, वारंवार स्किनचे किंवा युरिनचे इन्फेक्शन होत राहतात. असे लक्षणं साधारणतः आढळतात. पण हे लक्षणं सुद्धा 50-60% पेशंटमध्येच आढळतात, बाकीच्या पेशंटमध्ये लक्षणे आढळत नाहीत. त्याच्यामुळे ह्याला सायलेंट डिसीज किंवा सुप्त आजार असं म्हणतात.
1: सर, आपण आपली चर्चा ही अशीच चालू ठेवूया. तत्पूर्वी आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे, तो आपण घेऊया. हॅलो.
3: हॅलो,
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम, कोण बोलता बरं आपण?
3: प्रभू स्वामी राणी सर्व.
1: अच्छा, स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. मधुमेह या आजाराविषयी सविस्तर अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी थेट दूरध्वनीवरून संवाद साधत आहोत आपण सुप्रसिद्ध मधुमेह विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर सरांशी. आपण सरांना डिरेक्टली तुमचा प्रश्न

0: विचारू शकता, सर लाईनवर आहेत.
1: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर साहेब.
1: बोला.
2: तर शुगर म्हणजे पहिली पाहिजे का मधुमेहाची?
1: हा, मधुमेह म्हणजेच शुगरचा आजार, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातील साखरेची पातळी नॉर्मलपेक्षा जास्त होणे. नॉर्मल म्हणजे आपण काय म्हणतो की उपाशीपोटी जेव्हा आपण साखर तपासतो ती साधारणतः 100 आसपास पाहिजे आणि जेवायच्या नंतरची 140 आसपास. जर ह्याच्यापेक्षा जर जास्त येत असेल तर मग आपल्याला बाकीच्या तपासण्या करून मग ठरवावं लागतं की तुम्हाला मधुमेह झाला आहे की नाही. तो पहिली पातळी म्हणजेच मधुमेह आणि साखर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
2: बरं, हे होऊच नाही म्हणून काय करावं लागत?
1: हा, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मधुमेह होऊ नये म्हणून आपल्याला, मधुमेह हा काय होतो? मधुमेह आपल्या जीवनशैलीतल्या बदलांमुळे होतो. तर आपल्याला आपली जीवनशैली बदलावं लागते. महत्त्वाचं काय आहे, आपल्या आहाराचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपला आहार संतुलित प्रमाणे घ्यायचा, जास्तीत जास्त प्रमाणात भाज्यांचा वापर करायचा, सलाड, कच्च्या भाज्या जास्त खायच्या. त्याच्याशिवाय डाळीचं प्रमाण किंवा प्रोटीन्स आपल्या शरीरात जास्त गेले पाहिजेत. कार्बोहायड्रेट्स म्हणजे पोळी, भाकरी हे थोडंसं मर्यादित प्रमाणात घ्यायचं. तांदुळाचा वापर मर्यादित प्रमाणात करायचा. गोड पदार्थ शक्यतो टाळायचे. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की नियमित रेग्युलरली व्यायाम करायचा. रेग्युलरली म्हणजे रोज एक 30 ते 40 मिनिट व्यायाम झाला पाहिजे. याशिवाय ताणतणावमुक्त जीवनशैली जर आपण अवलंबली आणि 7 ते 8 तासाची जर झोप घेतली तर आपल्याला मधुमेह टाळता येतो.
2: बरं, मला काय म्हणायचं,
1: हा,
2: मधुमेह झाला तर कायमचा इलाज होत नाही त्याच्यावर?
1: नाही, मधुमेह हा का होतो? मधुमेह हा आपल्या इन्सुलिनच्या रिलेटेड असतो. म्हणजे इन्सुलिनचं काम तर कमी झालेलं आहे किंवा त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, त्याच्यामुळे हा समूळ नष्ट होत नाही. पण बऱ्याचदा तुमची जीवनशैली जर तुम्ही चांगली केली, आहारात चांगले बदल केले आणि रेग्युलर व्यायाम केला तर कदाचित तुमच्या गोळ्या कमी होऊ शकतात, बंद होऊ शकतात. पण हे सगळं डॉक्टरच्या सल्ल्याने. पण डायबिटीज हा पूर्णपणे बरा होत नाही, तो कंट्रोलमध्ये राहू शकतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला ना तपासण्या करून घ्याव्या लागतील. म्हणजे हे एकच कारण नाही आहे, वारंवार लघवी येणं, कदाचित शुगरही वाढलं असेल किंवा मग तुम्हाला युरिन लघवीच्या इन्फेक्शनही असेल किंवा प्रोस्टेटचाही त्रास असेल. तर बाकीच्या तपासण्या करून घेणं जरुरी आहे.
2: धन्यवाद सर.
1: ओके, धन्यवाद.
0: कॉल केलात त्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद, धन्यवाद.
0: सर, साधारणतः असं म्हटलं जातं की मधुमेह हा आजार जो आहे तो बऱ्याच प्रमाणात अनुवंशिकतेवर आधारित असा आजार आहे. म्हणजे घरात जर या आजाराचं बॅकग्राऊंड असेल किंवा हिस्ट्री असेल, तुमच्या पालकांना जर हा आजार असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत या आजाराची लागण होण्याची शक्यता दाट असते. याविषयी काय सांगाल आपण?
1: हो, बरोबर आहे. जसे की आपण कारणं बघतो त्याच्यात टाईप 1 डायबिटीज हा ऑटोइम्युन डिसीज आहे आणि अनुवंशिकता असते. समजा पॅरेंट्सला म्हणजे आईवडिलांना जर टाईप 1 डायबिटीज असेल तर होणाऱ्या मुलांना टाईप 1 डायबिटीज व्हायची शक्यता असते. किंवा जर एखादा दुसरा ऑटोइम्युन डिसीज असेल तर त्याच्यासोबत टाईप 1 डायबिटीज होऊ शकतो. टाईप 2 डायबिटीज जो जास्त प्रमाणात आढळतो ह्याचे मुख्यत्वे कारणे आहेत अनुवंशिकता, त्याच्याशिवाय व्यायामाचा अभाव, आपला बदललेला आहार म्हणजे जंकी फूड किंवा जास्त कॅलरी असलेले फूड्स खाणे, मानसिक ताणतणाव, बदललेली जीवनशैली, हे मुख्यत्वे त्याचे कारण आहेत.
0: खरोखर आज आपण बघतोय की जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे पेशंट्स आहेत. पण आपण त्यातल्या त्यात आपल्या भारत देशाचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 70% लोकांना मधुमेह या आजाराची लागण झालेली आहे असं म्हटलं जात आहे. तर याविषयी काय सांगाल, म्हणजे नेमके काय कारणं या पाठीमागे आहेत की एवढ्या मोठ्या प्रमाणात या आजाराचा फैलाव आपल्या देशामध्ये होत आहे?
1: खरोखर हे दुर्दैवाची बाब आहे आणि गांभीर्याने घ्यायची समस्या आहे.
0: सर, आपण आपली चर्चा ही अशीच चालू ठेवूया. तत्पूर्वी आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे, तो आपण घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
3: मी सेलूवरून बोलते, प्रणाली. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात मला एक प्रश्न विचारायचा. ताई,
0: बोला.
3: माझ्या घरामध्ये 2 रुग्ण आहेत मधुमेहाचे. तर एकाबद्दल मला असं विचारायचं आहे की मधुमेहाचे निदान झालं आहे आणि काय होतंय की झपाट्याने वजन कमी झालंय. तर म्हणजे जवळपास 2 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे. तर आपण डॉक्टरांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता आहारातून म्हणजे मेडिसिन वगैरे सुरू आहे, डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे, पण तरी देखील मला या कार्यक्रमातून असं विचारायचं की आहारातून आपण त्यांचं वजन वाढवू शकतो का?
1: हो, नक्कीच. नमस्कार, मी डॉक्टर राहुल आंबेगावकर.
3: नमस्कार सर.
1: मधुमेहामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स

0: कार्बोदकाचे प्रमाण मर्यादित प्रमाणात ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला, आता तुम्ही म्हणतात की वजन कमी होत आहे, त्यांना अशक्तपणा जाणवत आहे, तर प्रथिनांचं प्रमाण जास्त वाढायचं आहे, प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत. तर प्रोटीन्स कशा प्रकारे आपण घेऊ शकतो? सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य, पनीर या गोष्टींमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात, ज्याच्यामुळे त्यांचं वजन वाढेल. याशिवाय वजन कमी व्हायची कारणं अजून काही आहेत का? म्हणजे अनियंत्रित डायबिटीज, अनकंट्रोल डायबिटीज असेल, किंवा डायबिटीजबरोबर बाकीचे काही आजार असेल, समजा थायरॉईड असेल, त्याच्यामध्ये सुद्धा वजन कमी होऊ शकतं. तर बाकीच्या तपासण्या करणे, आहारामध्ये संतुलित असा आहार देणे, काही ताणतणाव असेल तर तो टाळणे, आणि डायबिटीज म्हणजे शुगर रेग्युलरली तपासणे, आणि त्याबरोबर म्हणजे फक्त फास्टिंग पोस्टमीलच्या सोबत 3 महिन्याचा जो आपला ॲव्हरेज रिपोर्ट असतो, ज्याला आपण HbA1c म्हणतो, ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन, तो तपासणे, आणि तो साधारणतः 6.5 ते 7 हा असा आदर्श आहे, त्याच्या आसपास ठेवणे. आणि जर त्याच्यावरही हे सगळं करूनही जर वजन कमी होत असेल तर मग बाकीच्या तपासण्या कराव्या लागतील.
1: मधुमेहाचं निदान होऊन साधारण 2 वर्ष झाले डॉक्टर, आणि बाकी तर कुठलाच त्रास होत नाहीये. आणि डॉक्टरांकडे त्यांची व्यवस्थित तपासणी दर महिन्याला होते, शुगर टेस्ट केली जाते, शुगर पण नियंत्रणात आहे, फक्त वजन कमी होतंय, बाकीच्या तर टेस्ट नॉर्मल आहेत. पण डॉक्टरांनी पण सांगितलं ज्यांच्याकडे ट्रीटमेंट आहे की आहारातून वजन वाढवू शकतं. तर मला हाच प्रश्न विचारायचा होता आणि मला उत्तर मिळालंय डॉक्टर, नक्कीच आहारातून नियोजन करण्याचा प्रयत्न.
0: प्रथिन्यांचं प्रमाण जास्त वाढवा. शाकाहारी लोकांना जास्त प्रमाणात डाळी, कडधान्य अशा गोष्टीतून किंवा दूध, पनीर या प्रमाणात जर घेतलं ना, तर त्यांचं जे वजन कमी झालेलं आहे ते वाढवेल. आणि आपल्याला वजन वाढवण्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला काय, बेसिकली वजन न वाढवता आपल्याला हेल्दी राहायचं, म्हणजे आपलं जे स्नायू आहेत ते बळकट व्हायला पाहिजेत. डायबिटीज, मधुमेह हा जनरली इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतो, टाईप 2 डायबिटीज, आणि ह्याच्यामध्ये आपले स्नायू बळकट झाले पाहिजेत. त्यांचं वय किती आहे?
1: त्यांचं वय सध्या 46 आहे.
0: 46. मग ते व्यायाम करू शकतात? म्हणजे असं काही गुडघ्याचा त्रास किंवा दुसरा काही आहे का?
1: बाकी कुठलाच त्रास नाहीये सर, अशक्तपणा पण नाहीये. आपण सुरुवातीला म्हणालो पण अशक्तपणा पण नाहीये त्यांना.
0: मग त्यांना
1: वजन त्यांचं कमी झालेलं आहे,
0: त्यांना थोडस
1: गोष्टी नियंत्रणात.
0: तुम्ही थोडं आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवा, रेग्युलर म्हणजे संतुलित आहार द्या, आणि त्यांना थोडं वेट बेरिंग एक्सरसाइजेस म्हणजे स्क्वॅटिंग किंवा सूर्यनमस्कार अशा घरच्या घरी करणाऱ्या गोष्टीनं सुद्धा स्नायू बळकट होतील आणि ते हेल्दी राहतील, निरोगी राहतील.
1: धन्यवाद सर.
2: ताई आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. तर सर, देशभरात आज खूप मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत, तर या पाठीमागच्या कारणांविषयी आपली चर्चा सुरू होती, काय सांगाल त्याविषयी?
0: आपल्या भारतामध्ये टाईप 2 डायबिटीसचे रुग्ण वाढत आहेत, आणि जे खरोखरच गांभीर्याने घेण्याची बाब आहे. आणि ह्याचं मुख्य कारण जे आहे ते आपला बदललेला आहार, व्यायामाचा अभाव आणि वाढलेला स्ट्रेस. तर या 3 गोष्टींवर आपल्याला सगळ्यांनी काम करायची गरज आहे. आहाराचं संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं, जंक फूड्स टाळणे, पांढऱ्या गोष्टी आम्ही म्हणतो ते मैदा, प्रोसेस केलेले कार्बोहायड्रेट्स, पॅकेज फूड्स, फळांचे ज्यूस हे टाळायचे. सर्वात चांगला भारतीय आहार म्हणजे भाजी, पोळी आणि जास्त प्रमाणात कच्च्या भाज्या, सलाड्स हे असं घ्यायचं आहे. रेग्युलर व्यायाम, सर्वात जास्त लोक बिझी झालेत आणि व्यायाम करत नाही आहेत, हा गांभीर्याने गोष्ट घ्यायची गोष्ट आहे. आणि एक साधारणतः 40 ते 45 मिनिट आठवड्यातून 5 दिवस व्यायाम करणं जरुरी आहे. स्ट्रेस फ्री जीवनशैली, ज्या गोष्टीचा स्ट्रेस आहे तो टाळणे, आणि 7 ते 8 तास शांत झोप घेणे हे थोडा दुर्लक्षित राहणारा भाग आहे. हा जर घेतला तर तुम्ही तुमची जीवनशैली सुधारा, निरोगी राहा, आणि जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तो तुम्ही कंट्रोल करू शकता.
2: अच्छा सर, आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना वर्किंग प्लेसला तासन तास बसून काम करावं लागतं, आणि डॉक्टर नेहमीच सांगतात की एका ठिकाणी तुम्ही 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासाच्या वर अधिक काळ बसला तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतील आणि मधुमेहासारखे आजार मग तुम्हाला जडू शकतात. मग त्यांनी काय या बाबतीत प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे?
0: हो, चांगला प्रश्न आहे. ज्यांना प्रोलॉंग सिटिंग किंवा जास्त वेळ बसावं लागतं, यांनी प्रत्येक अर्धा किंवा 1 तासानंतर जागेवरून उठायचं आहे, आणि 5-10 मिनिटाचा असा त्या जिथं वर्किंग प्लेस आहे त्या ठिकाणी थोडंसं वॉक करायचं आहे. दुसरी गोष्ट काय होतं, बरेचदा आपण बघतो की जास्त वेळ बसण्यात आलेला आहे तर मग चहा कॉफी काहीतरी सॉफ्ट ड्रिंक्स असं घेण्यात येतं तर हे पूर्णपणे टाळायचं आहे. तुम्ही त्याला पर्याय शोधू शकतात, ग्रीन टी घेऊ शकतात किंवा काळा चहा घेऊ शकतात किंवा नारळ पाणी आहे अशा गोष्टी घेऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं

0: आहे की या व्यतिरिक्त तुम्ही वेळ काढून रेग्युलर व्यायाम शारीरिक हालचाली करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आठवड्यातून 5 दिवस तरी कमीत कमी 40 ते 45 मिनिट आयदर फास्ट वॉकिंग किंवा जर जमत असेल तर स्विमिंग, स्लो रनिंग किंवा सायक्लिंग अशा एरोबिक एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता.
1: नक्कीच. मधुमेह या आजाराने त्रस्त आहात? मधुमेह हा आजार झाल्यानंतर नेमका रुग्णाचा आहार विहार काय आणि कसा असावा याबाबत अनेक प्रश्न मनात आहेत. तेव्हा आपल्याला पडलेल्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर एक वेळ अवश्य भेट द्या सुप्रसिद्ध मधुमेह विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर सर यांचे चिरायोग हॉस्पिटलला. मधुमेह या आजाराविषयी अचूक आणि योग्य मार्गदर्शन, 24 तास आपत्कालीन सेवा, आधुनिक तपासणी आणि उपचार सुविधा, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण. एकदा अवश्य भेट द्या सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर सरांच्या चिरायू डायबिटीज क्लब आणि चिरायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला. पत्ता: मेन रोड, न्यू मोंढा बस स्थानकाजवळ, परभणी. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 93097404. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 9309770446. एक वेळ अवश्य भेट द्या आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा. सर, वयोमानानुसार तर मधुमेहाचे रुग्ण वाढतच आहेत, पण अगदी बालकांमध्येही आणि विशेषत्वा युवांमध्ये आज मधुमेहाचं प्रमाण वाढताना दिसतंय. या पाठीमागची कारणं आणि याच्यावर काय आपण योग्य ती उपाययोजना घेणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
0: कमी वयात मधुमेह होतोय किंवा कमी वयात स्थूलपणा वाढतोय ह्याचं मुख्य कारण बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि जंक फूडचं अतिसेवन असं झालेलं आहे. तर आपल्याला सगळ्यांनाच या गोष्टीवर विचार करायचा आहे. घरोघरी ही समस्या वाढत आहे. इंटरनेट, संगणकाच्या जास्त अवलंबून आपण त्याच्यावर जात आहोत. मोबाईलच्या अतिरिक्त वापरण्यामुळे मुलांचा मैदानी खेळ कमी झालेला आहे. तर या गोष्टीमध्ये शाळांमधूनच खेळांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय अतिरिक्त अभ्यासाचा ताण मुलांवरचा कमी केला पाहिजे आणि शाळांमधूनच व्यायामाचं प्लस आहाराचं महत्त्व पटवलं गेलं पाहिजे. त्यांना भारतीय खाणं म्हणजे भाजी पोळी जे आपलं आहे, वरण भात भाजी पोळी ह्या शुद्ध सात्विक आहार घेण्यासाठी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, त्याचं महत्त्व दिलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जर केल्या तर स्थूलपणा कमी होईल. आणि स्थूलपणा म्हणजे काय? इन्सुलिन रेझिस्टन्स, आणि त्यामुळे डायबिटीज वाढतोय. तर आपण जर आपली जीवनशैली बदलली, योग्य संतुलित आहार घेतला, रेग्युलर व्यायाम केला आणि जर ताणतणाव टाळला तर नक्कीच पुढच्या पिढीमध्ये जे आपल्याला वाटतं की डायबिटीज वाढेल तो आपल्याला टाळता येईल.
1: नक्कीच. म्हणजे आपण बघतोय सर की स्पर्धेचं युग आहे सध्या आणि बालकांमध्ये किंवा युवकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलेली आहे की जवळपास दिवसातला अर्धा वेळ विद्यार्थी क्लासेस, ट्युशन्स आणि शाळांमध्ये व्यस्त असतात. विशेषत्वाने शाळांमध्ये आता मैदानी खेळ जे आहेत ते लोप पाहू लागले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण विद्यार्थ्यांचा प्रत्येक पिरियड हा अभ्यासाचाच असावा असा अट्टाहास पालकांचाही झालेला आहे आणि शिक्षकांचाही झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग त्यामुळे कुठेतरी ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार फोफावत चाललेला आहे, पण निश्चितच याचे भविष्यात होणारे दुष्परिणाम अधिक आहे. त्या दृष्टिकोनातून उपाययोजना होणं नक्कीच गरजेचं आहे. सर, आता मधुमेह झाल्यानंतर रेग्युलरली मेडिसिन्स घ्याव्या लागतात आणि त्या मेडिसिन्समुळे इतर शरीरातील ऑर्गन्सवर इफेक्ट होतो असाही खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज रुग्णांमध्ये असलेला दिसून येतो. मग बऱ्याच वेळा असं होतं की मधुमेह या आजाराने ग्रस्त रुग्ण चालू औषधी मध्येच बंद करतात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आता माझी शुगर व्यवस्थित आहे तर मी मेडिसिन्स थोडे दिवस घ्यायचं थांबवतो असा डिसिजन घेतात आणि मग त्याचे नक्कीच पुढे अनेक दुष्परिणाम झालेले आपण बघतो. याविषयी आपण काय सांगाल?
0: तर कसं आहे की बऱ्याच पेशंट्समध्ये बरेच मधुमेह रुग्ण हे आहाराचं महत्त्व समजून किंवा योग्य रीतीने आहार घेऊन रेग्युलरली नियमित व्यायाम करून त्यांची शुगर कंट्रोल आल्यावर कदाचित त्यांची गोळ्या औषधं बंद होऊ शकतात, कमी प्रमाणात होऊ शकतात, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करायच्या नाही आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही आत्ता विचारलं होतं की गोळ्यांचा काही दुष्परिणाम होतो का, जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर गोळ्या घेत आहेत, रेग्युलर तुम्ही तपासणी करत आहात, तर मग मात्र त्याचे दुष्परिणाम होत नाही. होतं काय की बऱ्याच पेशंट येतात, पहिले 2-3 महिने रेग्युलरली येतात, गोळ्या घेतात आणि त्यानंतर त्यांना वाटतं

0: वाटतं की आता मला काही त्रास नाही आहे, मग कंटाळा करतात, गोळ्या त्याच चालू ठेवतात, तर हे असं करणे टाळणं जरुरी आहे. तुमचं रेग्युलॅरिटी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही काय सांगतो की डायबिटीज जर तुम्हाला नियंत्रणात ठेवायचं आहे तर तुम्हाला एक 4 ते 5 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मी सांगितलेल्यासारखं शुद्ध सात्विक आहार, संतुलित आहार, नियमित प्रमाणात शारीरिक हालचाली किंवा व्यायाम, तिसरी गोष्ट रेग्युलरली तुम्हाला गोळ्या औषधं जे काही डॉक्टरांनी सांगितलेले आहेत ते घ्यायचं आहे, आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्टरांकडे जाऊन नियमितरित्या तुम्ही तपासणी करणं जरुरी आहे. या जर 4 गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचा मधुमेह नियंत्रणात राहील आणि त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. का मधुमेहाचं महत्त्व आहे? कारण मधुमेहामुळं ॲक्यूट आणि क्रोनिक म्हणजे लांब ड्युरेशनचे, खूप जास्त दिवस डायबिटीज असेल तर आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर, किडनी, मेंदू, हृदय, डोळे, ह्याच्यावर दुष्परिणाम होतो, आणि हे टाळण्यासाठीच आपल्याला मधुमेह नियंत्रणात असणं जरुरी आहे. त्याच्यामुळे त्याची गुरुकिल्ली काय आहे? डायबिटीज आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे, नियंत्रणात ठेवायचा आहे, आणि त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ द्यायचा नसेल तर रेग्युलरली गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घ्या, सल्ल्यानुसार घ्या, आणि स्वतःच्या मनानुसार गोळ्या औषधं बंद करू नका. लॉंग टर्ममध्ये खूप दिवसही गोळ्या घेतल्यावर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही गोळ्या घेतायत, अंगदुखीच्या गोळ्या घेतायत, अँटीबायोटिक्स घेतायत, वारंवार जाऊन ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतायत, तर त्याचे कदाचित दुष्परिणाम होऊ शकतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर गोळ्या घेतल्या तर त्याचे दुष्परिणाम होत नाही.
1: नक्कीच सर. सर, आता यासोबतच बऱ्याच वेळा असं होतं की मधुमेही रुग्ण जे असतात त्यांना त्यांचा आहार विहार त्यांनी कसा ठेवायला हवा, किंवा आपण आपल्या जेवणामध्ये साखरेचं प्रमाण पूर्णपणे बंद करायचं आहे का, साखर पूर्णपणे बंद करायची आहे का, याविषयी अनेक शंका असतात. अनेक वेळा कुठल्या फळांचं त्यांनी सेवन करायला हवं, कुठली फळं खाऊ नयेत, याविषयीही त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. त्याविषयी काय सांगाल आपण?
0: फळांच्या बद्दल असं आहे की साधारणतः आंबा, द्राक्ष, चिक्कू, सीताफळ, केळी हे जे रसाळ फळं आहेत हे शक्यतो टाळलेले चांगले. मधुमेह रुग्ण सफरचंद, डाळिंब, पेरू, संत्री, मोसंबी हे फळं खाऊ शकतात. त्याच्यातही आम्ही काय सांगतो की मर्यादित प्रमाणात खा आणि पूर्ण फळं खा. फळांचा ज्यूस टाळलेला चांगला. रोज एक सफरचंद किंवा एक पेरू, एक डाळिंब खाल्लेलं कधीही उत्तम, कारण ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. आणि सर्वात महत्त्वाचं जे मी फळं नमूद केले, सफरचंद, डाळिंब, पेरू, ह्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर जास्त असतात जे साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात आणि आपलं पचनशक्ती चांगली राहते. दुसरी गोष्ट आहे की गोड पदार्थ. तर आता साखरेचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त आहे म्हणूनच आपण म्हणतो डायबिटीज झालं. तर अशा वेळेस शक्यतो जे गोड पदार्थ आहेत, मैद्यापासून झालेले आहेत, बेकरी प्रॉडक्ट्स आहेत, हे पदार्थ आपल्याला बिलकुलच टाळायचे आहेत. फळांचे ज्यूस ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण, ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे, तर ते टाळता येईल.
1: अच्छा सर, यासोबतच आहारामध्ये अनेक वेळा असं म्हटलं जातं की ज्वारीची भाकरी असेल किंवा तांदुळाची भाकरी असेल यामध्येही अधिक ग्लुकोज असतं आणि यामुळेही मधुमेह आजार जडलेला जे रुग्ण आहेत त्यांची शुगर वाढू शकते, यात किती तथ्य आहे?
0: हा, आता हा फार सर्वात महत्त्वाचा मोठा गैरसमज आहे आणि हा डिबेटचाही एक इश्यू आहे की बऱ्याच जणांना वाटतं गहू चांगला का ज्वारी चांगली. तर मी असं सांगू इच्छितो की गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी हे चारही जे गोष्टी आहेत ते तुम्ही मर्यादित प्रमाणात घेऊ शकतात. बऱ्याच जणांना असं वाटतं ज्वारीमध्ये साखर जास्त आहे, बाजरीमध्ये साखर जास्त आहे, तर महत्त्वाचं आहे की साखर जरी जास्त गव्हाच्या प्रमाणात असली तरी त्याच्यामध्ये फायबर जास्त असतात, बाकीचे गुणधर्म त्याचे जास्त आहेत, त्याच्यामुळे ते मर्यादित प्रमाणात रोज एक भाकरी आयदर ज्वारीची किंवा बाजरीची खायला काही हरकत नाही. शक्यतो तांदूळ, पांढरा जो प्रोसेस केलेला तांदूळ आहे तो मात्र टाळलेला चांगला. त्याला पर्याय म्हणजे तुम्ही लाल तांदूळ किंवा काळा तांदूळ एक मिळतो ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे तो तुम्ही घेऊ शकतो. पुन्हा सांगू इच्छितो की कुठली गोष्ट जी आहे ती तुम्हाला मर्यादित प्रमाणात करायचं आहे. असं नाही आहे की मी आता सांगतो की तुम्ही ज्वारी खावा किंवा बाजरी खा तर अमर्यादित प्रमाणात खायचं आहे, तसं नाही आहे. मर्यादित प्रमाणात तुम्ही खाल्लात आणि रेग्युलरली प्रत्येकाने आपली साखर चेक करत राहिले तर मग फायद्याचं राहील.
1: सर, आपण आपली चर्चा ही अशीच चालू ठेवूया. तत्पूर्वी आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे, तो आपण घेऊया.
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
2: गोपाळ नहातकर बोलायलो साडेगाव.
1: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. सुप्रसिद्ध मधुमेह विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर सर आपल्या सोबत आहेत आणि मधुमेह या आजाराविषयी जे काही तुमच्या मनात शंका असतील त्या आपण थेट

0: सरांशी दूरध्वनीवरून संवाद साधून विचारू शकता.
1: नमस्कार.
2: नमस्कार सर, ते मधुमेहाचे लक्षणं काय आहेत नेमकी?
1: मधुमेहाच्या लक्षणामध्ये आपल्या शरीरातील साखर वाढल्यामुळे प्रत्येकालाच लक्षणं जाणवतील असं नाही, पण बऱ्याच जणांना खूप तहान लागणे, वारंवार बाथरूमला जाणे, खूप भूक लागणे,
2: बर.
1: झपाट्याने वजन कमी होणे किंवा खूप अशक्तपणा जाणवणे, हातापायांची आग होणे, सतत स्किनचे इन्फेक्शन किंवा युरिनचे इन्फेक्शन होणे किंवा एखादी जखम भरून येणे, असे लक्षणं जाणवू शकतात. पण प्रत्येकालाच हे लक्षणं जाणवतील असे नाही. हा डायबिटीज
2: बरोबर.
1: बरेचदा सायलेंट डिसीज किंवा सुप्त अवस्थेत असतो, त्याला चेक केल्यावरच आपल्याला कळू शकते.
2: बरोबर. फोन
1: धन्यवाद.
2: केलात, धन्यवाद सर,
0: फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. सर, कुठलाही आजार होण्यापूर्वी तो आजार मुळात आपल्याला जडूच नाही किंवा त्या आजाराची लागण आपल्याला होऊ नये यासाठी नेहमीच आपण प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं असतं. तर मधुमेह हा आजार आपल्याला मुळात होऊच नाही यासाठी अगदी बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने काय प्रिकॉशन्स घेणं किंवा काय दक्षता घेणं गरजेचं आहे?
1: मधुमेह हा आपल्या क्रोनिक आजार म्हणजे खूप दीर्घकालीन होणारा आजार आहे आणि जो आपल्या शरीरातील चयापचय शक्तीशी किंवा आपल्या जीवनशैलीशी असा निगडीत आजार आहे. आणि आपण आपली जर जीवनशैली निरोगी ठेवली तर आपण मधुमेह होण्यापासून टाळू शकतो किंवा आपण ज्याला म्हणतो प्रायमरी प्रिव्हेंशन. तर आपण काय करू शकतो मधुमेह होऊ नये म्हणून? जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करणे. सकारात्मक बदल म्हणजे आहाराचं फार महत्त्व आहे. मी सांगितल्यासारखं संतुलित आहार घेणे, कार्बोहायड्रेट्स कमी घेणे, प्रथिने वाढवणे. सर्वात महत्त्वाचं आम्ही काय म्हणतो की एका प्लेटमध्ये आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा अर्धी प्लेट ही कच्च्या भाज्या सलाड्सनी भरलेली पाहिजे. 1/4 पाठ हा आपले प्रथिने गेले पाहिजेत. डाळी आहेत, उसळ आहेत, कडधान्य आहेत, दही आहे किंवा पनीर आहे असं घेऊ शकतो. आणि उरलेली पाव प्लेटमध्ये मग तुम्ही पोळी किंवा भाकरी. हे संतुलित आहार फळांमध्ये ज्याच्यामध्ये साखर कमी आहे म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, एक फळ रोज एक प्रमाणात घेतलेलं चांगलं. दुसरं सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स टाळायचं आहे, तुमचे स्नायू बळकट करायचे आहे, तर तुम्ही रेग्युलर व्यायाम करणं महत्त्वाचं आहे, नियमित रेग्युलर शारीरिक हालचाली व्यायाम. तिसरं जो थोडा दुर्लक्षित भाग आहे तो आहे की झोपेचं महत्त्व. तर एक आपल्या शरीराला 7 ते 8 तासाची पुरेशी झोप महत्त्वाचं आहे. आणि ज्या काही स्ट्रेस आहेत आपल्याला तो ताणतणाव टाळणं महत्त्वाचं आहे. मधुमेहाला घाबरू नका, पण स्वतःची काळजी घ्या. मधुमेह जरी पूर्ण बरा होत नसेल तरी आपण त्याला नियंत्रणात ठेवू शकतो. आणि नियंत्रणात ठेवलेला मधुमेह पुढे चालून आपण जो काही हृदयरोगाचा आजार किंवा किडनीचा आजार, डोळ्यांना होणारा आजार आहे हा आपण टाळू शकतो. त्याच्यामुळे मधुमेह झाला तर घाबरायची गरज नाही आहे, मात्र त्याला नियंत्रणात ठेवा, आपली जीवनशैली निरोगी ठेवा, रेग्युलर व्यायाम करा. सर्वात महत्त्वाचं आहे आहाराचं महत्त्व जाणून घ्या, जंक फूड्स टाळा, जास्तीत जास्त प्रोटीन्स प्रथिने वाढवा आणि डायबिटीजला जाणून घ्या. आजकाल तुम्ही डायबिटीजबद्दल सर्व माहिती तुम्हाला या संगणकाच्या इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. आपला डायबिटीज काय आहे हे कळून घ्या आणि हीच माहिती तुम्ही जास्तीत जास्त मधुमेह लोकांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्हाला मधुमेह असेल त्याच्याबद्दल काहीही शंका असतील तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.
0: मधुमेह या आजाराने त्रस्त आहात? मधुमेह हा आजार झाल्यानंतर नेमका रुग्णाचा आहार विहार काय आणि कसा असावा याबाबत अनेक प्रश्न मनात आहेत. तेव्हा आपल्याला पडलेल्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर एक वेळ अवश्य भेट द्या सुप्रसिद्ध मधुमेह विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर सर यांचे चिरायू हॉस्पिटलला. मधुमेह या आजाराविषयी अचूक आणि योग्य मार्गदर्शन, 24 तास आपत्कालीन सेवा, आधुनिक तपासणी आणि उपचार सुविधा, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण. एकदा अवश्य भेट द्या सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर सरांच्या चिरायू डायबिटीज क्लब आणि चिरायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला. पत्ता: मेन रोड, न्यू मोंढा बस स्थानकाजवळ, परभणी. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 93097704046. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 9309770446. एक वेळ अवश्य भेट द्या आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा. निश्चितच आपल्या सर्व श्रोतांना मधुमेह या आजाराविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती प्राप्त झाली. आपण आज स्टुडिओमध्ये आलात आणि हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू. धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सुप्रसिद्ध मधुमेह विकार

0: तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर सर यांचे चिरायू डायबिटीज क्लब आणि चिरायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: हॅलो डॉक्टर, हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमात मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी श्रोत्यांशी दूरध्वनीवरून साधलेला संवाद आपण ऐकला. निवेदन होतं सुबेधा कुलकर्णी यांचं. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर लगेचच FM बँडच्या 102 MHz वर आपण विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, निसर्गाच्या हिरवाईत मन फुलतं, नात्यांच्या उभेत आयुष्य खुलतं आणि सणांच्या आनंदात संस्कृतीचे रंग दिसून येतात, जे सध्या आपण छान अगदी आनंदात अनुभवत आहोत. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीत नातेसंबंधांना खूप महत्त्व आहे. आपल्या सणावारांनी रूढी परंपरांनी ही नात्यांची वीण अधिक घट्ट केली आहे. बघा, असं नात्यांची रूढी परंपरांची वीण घट्ट म्हणजे नारळी पौर्णिमा आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव भक्तिभावे पूजा करतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर कोळी बांधवांकडून हा सण उत्साहात साजरा केला जातो. पावसाळ्यानंतर समुद्र खवळलेला असतो. हवामान सुधारल्यानंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात जातात. समुद्र देवतेची पूजा करून समुद्र शांत राहावा, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी प्रार्थनाही केली जाते. समुद्राला नारळ अर्पण करून मनोभावे पूजा केली जाते. मैत्रिणींनो, नारळ हे सर्जन शक्तीचं प्रतीक मानलं जातं. कोळी बांधव आपल्या पारंपरिक पोशाख घालून आपल्या होड्या छान सजवून पारंपरिक कोळी नृत्य आणि गाणीही गातात. या दिवशी ना नारळाच्या पदार्थाला विशेष महत्व असतं. खास करून नारळी भात आपण इथे करतो. सगळे एकत्र येऊन या सणाचा आनंद घेतात. मैत्रिणींनो, निसर्गातल्या बदलांपुढे नतमस्तक करणारा आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारा हा सण आहे. या सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक सुंदरसं गाणं तुम्ही ऐकलात. आता वळूया आपल्या मालिकेंकडे. मैत्रिणींनो, वाचन हा अनेकांचा छंद असतो. अगदी कमी वेळात किंवा वेळात वेळ वाचनासाठी काढणाऱ्या अनेक मैत्रिणी सुद्धा आहेत, बरं का. वाचनातील शब्द अनेकदा आपल्या मनाला स्पर्शून जातात, त्यामुळे वाचनाची आवड आपली अधिकाधिक वाढत जाते, हेही खरं. आपल्या महाराष्ट्राला अनेक मोठे साहित्यिक लाभलेले आहेत. त्यांचं लिखाण अनेकांना प्रेरणा देतं. अनेक सृजनशील मैत्रिणींना त्या प्रेरणेने आपल्या संवेदना अनुभव मांडता येतात. आपल्या कवितेतून अंतर्मनातील हळूवार भाव जागवता येतात, तर कधी त्यांची लेखणी कथेतून समाजाचं वास्तवही मांडते. आणि मैत्रिणींनो, अशा विचारांना जेव्हा शब्दाचं सामर्थ्य मिळतं ना, तेव्हा साहित्याची निर्मिती होते, हो ना. अशा लेखिका कवयित्री मैत्रिणींना भेटायला, त्यांचा लेखनाचा प्रवास, त्यांचे विचार जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडतं. चला, आज आपल्या हितगुज या मालेतून एका मैत्रिणीच्या लेखनाचा प्रवास जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे साहित्यिका वर्षा थोटे. ऐकूया त्यांची ही मुलाखत.

मैत्रिणींनो नमस्कार. हितगु उज्या मालिकेत मी तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, हितगुज करणे म्हणजे काय? तर आपल्या मनातील गोष्टी मोकळेपणानं मांडणे, संभाषण करणे,

0: विचार विनिमय करणे. आणि आपल्या या मालिकेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भगिनींना आपण आमंत्रित करीत असतो, ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अविस्मरणीय असं काम केलेलं असतं आणि त्या क्षेत्रात त्यांनी भक्कमपणे आपले पाय रोवले असतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कार्याचा प्रवास आपण जाणून घेत असतो. तर आज साहित्य क्षेत्रामध्ये नावाजलेल्या मराठी लेखिका, कादंबरीकार, कवयित्री, साहित्यिका वर्षा थोटे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या लिखाणाच्या प्रवासाबद्दल. मैत्रिणींनो, त्यांचे अनेक शोध निबंध सुद्धा प्रकाशित झाले आहेत, अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी सुद्धा ठरलेल्या आहेत. तर अशा वर्षाताई थोटे यांचं स्वागत करूया. वर्षाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओ तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, मुळात स्त्री ही सृजनशील, पण त्यातही सृजनशील मन असलं की मग होते ती म्हणजे साहित्य निर्मिती. विश्रब्ध हा ललितबंध, कालसखी हा कविता संग्रह, पिंपळ पार हा लेखसंग्रह, चूक कोणाची ही कादंबरी, अनेक कथा संग्रह, असं साहित्याचं वेगवेगळं क्षेत्र तुमच्या लिखाणानं व्यापलेलं आहे. विविधांगी असं तुमचं लेखन आहे. तर हे सांगा की हे सगळं लेखन करताना कधी भावनांना वाट मोकळी करून द्यावी लागली असेल, किंवा मग कधी त्या भावना पण जपल्या गेल्या असतील, हो ना? तर या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या तुमच्या लिखाणामध्ये साहित्याचा कोणता प्रकार तुम्हाला जास्त योग्य वाटतो हे सांगा.
1: खूपच सुंदर प्रश्न आहे हा, आणि माझ्या अगदी जवळचा आहे तो. यासाठी की मुळात मी खूप संवेदनशील एक कवयित्री आहे आणि त्यासोबतच मला माझा जॉनर हा ललित आहे, म्हणूनच माझं पहिलं पुस्तक जे आहे ते विश्रब्द प्रकाशित झालेलं आहे. जेव्हा केव्हा मन असं उद्विग्न होतं किंवा कधी अशांत असतं तेव्हा मला ललित लिहायला खूप आवडतं. आणि कवितेचं म्हणाल तर कविता काही मी ठरवून लिहायला बसत नाही, ती मला आपसूक येते तेव्हा मी तिला मांडत जाते. पण ललित जे आहे ते मी असं मानते की माझ्या मनाचं सिंचन जे आहे ना ते ललित करतं, म्हणून मी ललित असं ठरवून लिहायला बसते आणि मला तो माझा प्रकार खूप आवडतो लिहायला ललित. तर माझा सगळ्यात आवडता प्रकार कुठला असेल तर मला ललित हा माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे.
0: अच्छा, खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे असं लिहिताना उत्स्फूर्तपणे जे आपण लिहितो ते कागदावर उतरतं, त्यासाठी काही आपण ठरवून असं लिहित नसतो कधी?
1: नाही, ठरवून लिहित नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक फॉर्म, जसं कविता आहे किंवा ललित आहे किंवा कादंबरी आहे, ती ती त्याचा त्याचा आकार, त्याचा त्याचा स्वरूप घेऊन जन्माला येत असते. जसं आपण मनुष्य प्राण्याच्या बाबतीत म्हणू शकतो की मुलगा जन्माला येईल की मुलगी हे कोणी सांगू शकत नाही, तसंच अगदी साहित्याच्या बाबतीत सुद्धा आहे की हे ललित असेल की ही कविता असेल की कादंबरी असेल, तो साहित्य प्रकार तो लेखकाच्या लेखणीतून उतरत जातो आणि मग त्याचं स्वरूप ठरतं.
0: अगदी खरं आहे, मग त्याला आकार मिळतो, मग तो नावरूपास येतो, ललित आहे की लेख आहे की कविता आहे.
1: बरोबर,
0: हो ना? खूप छान सांगितलं तुम्ही. तर वर्षातही कधी कधी आपल्याला हे माहिती नसतं की एखाद्या विषयाची ओढ आपल्याला कधी लागते आणि त्यात आपण नकळतपणे कधी रमून जातो. तरी ही लिखाणाची आवड तुमच्यामध्ये कधीपासून निर्माण झाली?
1: माझं बालपण जे आहे ना ते खूप एक शिक्षकी वातावरण जे असतं त्या घरातलं आहे. मला वाचनाची आवड खरं म्हणजे लहानपणापासूनच आहे. माझे बाबा शिक्षक म्हणजे एचएम होते शाळेवर, जिल्हा परिषद शाळेवर, त्यामुळे लहानपणापासून वाचण्याची आवड आहे. आणि मी लिहित होते, डायऱ्यांमध्ये लिहित होते. काय लिहित होते मला काही माहित नाही, तर वाक्य राहायची पण मी लिहायची, लिहून ठेवायची. आणि कधी ते असं प्रकाश झोतात आलं नाही, याचं कारण असं की माझा जन्मच मुळात गावातला असल्यामुळे आम्हाला तेवढा एक्सपोजरही नव्हतं. पण मग मी ग्रॅज्युएशनच्या निमित्ताने शहरात गेली, तरीही तिथे फारशा ओळखी नसल्यामुळे असं झालं की ते माझं बंदिस्तच लिखाण राहिलं. एमएससी झाल्यानंतर लग्न झालं आणि मग मी नागपूरला आले. नागपूरला मी अर्थात कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब करायला लागले आणि जॉब करता करता लिखाण माझं सुरूच होतं पण ते आतमध्येच होतं. आणि मग जेव्हा माझी दुसरी मुलगी झाली तेव्हा मी जॉब थांबवला. आणि ही गोष्ट माझ्या बाबांना माहिती होती की तू नोकरी सोडून आता काय करणार आहेस घरी. त्यांना नुसतं चूल आणि मूल हे एवढं मुलीच्या बाबतीत आवडत नव्हतं, ते फार त्यांचे विचार खूप प्रगल्भ होते. तर म्हणाले की तू लिखाण करते आहे मला माहिती आहे, तर मग तू आता सगळीकडे लिखाण करणं सुरू कर. आणि मग माझी दुसरी मुलगी झाली, ती साधारण 1.5 वर्षाची होती, तेव्हापासून मग मी अनेक वृत्तपत्रांना, अनेक साहित्यिक संस्थांशी जुळले गेले आणि माझं लिखाण मग तिथून पुढे आलं. त्याच्या बाबतीत असं झालं की माझा पहिलाच लेख जो होता की माझ्या नजरेतून महाभारत, यालाच पारितोषिक मिळालं. आणि मग ते पारितोषिक मिळणं म्हणजे असं असतं की आपल्याला एक कुठेतरी चालना मिळते की अरे आपलं लिखाण आहे कोणी

0: तरी अप्रिशिएट करता आहे, कोणाला तरी आवडत आहे, तर तो एक आनंद असतो. त्यामुळे मग माझ्या लिखाणाने तिथून खूप उचल खाल्ली आणि आज मी एवढं आहे की मी अनेक क्षेत्रात लिखाण करते.
1: खूप छान वर्षातही. पण मग तुम्ही कथा पण लिहिता, तुम्ही कविता पण लिहिता, तुम्ही म्हणालात की सहज लिखाण होत जातं आणि त्यातून मग ती गोष्ट आकाराला येते, तर तुमची कादंबरी कशी काय आकाराला आली हे सांगा.
0: कादंबरीचं असं आहे की माझ्या कादंबरीचा विषय जो आहे तो सत्य घटनेवर आधारित कथा आहे. काय असतं की आपल्या बालपणामध्ये ना काही गोष्टी आपल्या सुप्त मनामध्ये घर करून बसतात आणि त्या मग पुढे जेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो त्या आपसूक येतात. हे अर्थात लेखकाच्या बाबतीत किंवा एखाद्या कलाकाराच्या बाबतीत हे घडत जातं, हे प्रत्येक कलाकार मान्य करेल की ह्या गोष्टी घडत जातात. मी आधीच सांगितलं की माझा जन्म जो आहे तो गावातला आहे आणि ही जी घटना ही पूर्णपणे गावाशी संबंधित आहे. म्हणजे ही घटना जी आहे लहानपणी खूप ठाण मांडून बसलेली होती की यातली जी नायिका आहे तिने जो संघर्ष केलेला आहे, तिने जे भोगलेलं आहे ते मला कुठेतरी माहिती होतं आणि मला प्रकर्षानं असं वाटायला लागलं होतं की हे लोकांपर्यंत का येऊ नये. शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये खूप तफावत आहे एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सराउंडिंग मध्ये म्हणा किंवा एकूणच वातावरणामध्ये म्हणा की मुलींना जे वाढवतो तो खूप मोठा फरक आहे. आणि मुलगी वयात आली की खेड्यांमध्ये अजूनही लग्न करणं हा प्रथम भाग मानला जातो की तिचं शिक्षण हा दुय्यम भाग आहे. तर मला असं वाटलं होतं की या निमित्ताने ही जी विवाह संस्था आहे, एकूण ग्रामीण संस्कृती आहे, ही सगळी प्रकर्षाने आपण मांडावी. आणि मी सलग यावर 3-3.5 वर्ष काम केलं या कादंबरीवर आणि तेव्हा कुठे मी ही कादंबरी वाचकांसमोर आणली. आणि जेव्हा मी ही कादंबरी माझी वाचकांसमोर आली तेव्हा अक्षरशः मी समाना की खूप हळवी झाले, खूप रडले. कारण ही कादंबरी लिहिताना मी स्वतः खूपदा रडले. कारण हा कादंबरीचा विषय असा आहे की तो प्रत्येक स्त्रीला रिलेट करतो.
1: हो ना.
0: तर त्यामुळे ही कादंबरी जेव्हा पूर्ण झाली ना तेव्हा मला खूप समाधान, आत्मिक समाधान मिळालं की मी ज्या मुलींना प्रेझेंट करते की गावातल्या एकूण मुली आहेत त्यांचं दुःख कुठेतरी मी मांडू शकले या कादंबरीतून. त्यामुळे मला तो खूप मोठा आनंद आहे.
1: खूप छान वर्षात आहे. पण ही कादंबरी लिहित असताना तुम्ही त्या त्या मुलींच्या मनाच्या पण गाभाऱ्यामध्ये पण गेला असाल किंवा त्यांच्याशी हितगुज पण साधलं असेल, हो ना. तर हा अनुभव कसा होता तुम्ही जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलला, त्याबद्दल तुम्ही तिथे लिहिलं.
0: मी सांगितलं ना की ही कादंबरी लिहिताना मी कित्येकदा रडले. कारण या कादंबरीची नायिका जी आहे ना ती नायिका खूप अबोल आहे. म्हणजे अबोल इन द सेन्स की ती प्रतिकार करते पण तिच्यात तेवढी सक्षमता मी दाखवलेली नाही. कारण हे एकूण चित्र माझ्या पिढीचं याच्यामध्ये मी मांडलेलं आहे. आत्ताची जी पिढी आहे ती बऱ्यापैकी प्रतिकार करते पण माझी जी पिढी आहे त्या पिढीचं मी एकूण चित्र मांडलेलं आहे. त्यामुळे मी सुद्धा या पिढीची एक प्रतिनिधी म्हणून मला ही घटना ही गोष्ट लिहिताना खूप त्रास व्हायचा की स्त्रीचं दुय्यमत्व आहे हाही भाग आपण सोडला स्त्रीचं दुय्यमत्व तरीही तिला किती संकटांना तोंड द्यावं लागतं जेव्हा तिचं लग्न होऊन जातं. म्हणजे आई वडिलांच्या घरी असेपर्यंतचा भाग हा तिचं आयुष्य आधीचं वेगळं असतं आणि लग्नानंतरचं तिचं टोटली आयुष्य बदलून जातं आणि तिला किती गोष्टींना फेस करावं लागतं. तर हे लिहिताना मी खूपदा तुटले. खरं म्हणजे मला खूप आनंद आहे की माझी ही कादंबरी आली, मी मांडू शकले हा खूप मोठा मला आनंद आहे.
1: खरंच आहे. त्या निमित्ताने तुमच्या मनातल्या भावना किंवा सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर नक्कीच आलेली आहे. पण तुम्ही ही कादंबरी लिहिली सत्य परिस्थितीवर, ज्या घटना घडतात समाजामध्ये त्याचं चित्रण कुठेतरी आपल्या कादंबरीमध्ये आपल्या लिखाणामध्ये असतं. आपण कधी कधी वाचन ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची ठरते. कारण जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा नक्कीच आपली शब्दसामग्री, शब्दसंग्रह आपला वाढलेला असतो आणि त्याचा लिखाण करताना आपल्याला खूप उपयोग होतो. तर हे सांगा की लेखन आणि वाचन हे परस्पर पूरक आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल.
0: अर्थातच लेखन आणि वाचन हे एकमेकाशी खूप पूरक आहेत. आता वाचन म्हणजे नुसतं पुस्तकाशी संबंधित वाचन लेखकासाठी पुरेसं नाही असं मला प्रकर्षानं वाटतं. कारण लिहिताना जी सजगता लागते, आता माझ्या कादंबरीविषयी म्हणाल तर मी या कादंबरीमध्ये अनेक ग्रामीण शब्द लिहिलेले आहेत. अनेक ग्रामीण पदार्थ जे वऱ्हाडाशी संबंधित आहे ते माझ्या कादंबरीत आलेले आहे. अनेक वाक्प्रचार म्हणी आलेले आहेत. तर मी ह्या काही कुठून घेतलेल्या नाहीत, ह्या माझ्या जीवनातून आलेल्या आहे. माझ्या सजगतेने ज्या ऑब्झर्व केलेल्या आहेत त्या सगळ्या मी याच्यात मांडलेल्या आहे. पुस्तकाचं वाचन ऑब्व्हियसली आवश्यक आहेच पण त्यासोबत माणूस वाचणं आणि एकूणच भोवताल

0: जी परिस्थिती वाचणं हे सुद्धा लेखकासाठी खूप पूरक आहे असं मला प्रकर्षानं वाटतं.
1: आणि तुमचा कविता संग्रह पण प्रसिद्ध आहे, तर तुमच्या स्वरचित असलेली सगळ्यात आवडती कविता कोणती हे सांगा.
0: अगदी मला कधीही विचारलं ना तर माझा एक माणूस या संकल्पनेवर खूप भर आहे आणि माझी जी जडणघडण झाली आहे तीही तशीच झालेली आहे, त्यामुळे मला माझी नितळपण ही कविता फार आवडते.
1: अच्छा, तर ती कविता ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: हो जरूर जरूर. नितळपण. नदीला महापूर आलाय, आई सांगत होती. पात्र सोडून गावाच्या दिशेने सैरावैरा नदी धावत सुटली म्हणते. इकडच्या मोहल्ल्यात रामाच्या मंदिरापर्यंत पोहोचली, तिकडच्या मोहल्ल्यात बुद्ध मूर्तीपर्यंत पोहोचली, तिसऱ्या मोहल्ल्यात मस्जिदीपर्यंत, चौथ्या मोहल्ल्यात गावाच्या वेशीपर्यंत पोहोचली म्हणते. आपलं घर चारही मोहल्ल्याच्या मधात आहे, त्यामुळे भीती नाही कसलीच, आई बोलत होती. पण आई, मी म्हणाले, पाण्याची पातळी वाढली की ती पोहोचेल पूर्ण गावात, मग अशा वेळी काय, जीवाला घोर लागून आहे नुसताच. आई म्हणाली, घाबरू नकोस, ती आदिमाय आहे. राम, रहीम, बुद्ध आणि गावच्या वेशीची कीर्ती डोळाभर पाहून जाईल माघारी, आणि नाहीच गेली तर समजायचं माणसातल्या काळ्या कुट्ट छटा स्वच्छ करायला आली आहे. पाणी पाहून माणसाचे नितळपणही परत येईल कदाचित.
1: खूप छान वर्षाताई.
0: मुक्त छंदातली कविता आहे माझी, पण मी छंदामध्ये सुद्धा लिहिते कविता. ही माझी मुक्त छंदातली कविता होती.
1: हो, खूप छान. आणि खूप छान अशा विषयावरती ती कविता होती. आणि कविता संग्रहासोबतच तुमचा पिंपळ पार हा लेख संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही.
0: पिंपळपार मध्ये माझा हा वैचारिक लेखसंग्रह आहे ज्याच्यामध्ये अनेक लेख आहेत. आता हे एकत्रित लेख केले असल्यामुळे की त्याला नाव काय द्यावं मला काही सुचत नव्हतं, म्हणून ज्यांची मी प्रस्तावना घेतली आहे त्यांनीच याला नाव दिलं की पिंपळपारावर. पिंपळपार हा ही एक गावाशी संबंधित संकल्पना आहे. आपल्यालाही माहिती आहे की पिंपळाजवळ जो पार असतो तिथे अनेक प्रकारचे विषय चर्चिल्या जातात, तसाच हा काहीसा या पुस्तकाचा गाभा आहे, त्यामुळे हे पिंपळपार असं नाव दिलं गेलं. याच्यामध्ये अनेक लेख आहेत.
1: अच्छा, मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ, आणि या अंतर्गत आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ साहित्यिका वर्षा थोटे.

0: आणि वर्षात तुम्ही इतकं विपुल लेखन केलं, तर तुम्ही कविता संग्रह, लेख संग्रह, कादंबरी हे सगळं लिहिलं, तर तुमच्या या सगळ्या लिखाणावरती कोणाची छाप आहे असं तुम्हाला वाटतं का?
1: मी अनेक लेखक वाचले, अनेक लेखक लेखिका किंवा एकूणच माझं वाचन खूप भरपूर आहे, पण छाप अशी नाही माझ्या लिखाणावर कोणाची. पण तरीही लेखक आवडतात ते ग्रामीण संस्कृतीशी जे जास्त जोडलेले आहेत. म्हणजे मला कोणी असं विचारलं की जसं उद्धव शेळके जे आमच्या ग्रामीण बोलीतून लिहितात, किंवा सोन्याच्या पिंपळवाले विनायक कुलकर्णी जे आहे ते माझे अत्यंत आवडते लेखक आहेत.
0: अच्छा.
1: मिलिंद बोकील आहेत की मला, मी त्यांचं कुठलंही पुस्तक वाचते. दुर्गाबाई भागवत, शांता शेळके हे अनेक माझे लेखक आहे. पण मला आता या वेळी मला जर विचारलं की ग्रामीण संस्कृतीशी जे जोडलेले लेखक आहेत ते मला वाचायला खूप आवडतात.
0: अच्छा.
1: मला असं वाटतं की तिथून मला भरपूर घेता येतं, कारण वेगवेगळी भाषा, वेगवेगळे त्यांचे संस्कृती हे सगळं मला तिथून घेता येतं. किंवा मी एकूणच तुलना करते की वऱ्हाडातली संस्कृती किंवा त्यांची संस्कृती हा काय फरक येतो, ते मी याचा एकूणच मुळात मी अभ्यासक असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे त्याची तुलनात्मक हे करून मग माझ्या लिखाणासाठी मला त्याचा भरपूर उपयोग होतो.
0: अच्छा. आणि वर्षात तुम्ही अनेक विषयांवरती शोध निबंध सुद्धा लिहिले आहेत, पण हे सांगा की लिहित असताना विषयाच्या मुळाशी जाऊन अभ्यास करावा लागतो हो ना? आणि निश्चितच त्यासाठी बरंच वाचन करावं लागलं असेल किंवा त्यासाठी माहिती जमा करावी लागली असेल, तर हे तुम्हाला कसं काय शक्य झालं?
1: कसं आहे की करायचं म्हटलं की भरपूर काही करता येतं. मी ना कुठल्याही एका गोष्टीवर फोकस करू शकते हा माझा सर्वात मोठा गुण आहे असं मला वाटतं की मी चांगल्या प्रकारे मला त्यावेळी

0: ती गोष्ट बरोबर साध्य होते. आता मला शोध निबंध लिहायचा असेल तेव्हा माझ्या डोक्यात तीच गोष्ट असते की मला या विषयी अभ्यास करायचा आहे, ही माहिती गोळा करायची आहे आणि मग त्याच्यावर मला लिखाण करायचं. त्यासाठी बराच अभ्यास करावा लागतो पण माझा मूळ पिंडच अभ्यासाचा असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे माहिती गोळा करून अभ्यास करून शोध निबंध माझे प्रकाशित झालेले आहे आणि त्याच्यासाठी मला आताच डॉक्टर भालभोळे संशोधन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तो मला खूप एक आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की आपण जे लिहितो किंवा त्याला कुठेतरी पुरस्काराच्या स्वरूपात अप्रिशिएट केलं जातं तर तो खूप वेगळा आनंद आहे माझ्यासाठी.
1: खूप छान. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या विषयांवरती शोधनिबंध लिहिले?
0: माझे शोधनिबंध भरपूर आहे, म्हणजे पर्यावरणावर आहे, बोली भाषेवर आहे, आत्मचरित्रावर आहे, चरित्रावर सुद्धा आहे, कवितेवर आहे आणि कादंबरीवर कथेवर सुद्धा आहे. म्हणजे एकूणच मी सगळ्याच याच्यामध्ये लिहिलेले आहे. हल्लीच मी आत्ता एक प्रोजेक्ट आहे औरंगाबादचा की ललित या विषयाला घेऊन गव्हर्नमेंटनी एक प्रोजेक्ट सुरू केला होता, त्याच्यामध्ये ललितमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. तो सुद्धा एक रिसर्चचाच भाग आहे. तर मी एकूणच सगळ्या याच्यामध्ये माझे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत.
1: अच्छा, खूप छान. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. वर्षाताई, वर्षातील प्रत्येक साहित्य कृती इथं उलगडून दाखवणं तर आपल्याला शक्य होणार नाहीये, पण तुमचं असं कोणतं साहित्य आहे की जे तुम्हाला खूप आवडतं?
0: माझं साहित्य, मी जसं मगाशी म्हटलं की माझा जॉनर ना हा ललित आहे, त्यामुळे मला माझं पहिलं जे पुस्तक आहे जे विश्रब्द आहे ज्याच्यामध्ये मी छोटे छोटे ललित आहे पण ते प्रत्येक स्त्रीला रिलेट करतील असेच आहे. पुन्हा मी तेच सांगते की माझं ललित सुद्धा जे आहे की विश्रब्द म्हणजे काय, विश्रब्द म्हणजे जसं शांताबाई शेळकेंनी सुद्धा म्हटलंय की शतदा झाला जन्म तरीही अभंग राहो आतील तो, म्हणजे एका स्त्रीला एक पुरुष कसा असा हवा असतो. किंवा रोणाताई ढेरेंनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे, अनेक स्त्रियांनी लिहून ठेवलेलं आहे, किंवा इंदिरा संतांनी सुद्धा आपल्या कवितांमधून लिहून ठेवलेलं आहे की एका स्त्रीला एक पुरुष कसा हवा असतो, तो पुरुष कसा असावा हे मी माझ्या विश्रब्दामध्ये मांडलेलं आहे आणि म्हणून माझं ते पुस्तक मला अत्यंत जवळचं वाटतं कारण मला या पुस्तकांनी खूप आनंद दिला आहे, लिहिताना खूप आनंद दिलेला आहे की जे आपण जगलो नाही कदाचित ते आपण त्या पुस्तकाच्या निमित्ताने जगलो की काय असा तो आनंद होता. त्यामुळे माझं हे पहिलं पुस्तक मला प्रचंड प्रिय आहे आणि मला लिहिताना आता आवर्जून सांगावं असं वाटतं की माझ्या लिखाणामध्ये नदी ही प्रकर्षानं येतं कारण माझा जन्म जो आहे तो गावातला आहे आणि ती जी नदी आहे ती माझी सखी आहे, त्यामुळे माझ्या या पुस्तकातही ती तुम्हाला सतत दिसेल, ती सतत प्रवाही आहे असं जाणवेल. त्यामुळे माझ्यासाठी विश्रब्द हे माझ्या खूप जवळचं पुस्तक आहे, म्हणजे जीवापासचं आहे असं म्हटलं तरी चालेल.
1: खूप छान, तुम्ही नदीचा उल्लेख केलात. नदी म्हणजे सतत वाहत जाणारी, ती कुठेही थांबत नाही, ती सतत तिचा प्रवाह सुरू असतो हो ना. तर त्याचप्रमाणे आपलं सुद्धा असंच प्रवास सुरू राहावा, आपणही कुठेच थांबू नये असं ती आपल्याला सांगत असते.
0: अर्थात
1: आणि अशीच तुमची ही नदी नावाची सुंदर कविता खरंच मला पण खूप आवडली आहे. तर मैत्रिणींनो, वर्षाताईंची ही कविता, मला बघायचंय माझंच प्रतिबिंब तुझ्या नितळ पाण्यात, तुझ्याजवळ येऊन बसले की मन आतून शांत शांत होत जातं तुझ्यासारखं. मग मला प्रश्न पडतो, कुठून आणलास हा शांतपणा? मला शिकवशील का आपल्याच अथांग मनाचा तळ गाठणं? मग मलाही राहणार नाही कसलीच तृष्णा, माझ्याही मनात उठणार नाहीत कसलेच अपेक्षांचे तरंग. मग तुलाही दिसेल तुझं प्रतिबिंब माझ्या नितळ डोळ्यात. खरंच मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी नदी नावाची ही वर्षाताईंची कविता आहे आणि खरोखर त्यांच्या लिखाणामध्ये ग्रामीण भागाचा खूप प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. तर वर्षाताई, आता वळूया तुमच्या पुरस्कारांकडे, कारण तुमच्या लिखाणासाठी बरेच पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कुठले कुठले पुरस्कार मिळालेत हे सांगा.
0: मला माझ्या खरं म्हणजे कवितेला सर्वात आधी पुरस्कार मिळाला होता नागपूर विद्यापीठाचा, ज्याचं कॅश प्राईज दर होतं आणि माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता तो, अचानकपणे माझ्या कवितेला मिळाला होता. ती कविता होती जगण्याचा चिवटपणा. मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या कविता किंवा आपलं एकूणच हे जे आहे ते आपल्या भोवतालातून येतं, त्यामुळे ती कविता माझ्यासाठी फार जवळची आहे आणि मला असं वाटतं की मी ती सांगावी. अगदी छोटीशी आहे.
1: हो, नक्कीच.
0: खूप आशावादी आहे मी. जगण्याचा चिवटपणा खेचतो मला.

0: आता निरोपाचे क्षण जवळ आलेत. तरीही मनाची झालेली राख गोळा करून थंड पाणी शिंपडलं मी त्यावर आणि पुन्हा पुन्हा उठून उभी झाली चितेवरून. मी आधीच्या जन्मात फिनिक्स पक्षाच्या कुळातली असावी बहुधा आणि DNAही एकच असावा. विचारायला हवं फिनिक्स पक्षाला, तूही कवितेच्याच कुळातला आहेस का ते. अशी ही कविता जिला कॅश प्राइज मिळाला होता. त्यानंतर माझ्या विश्रब्दला सुद्धा पुरस्कार मिळाला आहे जो राज्यस्तरीय होता. त्यानंतर पिंपळपारला सुद्धा मिळाला आहे. माझ्या कादंबरीला अजूनपर्यंत पुरस्कार मिळालेला नाही, पण माझ्या कादंबरीला खूप लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या की उत्तम कादंबरी आहे. आणि आता नागपूर विद्यापीठामध्ये सामाजिक विषयावरच्या कादंबऱ्यांमध्ये माझी ही कादंबरी एका मुलीने PhD साठी म्हणून सिलेक्ट केली आहे.
1: खूप छान,
0: तो एक आनंद आहे माझ्यासाठी.
1: खूपच छान.
0: आणि याशिवाय मला माझ्या कथांना आणि माझ्या शोधनिबंधांना सुद्धा पुरस्कार मिळालेले आहे. मला असं वाटतं की पुरस्कार हा ना लेखकासाठी एक प्रकारची संजीवनी असतं की त्याला लिहिण्याला एक उद्युक्त करतो की लेखकांनी लिहावं, लोक ॲप्रिशिएट करत आहेत, लोक वाचतात आहे. त्यामुळे तो पुरस्कार लेखकाला मिळणं हे खरं म्हणजे आनंददायी गोष्ट असते.
1: आणि इतकं छान लेखन जर असलं तर वाचकसुद्धा नेहमीच वाचायला तयार राहील, हो ना. बरं, वर्षात तुम्हाला साहित्य क्षेत्रात आणखी पुढे काय करायची इच्छा आहे?
0: आता माझं 2-4 प्रोजेक्टवर काम सुरू आहे मी जसं सांगितलं तसं, आणि सोबत माझी PhD सुरू आहे आत्मचरित्रावर नागपूर विद्यापीठामधून.
1: अच्छा,
0: तर त्याचं माझं पुस्तक येईलच लवकरच. आणि पुन्हा तेच की ग्रामीण संस्कृतीशी संबंधित आणखी एक विषय मी कादंबरीसाठी निवडलाय की ज्याच्यावर मी काम करते आहे. पण त्या 2-4 आधी सुद्धा मी एक संपादित पुस्तक करते आहे की माझी एक मैत्रीण जी अचानकपणे निघून गेली, तर तिचं जे लिखाण आहे ते मी सगळं संपादित करून तिचं पुस्तक आणायचा माझा विचार आहे. की तिचं एकूण लेख आहेत, कविता आहे आणि कथा आहेत की ज्या खूप उत्तम आहेत, त्या कविता कथा लेख लोकांनी वाचाव्या, लोकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून मी त्यासाठी खूप प्रयत्न करते आहे की तिचं लेखन मी संपादित करावं आणि तिचं पुस्तक निवडक जे साहित्य आहे ते लोकांसमोर यावं, वाचकांसमोर यावं. तर माझ्यासाठी तो एक वेगळा आनंद असेल. माझ्या पुस्तकाच्याही पेक्षा मला तो एक वेगळा आनंद माझ्यासाठी असेल.
1: हो, नक्कीच. तर वर्षातही तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद.
1: तर मैत्रिणींनो, लिहित रहा असं बरेचदा आपल्या कानावर पडतं आणि खरंच आहे. आपल्या मनात जे विचार येतील, त्या भावना असतील, त्या कागदावर उतरवल्या की त्यातून साहित्य निर्मिती होते. अर्थात यात वाचनाचाही खूप मोठा वाटा असतो. तेव्हा नक्कीच प्रयत्न करा आणि मनातल्या संवेदनांना वाट मोकळी करून द्या. आज आपण ज्येष्ठ साहित्यिका वर्षाताई थोटे यांच्या लेखन प्रवासाविषयी जाणून घेतलं. तर वर्षाताई थोटे, इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा केल्या आणि तुमच्या एकंदर प्रवासाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: खूप खूप धन्यवाद.
1: तर वर्षातही जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: बगड्यांची माळ फुले.

मैत्रिणींनो, हितगुज या मालिकेअंतर्गत साहित्यिका वर्षा थोटे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली आपण मुलाखत आत्ताच ऐकलीत. मैत्रिणींनो, सध्या श्रावण महिना सुरू आहे. छान आल्हाददायक वातावरण, हिरवाईनं नटलेल्या वसुंधरेचं सौंदर्य बघताना मन कसं हरपून जातं. चला, अशाच आशयाचं एक गीत तुम्हाला ऐकवते, ऐकूया.

मैत्रिणींनो, या सुंदरशा गीतानंतर वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, शब्दांना जेव्हा भावनांची साथ मिळते तेव्हा ते शब्द केवळ शब्द राहत नाहीत, तर ते मनाचा आरसा बनतात. तेव्हा भावना, अनुभव आणि विचारांची सुंदर गुंफण करत मनातील भावना हळूवार कागदावर मांडल्या जातात. तेव्हा आपण तिच्या शब्दातून विचार वाचत असतो. म्हणूनच आपण आपल्या अशा भावना व्यक्त करणाऱ्या विचारांना तिच्या शब्दातून असं नाव आपल्या मालिकेला दिलेलं आहे. चला तर या मालिकेअंतर्गत ऐकूया वृषाली देशपांडे यांचं मनोगत.

गोंधळातून अंतस्वराकडे. कल्पना करा की तुमचं शरीर जमिनीवर शिथिल पडलं आहे आणि तुम्ही बाहेरून तुमच्या शरीराला पाहताय, अशी सूचना योग शिक्षिका देत होत्या. आध्यात्मिक असलं की जमतं असं कोणीतरी मध्येच म्हणालं. पार्श्वभूमीला अतिशय सुखद संगीत आहे, पण मला ही कल्पना करणं जमतच नाही. वाटतं हे जमलं असतं तर कितीतरी गोष्टी सुकर झाल्या असत्या. राग द्वेष अशा कोणत्याही नकारात्मक भावना आल्या किंवा त्रास झाला, वाईट वाटलं की असं शरीर बाजूला ठेवून नसते का मी बाहेर आले. तुमच्या शरीराच्या फक्त उजव्या बाजूकडे लक्ष द्या आणि सुरुवातीला शरीर शिथिल करून उताणे पडताना डोळे बंद केल्यावर माझ्या डोळ्यासमोर अंधार आला होता. आता माझं लक्ष सूचनांकडे नव्हतंच, त्या संगीताकडे होतं. त्यात तल्लीन होता होता डोळ्यासमोरच्या अंधारात प्रकाशाचा कवडसा आला. मला दिसलं ते काहीतरी वेगळंच होतं. पिठूर प्रकाशात कृष्ण राधा, महात्मा गांधी कस्तुरबा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, पु ल देशपांडे, कविवर्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, एका कोपऱ्यात घोळक्यातली मुलं, शाळेत न जाणारी आणि असंच काही बाही. कशाचा कशाशी काहीही संबंध नव्हता. विचित्रच होतं सगळं. मला समजू लागल्यापासून मला जे काही श्रीमंतीचे क्षण लाभले ते सगळे या लोकांमुळे, एवढं मात्र माझ्या मनात आलं. ती मुलं वगळता सगळीच आत्मतेजानं तळपणारी माणसं होती. जयदेवांच्या अष्टपदीनं मला भूल घातली आहे. राधाकृष्णाला एकमेकांचा रंग चढल्याचं वर्णन करणारी अष्टपदी मला जादूच्या मंत्रासारखीच वाटते. प्रत्येक पदात दोन ओळी आणि त्या दोन ओळींमधलं वाचता वाचता गोकुळ वृंदावनात हरवून जायला होतं. एरवीही मला सारखं वाटतं. प्रीत भक्तीचं प्रतीक असलेले राधाकृष्ण असं जरी असलं तरी कसा केला असेल राधेनं आयुष्यभराचा विरह सहन. आपलं माणूस नेहमीच्या अपेक्षेपेक्षा 4-2 क्षण जास्त काळ दिसलं नाही तर किती तगमग होते. कसं जमलं असेल हे या दोघांनाही, की अर्जुनाला गीता सांगितली तसं कृष्णानं राधेलाही काही सांगितलं असेल. खरी रसयात्रा मात्र या दोघांपासूनच सुरू होते. त्यांच्या नात्यालाही आध्यात्मिक परिणाम दिलं आहे. कसं आहे ते अध्यात्म? मग तुमच्या देहाला आता तुम्ही वरून बघू शकताय, असं असतं का अध्यात्म? काय असतं बरं नेमकं? आता विश्वात्मके देवे म्हणताना ऐकताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तर ते काय असतं? आप परभाव नाहीसा झाला हे कळलं म्हणजे अध्यात्म का? मन स्वच्छ किमान त्या त्या क्षणापुरतं तरी म्हणजे मग अध्यात्म असू शकतं का? माणसासारखं वागता आलं की नाही

हा आध्यात्मिक होता येतं की नाही प्रश्नच आहे. मग जी माणसं समाजाची निरपेक्ष सेवा करतात त्यांना आध्यात्मिक म्हणता येईल का? आनंदानं आयुष्य जगण्याचं महत्व नाही का? फार आध्यात्मिक आहे बरं ते, असं कोणी सांगितलं की त्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो. पण आध्यात्मिक असणं म्हणजे काय हे आपण कधी पारखतच नाही. धर्म आणि अध्यात्म यांची आपण नेहमी गल्लतच करतो. अध्यात्म तर डॉक्टर कलामांनी पण आत्मसात केलेलं होतं. स्वच्छ सच्चिल निरागस व्यक्ती, शब्द कृती विचार कशानेही हिंसा न करणारा माणूस. त्यांच्या निरागस हास्यामागे किती मोठे विचार आणि देशहिताच्या कृती होत्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वीणा वाजवायचे. ते सांगायचे, संगीत दुःखी मनाचे आजार बरं करू शकतं. संगीत मानवी चेतना वृद्धिंगत करतं. संगीत आणि विज्ञान हे सुसूत्रता सुसंवाद आणि विश्वाचं आकलन करून घेणारे समांतर प्रवास आहेत. आणि हे दोन्हीही अंतर्मनाला बाह्य विश्वाशी जोडतात. अनेकदा त्यांनी असं सांगितलं आहे. म्हणजे संगीताच्या दोन स्वरांमध्ये तालाच्या दोन मात्रांमध्ये असलेलं अंतरही आपल्याला खूप काही सांगून जातं. आणि त्या तेवढ्याशा अंतरात गायक वादक केवढं विश्व आपल्यासमोर उलगडून दाखवतात.

डॉक्टर कलामांचं हे सांगणं असतं किंवा संगीतज्ञांचं जे सांगणं असतं ते रसिक श्रोत्यांच्या मनात चमकून जातं, त्यांच्या अंतरीचा ठाव घेतं. याचाच अर्थ असा की लहानशा गोष्टीत सुद्धा मन लख उजळू शकतं, पण त्यासाठी रियाज हवा असतो गायक वादकांसारखा, आणि सकारात्मक दृष्टीनं परिघा बाहेर जाण्याची तयारीही हवी असते. पण आपण एका परिघात अडकलेले असतो. कसा तोडायचा हा परिघ? हा परिघ भेदणं म्हणजे प्रगल्भता आणि अध्यात्माकडे जाणं असतं का? याचा अर्थ खरंच चांगल्या माणसांना नाकारून जे आपल्याला अजून उमगलंच नाही त्याच्या मागे अध्यात्म म्हणून धावत सुटायचं असतं का? अरे देवा, किती गोंधळ होतोय माझा. ती कोपऱ्यातली मुलं मला लेटर टू अ टीचरची वाट बघत असलेली वाटली. शाळा सोडावी लागण्याची कितीतरी कारणं असतात. सरकारनं या मुलांसाठी जीवन कौशल्य शिक्षण योजना सुरू केली. प्रौढ शिक्षणाचे वर्ग होतेच, ते पुढे निरंतर शिक्षणाच्या टप्प्यात आले. आपली साक्षरता कशी वाढते आहे याच्यावर परिषदा भरत होत्या. शिक्षणावर किती काथ्याकूट. काही उमजेनासच झालंय. डॉक्टर कलाम मला दिसत होतेच आणि मी वाचलंही होतं. त्यांनी एक व्याख्या केली होती, पुण्य म्हणजे गुणवान असं त्यांना अपेक्षित होतं. तेव्हा डॉक्टर कलामांना अपेक्षित पुण्यात्मा, पुण्यनेता आणि पुण्याधिकारी कसे तयार होतील आणि त्यांच्या स्वप्नातल्या राष्ट्राचं काय होईल हा प्रश्न मला त्यांना विचारावासा वाटला, पण आवाजच निघाला नाही. गांधीजीही त्या मुलांकडे भविष्यातील नागरिक म्हणून बघत होते, आणि गांधीजी आणि त्यांच्या आतल्या बाहेरच्या गोतावळ्याचा संसार सांभाळलेल्या बा कस्तुरबा तेवढ्याच कर्तव्य तत्परतेनं त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. गांधीजी थोर आहेतच, पण बासुद्धा तेवढ्याच थोर ना. गांधीजींच्या सगळ्या प्रयोगांची, तत्वांची, विचारांची बा सहभागी साक्षीदार. एक स्त्री म्हणून आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे चांगले अन्न पदार्थ, तिच्या धार्मिक श्रद्धा, तिचे दागदागिने यांचा त्याग त्यांनी केला. त्या पलीकडचं जग समजुतीनं पाहिलं. संयम, धैर्य, शौर्य, दृढनिश्चय, प्रचंड मनशक्ती, लवचिकता, समर्पण, वैयक्तिक त्याग, सहानुभूती, करुणा, नेतृत्व गुण, सहाय्य आणि सहयोग, सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचं कौशल्य, संघबांधणी आणि संघभावना, देशभावनेपुढे भौतिक सुखसोयींना नकार, असे कितीतरी विशेष कस्तुरबांचे सांगता येतील. कुटुंब वत्सलता आणि सोबतच निरक्षीर विवेक, यातच कस्तुरबांची प्रगल्भता आणि अध्यात्म समावलं असेल का? बांचा मोठेपणा मला नेहमीच आभाळ्याएवढं वाटत आलाय. त्याही माणूसच होत्या, पण त्यांचे विचार आणि विकार सांभाळत त्यांनी जे कार्य केलं ते गांधीजींना अपेक्षित असलेल्या अध्यात्मासारखंच होतं. आणि माणसाकडे जे जे म्हणून विकार आहेत त्यासह उत्तम जीवन जगणं चूक असतं का? म्हणून मला पु ल देशपांडे भावतात. ते उत्तम कलास्वादक होते आणि जीवनास्वादकही.

होते. पुलंनी आपल्याला कलांचा आस्वाद घेण्याची एक पद्धत दाखवली. कलाकारांची कला आपल्याला उलगडून दाखवली. त्याचवेळी त्यांनी कलाकारातलं केवळ सामर्थ्यच आपल्याला उजळून दाखवलं. कलाकारातले व्यक्ती म्हणून असलेले दोष उगाच अधोरेखित करून दाखवले नाहीत. कलाकारातली कला, त्याचं ते वेगळेपण नावाजायचं असतं हे त्यांनी आपल्या मनावर ठसवलं. एरवी कलाकार काय आणि कलाकार नसलेली व्यक्ती काय, माणूस म्हटलं की दोष असणारच, पण रसास्वादकता असली की ती आयुष्य किती समृद्ध करते हे पुलंनी आपल्याला सांगितलं. आपलं असणं म्हणजे आपल्यावर झालेले मूळ संस्कार आणि अशा रसास्वादातून झालेले संस्कार ते आपल्या अभिव्यक्तीतून प्रकट होतच असतात. मग असं समृद्ध माणूस म्हणून जगणं योग्य नव्हे का? तेव्हाच कवी श्रेष्ठ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सात्विक प्रसन्नतेनं शांत मुद्रेनं काही सांगत होते. जवळ गेल्यावर कळलं त्यांचं बोलणं फार प्रासादिक होतं. त्यांच्या भोवती बसलेल्यांना ते सांगत होते, चित्त जेथ भयशून्य, आपण असं जग निर्माण करायला हवं जिथं मन निर्भय असतं आणि मान अभिमानानं ताठ असते. स्वामी विवेकानंदांनीही हेच सांगितलं. पूर्ण आत्मविश्वास महत्वाचा आहे, दुर्बलता आणि भीती हे पाप आहे हे शिकवलं. खऱ्या चारित्र्यासाठी फुलाच्या कोमलतेसह सिंहाचं हृदय आवश्यक असतं. विचार आणि कृतीतील शुद्धतेसाठी विचार, शब्द आणि कृती यांच्यातील सत्यनिष्ठेची खरी व्याख्या म्हणून भर दिला. गुरुदेव पुढे सांगत होते, जिथे जगाच्या संकुचित भिंती विश्वाला जात, धर्म आणि पंथात विभागत नाही, अथक परिश्रम ध्येय गाठण्यासाठी केले जातात, जिथे नवनिर्मितीचा सच्च्या विचारांचा झरा अंध आणि कालबाह्य परंपराच्या कोरड्या वाळवंटात आटून जात नाही, जिथे मनाला तुमच्याद्वारे विचार आणि कृतीच्या व्यापकतेकडे नेलं जातं. माझ्या मनात विचार आला, म्हणजे गुरुदेव तर एका अर्थानं स्वतःला मनाला परिष्कृत करण्याचं सांगतात आहेत, कारण अशा स्वर्गात माझ्या देशाला जाग येऊ दे. म्हणजे विकारांनी आपण बांधलेलेच असतो, पण प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांनी, दुसऱ्याचे पाय खेचण्याच्या वृत्ती अशा अनेक नकारात्मक गोष्टींनी आपण स्वतःला बांधून घेत असतो. गुरुदेव हे सारं तपासून बघायला सांगतात आहेत. हीच वाट तर माणुसकीकडे जाणारी. आपल्या संत मंडळींनीही हेच सांगितलं आहे, पण आपण फक्त संत मंडळींनी देवाचं नाव घ्या असं सांगितलंय इतकंच काटेकोर लक्षात ठेवतो. पण संत मंडळींच्या वागण्यात जो माणुसकीचा विशाल झरा होता त्याकडे दुर्लक्ष करतो आणि देवाचं खूप करता करता माणसाला वाईट वागवतो. ही मर्यादा ओलांडता येणं म्हणजेच अध्यात्म असावं बहुतेक. हळूहळू माझ्या डोळ्यासमोरचा अंधार नाहीसा होत एक प्रसन्न पिवळी केशरी छटा दिसू लागली. कोणीतरी दिवा लावलाय असं वाटता वाटता त्याचं सूर्यबिंबच झालं उगवतीकडचं आणि खाली निळाशार समुद्र. समुद्र आणि पाऊस मला अतिशय प्रिय. रीत होता होता इतरांना समृद्ध करत जाणं आणि हातचं राखून न देणं हे पावसाचं मला फार भावतं. आपल्याला रीत होताच येत नाही. थोडंफार कधी जमलंच तर त्यात किती अभिमान आणि अहंभाव असतो. आणि समुद्र, त्याची तर किती किती रूपं. त्याच्या लहान मुलागत खेळणाऱ्या लाटा, काही नुसत्याच पायाला स्पर्श करून अलिप्तपणा दाखवणाऱ्या, काही बिलगून राहणाऱ्या, किती सुंदर नर्तन असतं ते. खोल कुठेतरी उठान घेत, ताल आणि लयीत तोडे तुकडे करत जेव्हा किनाऱ्याशी येतात तेव्हा सम साधलेली असते. क्षणभरही कुठे कमी जास्त नसतं. त्या संगीतात एक मूलभूत गंधार असतो, स्वयंभू, अख्खं विश्व व्यापून टाकणारा, मन शुद्ध करून टाकेल इतका सच्चा. समुद्राचा आणखी एक मला आवडतं, किती कचरा असतो त्याच्या पोटात, त्यानं जमवलेलं, लोकांनी टाकलेलं. हा आपला सगळं आणून बाहेर टाकून देतो आणि मोकळा होतो, पुन्हा साठवायला आणि पुन्हा असंच सोडून द्यायला. आपल्याला नाही जमत असं. खरं तर मनात पोटात असलेलं ओसंडून वाहत असतं, अजीर्ण होत असतं, पण नकारात्मकतेचाही किती लोभ असतो आपल्याला.

लाटांचं मला आणखी एक भावतं. सम साधली काय किंवा गंधार लागला काय त्या थांबत नाही, स्वतःचा कौतुक म्हणून. पुन्हा रियाजालाही तयार असतात त्या. त्यांचा एक अंतस्वर त्यांना सापडलेला असतो. तेवढ्यात मला पुन्हा योगशिक्षिकेचे शब्द ऐकू आले. पण जाता जाता एक गोष्ट मात्र नक्की कळली. अध्यात्म कळो किंवा न कळो, जमो किंवा न जमो, जगताना आपला अंतस्वर मात्र आपल्याला सापडलेला हवा.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत वृषाली देशपांडे यांचं मनोगत आपण आत्ताच ऐकलात. मैत्रिणींनो, सणवार सुरू झालेत, गोड आगळेवेगळे पदार्थ आपण बनवत असतो, पण वेगवेगळ्या रेसिपीच्या शोधातही आपण असतो. चला, आज ओल्या नारळाची मिठाई कशी करायची याची पटकन रेसिपी मी आपल्याला सांगते. आणि या रेसिपीचं साहित्य बऱ्यापैकी आपल्या घरात असतंच. तर स्टफिंगसाठी आहे साहित्य: 4 चमचे ओल्या नारळाचा चव, 4 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे टूटी फ्रुटी, 2 ते 3 चमचे पिठीसाखर. आणि जसं गोड आपल्याला आवडतं त्यानुसार आपण पिठीसाखर कमी जास्त घेऊ शकतो. 1 ते 2 चमचे दूध. हे झालं आता साहित्य. या मिश्रणाला एकत्र घट्ट करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा. त्याचे गुलाबजामाचे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. हे झालं आपलं स्टफिंग तयार. इकडे गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 ते 2 चमचा साजूक तूप घालायचं. हे गरम झालं की त्यात 1/2 कप बारीक रवा घालायचा आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिट त्याला छान भाजून घ्यायचं. यात 1/2 कप ओल्या नारळाचा चव टाकायचा आणि 2-3 मिनिटं भाजल्यावर 1/4 कप दूध त्यात टाकायचं. आणि गोडाचा पदार्थ असला की आपण चिमूटभर मीठ त्यात टाकतोच, तसं इथेही टाकायचं. आणि छान मिक्स करून 2-3 मिनिटं वाफ येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. त्या वाफेने तो गोळा छान मऊसूत होईल. इकडे साखरेचा पाक तयार करायला घ्यायचा. त्यात 1/2 कप पाणी, 1 कप साखर. साखर विरघळली की 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या आणि मग गॅस बंद करायचा. त्यात हलका ऑरेंज रंग घालायचा. इकडे दुधात शिजवलेला रवा छान मळून घ्यायचा. त्याची लाटी तयार करायची. आणि मोदकाचं सारण कसं भरतो तसं त्या लाटीची गोल पुरी करून तो जो गोळा आपण बनवला होता स्टफिंगचा, तो गोळा त्यात घालून गोल फिरवून चपटा आकार त्याला द्यायचा. आणि थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह वाटायला आपण टूथपिकने त्यावर डिझाईनही करायचं. आणि याला तुपात तळून घ्यायचं. आपण तेलातसुद्धा तळून घेऊ शकतो. आणि लगेच तळल्यानंतर आपण साखरेच्या पाकात त्याला टाकायचं आणि 2-3 मिनिटांनी साखरेच्या पाकातून काढून घ्यायचं. अशा रीतीने ओल्या नारळाची मिठाई तयार. बघा तर करून आणि नक्की कळवा कशी झाली ते. चला मैत्रिणींनो, बघता बघता आता कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच रजा घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

दैवाचा खेळ या चित्रपटातून सुधीर फडके आणि उषा रेगे यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिओम विठ्ठला या चित्रपटातून सुदेश भोसले यांनी गायलेलं हे गीत। गीतकार आणि संगीतकार आहेत अभिजित जोशी।

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. या चित्रपटातून अजित परब आणि बेला शेंडे यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि संगीतकार आहेत अजित, अतुल आणि समीर.

श्रोते हो, आत्ताच आपण तेवढं सोडून बोला या चित्रपटातील गीत ऐकलं. गायिका होत्या उषा मंगेशकर आणि सहकारी गीतकार होते प्रभाकर नायक आणि संगीतकार होते बाळ पलसुले. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया करावं तसं भरावं या चित्रपटातून उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत बाळ पळसुले.

0: जुनं ते सोनं या चित्रपटातील हे गीत गायलं होतं रेखा डावजेकर यांनी. गीतकार होते ग दी माडगुळकर आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर. या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आणि 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत

0: फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर पोहोचली आहे. आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी आज दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली. काल 10 टन बचाव साहित्य आणि जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती. भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं. सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळगत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगाहा, वाल्मिकीनगर, बेतिहा, मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती हेल्पलाईनवर देण्याचं आवाहनही केलं आहे. नेपाळमधल्या भीषण पुरामुळे तिथे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. महाराष्ट्रातले नागरिक नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी 1070 या टोल फ्री हेल्पलाईनवर किंवा संबंधित लिंकवर त्यांची सविस्तर माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 1070 हा क्रमांक 24 तास कार्यरत असणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम इथे होत आहे. या परिषदेत ब्रिक्सचे सदस्य आणि भागीदार देश तसंच विशेष निमंत्रित देशांचे नेते एकत्र येणार आहेत. भारताचं ब्रिक्स अध्यक्षपद लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या संकल्पनेवर आधारित असेल. यावर्षी देशभरातल्या 25 हून अधिक शहरांमध्े 350 पेक्षा जास्त बैठका आणि उच्चस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरतं मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: फिट इंडिया मूवमेंट, संडे ऑन सायकल यासारख्या उपक्रमांमुळे

0: नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत, त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यामुळे खेळात पारदर्शकता येत आहे, भारताच्या तरुणांना विकसित भारताच्या प्रवासातले सक्रिय भागीदार बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मांडवीय यावेळी म्हणाले. खेलो इंडिया संवाद हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून IIT मुंबईच्या तसंच नागपुरातल्या लेडी अमृतबाई डागा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रति किलो दरानं करण्यात येईल. अंमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं रॅकेट नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलं असून 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या जाळ्यात गुंतलेल्या अन्य 7 जणांचा शोध पोलीस घेत आहेत. 10 कोटी रुपयांच्या चरस तस्करी प्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये तिथल्या स्थानिक पोलिसांच्या साथीनं संयुक्त कारवाई करून मुख्य सूत्रधाराला अटक केली. बिहारमधून तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. पश्चिम आशियातला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी इराणला विशिष्ट मुदत दिलेली नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की अमेरिकेला वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची घाई नाही. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई गंभीररित्या जखमी झाले असून ते अद्याप हयात आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला. दरम्यान कतारचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी आज इराणमध्ये वाटाघाटींसाठी जाणार आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज 5व्या दिवशी उपहारापर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 6 गडीबाद 329 धावा झाल्या आहेत. कालच्या 290 धावसंख्येवर आज एस दिनुषा आणि के नुआनता या जोडीनं खेळ सुरू करून धावपट्टीवर टिकाव धरला. श्रीलंकेला आता भारतावर 116 धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या डावात भारतानं रचलेला 503 धावांचा डोंगर श्रीलंकेनं फॉलो ऑन घेऊन ओलांडला. पावसामुळे व्यत्यय आलेला हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा श्रीलंकेच्या 7 गडीबाद 353 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. आणि भारत श्रीलंका दुसरा क्रिकेट कसोटी सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, दुपारचे 1:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात 97 उद्योगांच्या उभारणीसह 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी

0: होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर. जिल्ह्यातील धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आणि कास पठारावरील फुलोत्सव 1 सप्टेंबर पासून सुरू होणार. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला घडामोडींचा आढावा. सातारा जिल्ह्यात नवीन 97 उद्योगांची उभारणी होणार असून त्यातून सुमारे 4000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामधून 7000 अधिक रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, कोरेगाव, पाटण येथील औद्योगिक वसाहतीत सध्या 5000 अधिक सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत. या नवीन उद्योगांमुळे जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रात वाढ होणार आहे. नव्यानं गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये गोदरेजसह इतर नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1500 ग्रामपंचायतींमधील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे आवास प्लस 2024 योजनेअंतर्गत सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. यानुसार 94107 कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली असून यातील लाभार्थ्यांना घरकुलासाठीचा निर्णय आगामी काळात घेतला जाणार आहे. योजनेअंतर्गत पाटण तालुक्यात सर्वाधिक 17056 कुटुंबांची नोंद झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 31556 पात्र लाभार्थ्यांची पहिली शेतकरी यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यापैकी 19058 शेतकऱ्यांची 142.7 कोटी थकलेले कर्ज त्यांच्या कर्ज खात्यात शासनाच्या वतीनं जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना देखील या योजनेतून कर्जमुक्त करण्यासाठीचा आराखडा जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे सादर केला आहे. जिल्ह्यात कुणबी नोंदीचे दाखले वितरित करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 14755 जणांनी दाखले मिळण्यासाठी अर्ज केले असून त्यापैकी 14207 जणांना कुणबी दाखले देण्यात आले असून उर्वरित 426 जणांना दाखले वितरित करण्यासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे. जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यावर सौर ऊर्जा निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प जलसंपदा विभागानं हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 10 धरणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कण्हेर आणि उर्मुडी या धरणांचा समावेश आहे. या धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून यासाठी देशातील नामांकित कंपन्यांनी प्रकल्प उभारणीसाठी स्वारस्य दाखवलं आहे. जगप्रसिद्ध कास पठारावरील यावर्षीचा फुलोत्सव 1 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. त्यासाठीची पूर्वतयारी सध्या सुरू असून यावर्षी कासची फुले पाहण्यासाठी पर्यटकांना प्रतिव्यक्ती 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे तर 12 वर्षांच्या आतील मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटकांना आकारल्या जाणाऱ्या 200 रुपये शुल्कामध्ये वाहनतळ ते कास पठार अशी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींना शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या सोडून प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी प्रतिविद्यार्थी 40 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यासाठी मुख्याध्यापकांचं पत्र आवश्यक राहणार आहे. दरम्यान पर्यटकांना छायाचित्रणासाठी कोणत्याही प्रकारचे कॅमेरा शुल्क आकारले जाणार नाही. मात्र कास परिसरात ड्रोन उडवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. समितीमार्फत पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी 170 आसपास कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम भावधारा.
2: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोते, आताच आपण जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात राम मोरे यांचं गीत ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं कृष्णराव गायकर यांनी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी

0: उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झाले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. समाजाचं प्रबोधन शिक्षण हा हेतू श्रावणातल्या कहाण्यांमागे मुख्यतः असेलही, पण कधी कधी खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की कहाण्यांमध्येही काही भाग घेण्यासारखा जरूर असतो. निरक्षीर विवेकबुद्धीनं विचार करून घ्यावा असा काही धागा असतो, त्यामुळे तेवढा विचार घ्यावा, बाकी सोडून द्यावा. उदाहरणास द्यायचं तर एक कहाणी आहे सोमवारची, खुलभर दुधाची कहाणी. यात खुलभर दुधानं कुठं गाभारा भरतो असा विचार करण्यापेक्षा म्हातारीनं मुलाबाळांना तृप्त करून दिलेलं दान देवाला आवडतं हा भाग महत्वाचा. या साध्या गोष्टीत ईश्वर या संकल्पनेलाच इतकं विस्तृत केलं आहे की क्लिष्ट तत्वज्ञानही ते सांगू शकणार नाही. एक राजा होता, तो मोठा शिवभक्त. एकदा त्याच्या मनात आलं की महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. राजाच तो दवंडी पिटवली की राज्यातल्या सगळ्या माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन सोमवारी महादेवाच्या दर्शनाला यावं. माणसं गांगरली, घाबरली. राजाचा हुकूम मोडायचा कसा? घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही, सगळं दूध देवळात नेलं. सगळं दूध गाभाऱ्यात पडलं, पण गाभारा काही भरला नाही. गावात एक म्हातारी होती, तिनं घरचं सगळं केलं. मुलांना, नातवंडांना, वासरांना दूध दिलं, घरची पूजा केली, लेकीसुनांना जेवू घातलं आणि उरलेलं खुलभर दूध नेऊन मनोभावे शंकराची प्रार्थना करून गाभाऱ्यात दूध ओतलं. तर काय आश्चर्य, गाभारा भरला. राजानं म्हातारीला विचारलं तर म्हणाली, वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले, मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले, हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही. देव कधी संतुष्ट होईल तर मुला वासरांना तृप्त करावं, सगळ्यांनी आनंदाने द्यावं, म्हणजेच गाभारा भरून जाईल. राजाला आपली चूक कळली, तशी ती तुम्हाला सर्वांस कळो आणि श्रावण मास फळो. आता हे सगळं ओव्या कहाण्या वगैरे बायकांना केंद्रस्थानी ठेवून का केलं असावं असा विचार केला तर कुठल्याही संस्कृतीत संस्कृतीच्या वहनाची परंपरा जतन करण्याची जबाबदारी ही बायकांवरच असते. यातलं बहुतांश वाङ्मयही स्त्रियांनीच रचलेलं आहे. आता स्त्रिया शिकल्या, सवरल्या, नोकरीकर्त्या झाल्या, मंगळवारी रजा घेता येत नाही, रात्रभर जागरण करून बुधवारी ऑफिसमध्ये काम करणं अवघड होतं. मग एक असा प्रवाह आला आहे की शनिवारी रात्री मंगळागौर करायची, मंगळवारी पूजा घाईघाईने आटपून मुंबईसारख्या शहरी ऑफिसला जायचं, पण खेळ मात्र शनिवारी रात्री पूर्वी इतकेच दणकून खेळायचे. माणसांची उत्सवप्रियता आणि लवचिकता कुठल्याही अडचणीतून मार्ग काढते हेच खरं. सकाळच्या गर्दीत कितीतरी वेळा लोकल ट्रेनमध्येही सरकून सरकून जागा करून बसल्या बसल्या झिम्मा खेळला जातो, पंचमीची गाणी म्हटली जातात. शुक्रवारी आवर्जून हळदीकुंकू साजरं होतं आणि गुळ चण्याचा प्रसाद सगळ्यांनाच वाटला जातो. फुला गजऱ्यांची देवाणघेवाण होते. गंमत म्हणजे हे केवळ आपल्या मैत्रिणींपुरतं मर्यादित नसतं तर शेजारी उभ्या असलेल्या अनोळखी बायकांनाही त्यात सामील करून घेतलं जातं. भिजवलेल्या हरभऱ्यांच्या उसळीचे द्रोण कधीतरी मधल्या खिडकीतून पुरुष वर्गालाही मिळतात. संस्कृती प्रवाही असते, ती कधीतरी अशी लोकलच्या रुळांवरूनही धावते. श्रावण गीत चालूच राहतं. बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळचिते, उतरून येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमते. सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा दरवळला, पारिजात ही बघता बामा रोषमनीचा मावळला. 12 भागांची आला श्रावण ही मालिका मी इथेच संपवते. 60 उत्तरांची ही कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण हो.
0: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, आत्ताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम ऐकलात ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भेंडी पिकावर विविध

प्रकारचे रोग आणि किडी येत असतात. भेंडीवर प्रामुख्यानं भुरी रोग आढळून येतो. या रोगाची लक्षणं म्हणजे पानांच्या वरच्या आणि खालच्या बाजूस पांढरी पावडर आढळते. प्रमाण वाढत गेलं तर पानं करपल्यासारखी दिसतात. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झॅकोनेझॉल 0.5 मिलीलिटर किंवा 0.5 मिलीलिटर कॅलिक्झिन प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून 10 ते 15 दिवसांनी फवारावं. दुसरा येणारा रोग म्हणजे हळद्या, यालाच येल्लो व्हेन मोझॅक असं म्हटलं जातं.

0: जातींची म्हणजेच परभणी क्रांती, वर्षा, उपहार इत्यादी जातींची लागवड करावी. रोगग्रस्त जी झाडं आहेत ती उपटून टाकावीत. डायमेथोएट 1 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. पिकामध्ये पिवळ्या रंगाची चिकट कार्ड ठेवावीत, ज्याला पांढऱ्या माशा चिकटतात. पानांवरील ठिपके, यामध्ये पानांवर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे ठिपके येतात, त्यामुळे पानं गळून पडतात. यावर उपाय म्हणजे कार्बेंडेझिम 1 ग्रॅम प्रतिलिटर किंवा झायनेब किंवा डायफोलेटॉनची 2 ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तुडतुडे पानांवरील रस शोषून घेतात, त्यामुळे पानं विटकरी तांबडी झालेली दिसतात आणि याच्या कडा नागमोडी होतात. यावर उपाययोजना म्हणजे पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी फोरेट 10 g 10 kg प्रति हेक्टरी या प्रमाणात झाडाभोवती मातीमध्ये मिसळून द्यावं. भेंडीवर येणाऱ्या किडींमध्ये फांद्या आणि फळं पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची मादी फुलकळीवर, फुलांवर आणि फळांवर अंडी घालते. अंड्यामधून जन्मलेली अळी कोवळ्या फळांच्या शेंड्यामध्ये छिद्र करून शिरते आणि फांद्या तसंच खोड पोखरते, परिणामी झाडं मरतात. यासाठी उपाययोजना करताना सायपरमेथ्रिन 0.20 मिलीलिटर किंवा कार्बारिल 2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारावं. मावा ही केड पिकातील अन्नरस शोषून पिकाच्या विविध भागांवर मधासारखी विष्ठा टाकते, त्यामुळे तो भाग काळपट आणि चिकट झालेला दिसतो. यावर उपाय म्हणजे डायमेथोएट 1 मिलीलिटर प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. अशा प्रकारे भेंडीवर येणाऱ्या कीड आणि रोगांचं आपण नियंत्रण करू शकतो.
1: श्रोते, आताच आपण भेंडी पिकावरील कीड आणि रोगांचं नियंत्रण याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. श्रोते हो, आजच्या संध्याकाळी माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात किसान वाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: ते मी सांगतो. पहिला नंबर 1919 व दुसरा नंबर 1800103 7100. मी परत एकदा टोल फ्री नंबर सांगतो, 1919 व दुसरा नंबर 1800103 7100.
1: बरं सर, नेत्रदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी संकल्प करावा, त्या दृष्टीनं पाऊल उचलावं, यासाठी तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल?
0: माझे सर्व नागरिकांना मनापासून आवाहन आहे, आजच आपल्या कुटुंबियाशी नेत्रदानाबद्दल बोला, नेत्रदानाचा संकल्प करा आणि मृत्यूनंतर वेळ न दवडता नेत्रदान केंद्राशी संपर्क साधण्याची जबाबदारी कुटुंबियांनी घ्यावी. आपण आयुष्यभर आपल्या डोळ्यांनी जग पाहतो, पण मृत्यूनंतर हेच डोळे किंवा त्यातील उपयोगी नेत्रपटल दोन व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकतात. नेत्रदानाचा संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, सामाजिक संस्थांमध्ये आणि समाज माध्यमावर पोहोचवायला हवा. एका व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला आणि त्यातून आणखी 10 व्यक्तींना प्रेरणा मिळाली तर ही चळवळ निश्चितच मोठी होऊ शकते.
1: खरे. श्रोते हो, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या आणि त्यासाठी जनजागृती करत असणाऱ्या प्राची भोसले यांचे विचार आता ऐकूया. प्राचीताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्राचीताई, नेत्रदान करणं त्यासाठी तुम्ही केव्हा आणि का प्रवृत्त झालात?
2: खरं तर सुरुवातीपासूनच मला समाजकार्याची आवड होती आणि आता माझ्या मृत्यूनंतरही माझ्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते आणि त्यांचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर म्हणा किंवा स्वावलंबी होऊ शकतं या विचारानं मला नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळाली.
1: अशावेळी तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची नेमकी भूमिका काय होती?
2: खरं तर त्यांचा कायमच माझ्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाला पाठिंबा असतोच. ज्यावेळी मी हे सांगितलं तर खरं तर मला आता तुमच्या माध्यमातून सांगायला आनंद होतोय, माझ्यासोबत माझ्या घरच्यांनी सुद्धा या संदर्भात, म्हणजे अवयवदान असेल, देहदान असेल किंवा नेत्रदान असेल, या संदर्भात ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.
1: अरे वा वा. या होत्या प्राची भोसले. तर श्रोते हो, या नेत्रदान पंधरवड्यामध्ये आपण सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करूया आणि अनेक दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणूया. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. डॉक्टर सुनील डोखळे सर आपल्या सोबत होते, आपण त्यांचे आभार मानूया आणि कार्यक्रमातून मी आपला आता निरोप घेते. नमस्कार.
3: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आपण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांच्याशी चर्चा करतो आहोत. कालच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की नेत्रदानासाठी नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी लवकरात लवकर नेत्रपेढीमध्ये संपर्क करणं अतिशय आवश्यक असतं. तर आज आपण जाणून घेऊया की हा संपर्क नेमका कुठे करावा.
2: जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्र विभाग अधिकृत नेत्रपेढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क करता येतो. त्यासाठी काही टोल फ्री नंबर आहेत.

श्रोते, आताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम ऐकलात. आरोग्यम धनसंपदा ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 होत आहेत. ठीक 2:10 पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.

0: परिसर। श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय वल्लभ वणजू यांच्याकडून। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: तुमच्या आंबा बागेमध्ये तुम्ही जो पावसाचं पाणी साठवण्याचा प्रकल्प केलाय त्याविषयी आता सांगा।
2: तर फणसोफ येथे फणसोफ हायस्कूलच्या मागे माझ्या आंब्याची बाग आहे 4 एकराची। तिथे जवळजवळ 150 कलमं आहेत। खूप कमी प्रमाणात मला पाणी मिळतं। ज्यावेळेला मला रेन वॉटर हार्वेस्टिंग याबद्दल कळलं मग त्याचा मी अभ्यास केला आणि छतावर पडणारं पाणी कशा प्रकारे जमिनीमध्ये मुरवता येईल किंवा माझ्या बोरवेलमध्ये सोडता येईल किंवा माझ्या विहिरीमध्ये सोडता येईल ह्याचा मी अभ्यास केला आणि ती तंत्र वापरून म्हणजे पाईपद्वारे मी ते पाणी विहिरीत सोडलं, एका दुसऱ्या चॅनलद्वारे मी ते पाणी माझ्या बोरवेलमध्ये सोडलं,

0: पर्याय मी माझ्या बागेतून एक ओहोळ जातो, पावसामध्ये तो प्रचंड प्रमाणात वाहत असतं, तर तिथे मी एक 55 फुटाचा खड्डा खणून विहिरीसारखा त्या विहिरीमध्ये ते पाणी मी सोडलेलं आहे. आता ह्याचा उपयोग मला तर झाला, कारण पूर्वी मला जानेवारीपासून पाण्याचा टँकर मागवायला लागायचे, महिन्याला 2 किंवा 3. ते प्रमाण आता मला एप्रिल मे मध्ये ते मला मागवावं लागतं, म्हणजे 2 महिन्याचा जो एका टँकरचा किंवा जे काही टँकर लागत होतील त्याचा खर्च आहे तो माझा कमी झाला. बाकी हा फायदा तर नक्कीच होतो. आणि माझं असं म्हणणं आहे की ते पाणी मलाच मिळालं पाहिजे असं काय माझा आग्रह नाही. माझं समाधान एवढंच आहे की हे जे फुकट जाणारं लाखो लिटर पाणी ते मी जमिनीच्या पोटात जिरवतोय याचं मला खूप समाधान आहे.
1: आज कातळावरच्या बागेमध्ये जे पाणी तुम्ही साठवलं त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी कसा उपयोग झाला?
0: नक्कीच, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या कॅव्हिटीज आहेत ज्या झऱ्यातून पाणी आपल्याला विहिरीत येतं त्या जेव्हा भूजल पातळी खाली जाते तेव्हा आपण माझी विहीर आटली असं म्हणतो, कारण त्याच्यात पाणीच नसेल तर पाणी कुठून येणार. मग ज्यावेळेला मी हे पाणी परत त्याच्यामध्ये सोडीन, जसं जसं माझ्या विहिरीची लेवल वरती येईल पाण्याची तसं तसं त्या कॅव्हिटीज भरत जातील, आणि त्या कॅव्हिटीज जितक्या लांब असतील तितक्या लांब ते पाणी जाईल. त्या कॅव्हिटीज भरल्या की आपोआप भूजलाची पाण्याची पातळी वाढते.
1: आणि याचा तुमच्या आंबा बागेला कसा उपयोग झाला?
0: मी जसं मगाशी म्हटलं की जानेवारीपासून मला जे दर 15 दिवसाला पाण्याचे टँकर लागत होते, महिन्यातनं 1 किंवा 2 जसा उपसा असेल तसं, ते आता जानेवारीपासून मला न लागता मला एप्रिल आणि मे मध्ये किंवा काही वेळेला मे मध्येच मला पाण्याचा टँकर आणावा लागलेला आहे. अशा प्रकारे मला नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे.
1: अशा प्रकारची पावसाची शेती प्रत्येकानेच करावी यासाठी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: नक्कीच प्रत्येकाने या बाबतीत प्रयत्नशील आणि कृतिशील असलं पाहिजे. जसं मी पहिलं उदाहरण दिलं की बँकेमध्ये आपण आपली सेव्हिंग्स ठेवतो किंवा पैसे साठवून ठेवतो, आपल्याला गरजेनुसार ते आपण काढतो, पण काढल्यानंतर आपण ते पैसे परत भरतो कारण आपल्याला परत त्याची गरज आहे,
1: भविष्यात त्याची गरज भासते,
0: भविष्यात त्याची गरज आहे. पाण्याचंही तसंच आहे. सुरुवातीला मी सांगितलेलं वाक्य तुम्हाला आठवत असेल तर पुढची युद्ध ही नक्कीच पाण्यावरनं होतील जर आपण त्याचं योग्य नियोजन केलं नाही तर. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की आपल्या परिसरात आपल्या जागेत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की पावसाचं पाणी साठवणं, पावसाची शेती करणं हीच आता काळाची गरज आहे. सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आपणही मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम ऐकलात. परिसर ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोते हो, दुपारचे 2:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन राग भिंपलास. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. मध्यलय रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. मध्यलयीचे बोल आहेत वारी वे गुमान आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत जा जा रे अपने मंदिरवा. ऐकूया संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन राग भिंपलासी.

0: श्रुती हो, आताच आपण संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन ऐकलं. राग भीमपलास, त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुरे यांची. याचबरोबर नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 170 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 177 वर पोचली आहे. आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती

नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी आज दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली. काल 10 टन बचाव साहित्य आणि जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती. पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं ते म्हणाले. त्यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले

0: सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं ते म्हणाले. त्यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले भारताचे राजदूत या बैठकीत सहभागी झाले होते. नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं. सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळगत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगाहा, वाल्मिकी नगर, बेतिहा, मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती हेल्पलाईनवर देण्याचं आवाहनही केलं आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातून नेपाळ कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्यांची माहिती संकलित करावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असून आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. 1070 हा क्रमांक मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास कार्यरत राहील. राज्यातल्या 45 प्रवाशांचे 2 गट बसने नेपाळला गेले असून त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न सुरू आहे असं महाजन यांनी सांगितलं. त्याखेरीज आणखी काही पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं समजलं आहे. देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: फिट इंडिया मुवमेंट, संडे ऑन सायकल सारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळी सांगितलं. खेलो इंडिया संवाद हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रति किलो दराने करण्यात येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आज राज्याच्या किनारपट्टी भागात साजरा होत आहे. पावसामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगरलेल्या होड्या या दिवशी पुन्हा समुद्रात लोटल्या जातात. त्यामुळे किनारपट्टीवरच्या विशेषतः मच्छीमार समाजात

0: या दिवसाला खूप महत्व आहे. मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांमध्ये आज संध्याकाळी जत्रा भरतील. समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची प्रार्थना केली जाईल. रक्षाबंधनाचा सण उद्या साजरा केला जाणार आहे. मुंबईत या सणानिमित्त शहर आणि उपनगरात मिळून 136 जादा गाड्यांची व्यवस्था बेस्ट उपक्रमानं केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत. नवी दिल्लीत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या भारत नवीकरणीय ऊर्जा परिषद आणि प्रदर्शनात महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून भूमिका बजावेल अशी घोषणा राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केली. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीकडे जग आदराने बघत आहे आणि भारतात गुंतवणूक करायला उत्सुक आहे अशी ग्वाही केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. महाराष्ट्रात अमरावती इथं रुग्णालयाला आग लागून 3 नर्भकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे. या दुर्घटनेबद्दलचा अहवाल येत्या 2 आठवड्यात सादर करायला आयोगानं सांगितलं असून त्यात दुर्घटनेत जखमी झालेल्या बालकांची स्थिती आणि बाधित कुटुंबांना जाहीर झालेल्या अर्थसहाय्याचं वाटप याबाबतचा तपशीलही मागितला आहे. पिंपळवाडी इथला बलात्कार प्रकरणातला खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे. त्यांनी आज पीडितेशी भेट घेतली. महिला आणि बालविकास विभागाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची मदत पीडितेच्या खात्यावर जमा होईल. तसंच पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत घर देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली असून पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतल्याचं पवार यांनी सांगितलं. कोलंबो सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि बराच काळ धावपट्टीवर टिकाव धरत धावसंख्या 330 नेली. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 8 बाद 383 धावा झाल्या होत्या. मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदर हे जगातलं सर्वात वेगानं वाढणारं कंटेनर बंदर म्हणून उदयाला आलं आहे असं केंद्रीय बंदरे आणि जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. यंदा पहिल्या 6 महिन्यात कंटेनर हाताळणी 13.6% वाढ नोंदवून हे बंदर जागतिक स्तरावर 21व्या स्थानावर पोहोचलं आहे असं सोनोवाल आपल्या संदेशात म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 170 हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण प्रादेशिक बातम्या ऐकल्यात मुंबई केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. आमची आजची पहिली सभा आता इथे समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजले आहेत. सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातल्या युवा खेळाडूंशी संवाद साधला. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईतून IIT चे विद्यार्थी या संवादात सहभागी झाले होते. नेपाळच्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री DR S Jayshankar यांनी सांगितलं. नवी दिल्लीत त्यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले भारताचे राजदूत सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून पर्यटनाकरता नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. 1070 या टोल फ्री हेल्पलाईनची सेवा मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास सुरू राहील. कोलंबोत झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. सोनल दिनुषाच्या नाबाद 133 धावा आणि केशरा नुवांतासोबत 7व्या गड्यासाठी केलेल्या 112 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेला दिवसअखेर 9 बाद 439 धावा करता आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 539 अंकांची घसरण झाली आणि तो 76,934 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 117 अंकांची घसरण नोंदवत 24,091 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबई.

0: या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद फारुख लतीफ खान यांचं सारंगी वादन राग मेघ. मध्यलयगत एक तालात आहे, द्रुतगत तीन तालात तबला साथ अमित चौबे. उस्ताद फारुख लतीफ खान यांचं सारंगी वादन राग मेघ.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद फारुख लतीफ खान यांचं सारंगी वादन आपण ऐकलं, राग मेघ. त्यांना तबला साथ अमित चौबे यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी भार्गवी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, श्रावण महिन्यातल्या मुख्य सणांपैकी एक म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोकणातील कोळी बांधव हा सण मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदात साजरा करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत व्हावा, मासेमारी सुरळीत सुरू व्हावी आणि समुद्रापासून संरक्षणाची कृपा लाभावी म्हणून श्रीफळ म्हणजेच नारळ अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते. हे समुद्राशी असलेलं नातं जपण्याचं आणि सुरक्षिततेसाठीचं वरदान मागण्याचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, रक्षाबंधनासोबत साजरी होणारी नारळी पौर्णिमा ही श्रावणातील एक महत्वाची परंपरा आहे, ज्यामध्ये श्रद्धा आणि सामूहिक उत्साहाचा उत्सव असतो. तसंच रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो. मित्रांनो, पुराणातील कथेनुसार एकदा देव आणि असुरांमध्ये घनघोर युद्ध सुरू होतं. असुरांचा राजा वृत्रासुर देवांवर भारी पडत होता. देवराज इंद्र हताश झाले होते तेव्हा त्यांची पत्नी शची म्हणजेच इंद्राणी हिने भगवान विष्णूंच्या सूचनेनुसार एक पवित्र धागा म्हणजेच संरक्षण सूत्र मंत्रोच्चाराने सिद्ध करून तो इंद्राच्या मनगटावर बांधला आणि या धाग्याच्या प्रभावाने इंद्राने युद्धात विजय मिळवला. त्यामुळे मूळतः रक्षाबंधन हे संकटसमयी संरक्षणासाठी आणि विजयासाठी बांधलं जाणारं रक्षासूत्र मानलं जातं. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूया ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेदविश्वाचा ही मालिका देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: हाय हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका. वेदविश्वाच्या या कार्यक्रमात मी तुमचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, ऑगस्ट महिना म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तिरंगा. स्वातंत्र्य दिनाचा

उत्साह, पावसाळ्याची हिरवाई आणि देशभक्तीने भरलेलं वातावरण. पण या सगळ्यांसोबतच ऑगस्ट 2026 हा भारतासाठी अनेक महत्वाच्या घडामोडींचा साक्षीदार ठरत आहे. आज आपण अशाच काही महत्वाच्या, प्रेरणादायी आणि देशाच्या भविष्याला दिशा देणाऱ्या घटनांचा वेध घेणार आहोत. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच देशासमोर पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचं आव्हान होतं. अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित झालेल्या राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने SDRF अंतर्गत आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. अशा संकटांच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय आणि प्रशासनाची तत्परता नागरिकांसाठी मोठा आधार ठरते. मित्रांनो, 4 ऑगस्ट रोजी देशाच्या अंतर्गत सुरक्षेची संबंधित एक महत्वाची माहिती समोर आली. 2019 ते 2026 या काळात विविध देशांच्या सहकार्याने अनेक फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्यात आलं आहे. आज गुन्हेगारीचं स्वरूप आंतरराष्ट्रीय होत असताना वेगवेगळ्या देशांमधील सहकार्य आणि कायद्याची अंमलबजावणी अधिक मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, 9 ऑगस्ट पासून देशभरात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात झाली. घराघरावर तिरंगा फडकावून देशभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली. पण तिरंगा फडकावणं म्हणजे केवळ एक दिवसाचा उत्सव नाही. देशासाठी प्रामाणिकपणे काम करणं, संविधानाचा आदर करणं आणि आपल्या जबाबदाऱ्यांना पार पाडणं ही सुद्धा खरी देशसेवाच आहे. मित्रांनो, 12 ऑगस्ट रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. भारतासारख्या तरुण देशासाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे. आजची तरुणाई शिक्षण, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, क्रीडा आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध करत आहे. योग्य शिक्षण, कौशल्य आणि संधी मिळाल्या तर हीच तरुणाई भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात मोठी भूमिका बजावू शकते. मित्रांनो, मग आला तो आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस, 15 ऑगस्ट. 2026 मध्ये भारताने आपला 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. देशभर तिरंगा फडकवला, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्यात आली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य देशासाठी अर्पण केलं. त्यामुळे आज आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची जपवणूक करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग आणि अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. आज भारत डिजिटल तंत्रज्ञान, UPI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अंतराळ संशोधनांच्या क्षेत्रात जगाचं लक्ष वेधून घेत आहे. ही प्रगती केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं ही आता काळाची गरज आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रातही ऑगस्ट महिना अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरतो. महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी NEET UG 2026 ची राज्यस्तरीय मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांसाठी ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील स्वप्नांकडे जाणारी एक महत्वाची पायरी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, देशाच्या आर्थिक विकासाचाही विचार करूया. ऑगस्ट मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 5.25% कायम ठेवला. मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे केवळ मोठी आकडेवारी नाही, तर त्यातून रोजगार, व्यवसाय आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणं महत्वाचं आहे. मित्रांनो, ऑगस्ट महिना आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. देशाचा विकास हा केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण पर्यावरण जपलं, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेतली, नियम पाळले, शिक्षणाला महत्व दिलं आणि समाजातील गरजू व्यक्तीला मदतीचा हात दिला, तर आपल्या छोट्याशा कृतीतूनही देशाच्या प्रगतीला मोठी चालना

0: मिळू शकते. आजची पिढी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. योग्य दिशा, आधुनिक शिक्षण, कौशल्य, मेहनत आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा यांच्या जोरावर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. तर मित्रांनो, आजच्या वेदविश्वाचा या कार्यक्रमामध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील देशातील आणि महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. पुन्हा भेटूया अशाच नव्या विषयासह, नव्या उमेदीसह आणि सकारात्मक ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि देशाच्या प्रगतीत आपला छोटासा वाटा उचला. मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका आता रजा घेते. धन्यवाद. आताच आपण ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेदविश्वाचा ही मालिका ऐकलीत देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत. आता ऐकूया करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयी गौरव धांडे यांची अश्विनी खौशे हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, युववाणीच्या ध्येयवेड्या आणि महत्वाकांक्षी श्रोत्यांचे करिअर मंत्र या विशेष मालेत मी अश्विनी आपले मनपूर्वक स्वागत करते. म्हणतात ना, ध्येय दूरवर आहे म्हणून रस्ता सोडायचा नसतो आणि पाऊल पुढे पडत असताना मागे वळून बघायचं नसतं. आज महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे एकच स्वप्न आहे, ते म्हणजे MPSC च्या माध्यमातून प्रशासनात अधिकारी बनून समाजाची सेवा करण्याचे. पण या प्रवासाचा रस्ता स्पर्धा, आव्हाने आणि बदलत्या पॅटर्नमुळे कधी कधी संभ्रमाचा वाटू लागतो. याच रस्त्यावर चालताना तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी, तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज करिअर मंत्रच्या मंचावर आपल्यासोबत उपस्थित आहे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मार्गदर्शक आणि प्रसिद्ध शिक्षक गौरव धांडे सर. सर, यो आणि मध्ये आपले खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद मला इथे बोलावल्याबद्दल.
1: सर, मुलाखतीची सुरुवात करताना अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया. आज ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक तरुण स्पर्धा परीक्षा या क्षेत्राकडे मोठ्या आशेने आकर्षित होत आहे. खरं तर ही स्पर्धा परीक्षा नक्की काय आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी MPSC ही केवळ एक परीक्षा नसून एक मोठी संधी कशी आहे याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
2: तर सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना तुमचा मी चांगला आभार मानतो आणि इथे मला बोलावल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा एकदा. तर MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षा या अशा परीक्षा आहेत जे मुलांना एक संधी देतात की तुम्ही सरकारच्या एका प्रशासनामध्ये येऊन लोकसेवा कशी करू शकता त्याच्या.
1: बरोबर.
2: या ठिकाणी आपल्याला दिसते की मुलं कॉलेजपासून का होईना किंवा कॉलेज झाल्यावर का होईना कधी त्यांच्या मनामध्ये येते की त्यांना हे जे रोजचं जीवन आहे ते न जगता त्यांना काहीतरी लोकांची सेवा करायची आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे, तर ते प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून देते MPSC. आता MPSC जे आहे ती MPSC आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये येते आणि स्पर्धा याला का म्हणतात, कारण की लक्षात ठेवा स्पर्धेमध्ये कोणी जिंकते कोणी हारते या ठिकाणी दरवर्षी आयोग जो आहे तो मोजक्या जागा काढतो आणि त्या मोजक्या जागेमध्ये हजारो मुलं येतात, त्यांच्यामध्ये एक शर्यत लागते आणि त्या शर्यतमध्ये जे जिंकतात त्यांचं सिलेक्शन होते, म्हणून याला स्पर्धा परीक्षा म्हणतात.
1: बरोबर. सर, MPSC ने आता UPSC प्रमाणेच वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केला आहे. या मोठ्या बदलावाला विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या कसं सामोरं जावं याबद्दल तुम्हाला काय वाटते?
2: बरोबर आहे. निश्चितच गेल्या 2 वर्षापासून MPSC ने आपला सिलेबस चेंज केला आहे. तो सिलेबस चेंज करण्यामागं फार महत्वाचा असा निर्णय होता की महाराष्ट्रामधून मराठी मुलांचं प्रतिनिधित्व हे UPSC मध्ये वाढलं पाहिजे, कारण की दरवर्षी आपण बघतो की UPSC मध्ये हे उत्तरेकडील राज्यांच्या मुलांचा टक्का जास्त असतो कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्रामधील मुलांचा, कारण की त्यामध्ये कुठं ना कुठंतरी महाराष्ट्रामध्ये जे मुलं MPSC ची तयारी करत होते किंवा UPSC ची तयारी करत होते दोन्ही वेगळ्या वेगळ्या परीक्षा आहेत, दोघांचा सिलेबस वेगळा होता, दोघांची तयारी पण वेगळी होती, त्यामुळे महाराष्ट्र मुलांचा मराठी मुलांचा टक्का हा UPSC मध्ये कमी होत होता. तो टक्का वाढावा याकरिता महाराष्ट्र सरकारने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले. त्या पाऊलाचं महत्वाकांक्षी असं होतं कारण की त्यांनी पूर्ण सिलेबस हा UPSC च्या प्रमाणे केला, जेणेकरून मुलगा MPSC साठी जर तयारी करणार तर तो ऑटोमॅटिकली UPSC साठी पण रेडी होऊन जाणार. त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा ठेवला, पण काही मुलांना थोडं ऑप्शनमध्ये त्रास जात होता तर त्यांनी यावर्षी ऑप्शनल सुद्धा बंद केला, कारण की मुलांसाठी बघा सरकार आणि आयोग किती तत्पर आहे. त्यांनी त्यामध्ये चेंजेस केले आणि चेंजेस करून मराठी मुलांचा टक्का हा UPSC मध्ये वाढावा त्यासाठी हा चेंज झालेला आहे.
1: चांगला बदल आपण म्हणू शकतो,
2: चांगला बदल म्हणू शकतो त्याला.
1: बरोबर. बरेच विद्यार्थी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा अभ्यास वेगवेगळा करतात. सरांच्या मते हा अभ्यास एकत्र करावा की वेगवेगळा?
2: निश्चितच एकत्रच केला पाहिजे, कारण की पूर्व आणि मुख्य फक्त त्या पेपरचं जे आहे माध्यम ते बदलत आहे, त्या प्रकार बदलत आहे. पूर्वमध्ये तुम्हाला ते

0: एमसीक्यू विचारत आहेत, ऑब्जेक्टिव्ह विचारत आहेत, मुख्यमध्ये तुम्हाला आता डिस्क्रिप्टिव्ह विचारत आहेत. मुख्य आणि पूर्व यांचा वेगळा वेगळा जर अभ्यास करतो म्हटलं तर तो फार कठीण होणार. जर मुख्य परीक्षेचा अभ्यास केला आणि त्याला सोबत लक्षात ठेवून आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास केला तर एका याच्यामध्ये आपल्या दोन अभ्यास होऊ राहिला. जर तुम्ही फक्त ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करसाल तर डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही, आणि डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करसाल तर ऑब्जेक्टिव्हला चुकणार. एकाच वेळेस तुम्हाला दोघांमध्ये पण संतुलन राखत तुम्हाला अभ्यास करावा लागणार.
1: बरोबर, म्हणजे त्यामध्ये कालावधी पण कमी असतो. म्हणून
0: प्री निघाल्यानंतर पण तुम्हाला फक्त 2 महिन्याचाच कालावधी भेटतो, 2 ते 3 महिन्याचा. एमपीएससी मध्ये पण सेम आहे आणि यूपीएससी मध्ये पण सेम आहे. म्हणून तुम्हाला आधीच तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास करून ठेवावा लागतो.
1: बरोबर,
0: आणि रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करावं लागणार. कारण की लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेमध्ये तुमचे एका दिवसामध्ये 7 तास तुम्हाला लिहा लागते. जवळपास 7 तास म्हणजे एका पेपरमध्ये 20 क्वेश्चन, 20 क्वेश्चनचे 50 पेजेस, 50 आणि 50 100 पेजेस, कंटिन्यू 100 पेजेस तुम्हाला 7 तासामध्ये लिहा लागते. तर ते तुम्ही फक्त 2 महिन्यामध्ये करू नाही शकत पूर्व परीक्षा निघाल्यावर. ते तुम्हाला सुरुवातीपासूनच तयारी करावी लागणार. आणि ते सुरुवातीची तयारी म्हणजे तुम्ही याच पूर्व परीक्षेच्या तयारीसोबत सोबतच केली ना तुम्ही, तर पूर्व परीक्षा पण होते आणि मुख्य परीक्षा पण होते,
1: अभ्यास होते. बरोबर. चालू घडामोडी हा परीक्षेचा आत्मा आहे. रोज वर्तमानपत्र वाचून त्यातून स्वतःच्या नोट्स कशा काढाव्यात?
0: निश्चितच, जेव्हा पण आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करू त्याच्यामध्ये इतर विषय वगळता चालू घडामोडी हा फार महत्वाचा असतो आणि तो डिसाइडिंग फॅक्टर आहे पेपर निघण्यासाठी. जर तुम्हाला पेपर काढायचा आहे तर तुम्हाला करंट अफेअर माहितच पाहिजे, म्हणजे चालू घडामोडी माहितच पाहिजेत. आता चालू घडामोडी तुम्हाला माहीत करण्यासाठी कुठला पण पेपर तुम्ही वाचू शकता, पण पेपर मधली कुठली गोष्ट महत्वाची आहे आणि पेपरच्या दृष्टिकोनातून आहे ती आपल्याला माहित पाहिजे. जसे आपले समजा प्रधानमंत्री एखाद्या दौऱ्यावर गेले, आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर, G20 दौऱ्यावर म्हणा, G7 दौऱ्यावर म्हणा, ब्रिक्सच्या शिखर परिषदेला म्हणा किंवा कुठेही गेले, तर ज्या वेळेस आपले प्रधानमंत्री तिथे जातात अर्थातच ती घटना महत्वाची ठरते. जेव्हा प्रधानमंत्री तिथे चालले तर ती कुठली शिखर परिषद आहे याच्याबद्दल पूर्ण माहिती वृत्तपत्रात येते. तर ते वृत्तपत्र वाचत असताना आपण नोट्स बनवायला पाहिजे सोबत सोबत, की कुठली शिखर परिषद आहे, कितवी शिखर परिषद आहे, कुठे झाली, त्या वर्षीच्या शिखर परिषदेचं थीम काय आहे आणि कुठले कुठले निर्णय घेण्यात आले. कारण की एमपीएससी किंवा यूपीएससी हे अशी पॉईंट पकडून प्रश्न विचारते की वर्ष 2026 ही शिखर परिषद कुठे झाली, या वर्ष 2026 शिखर परिषदेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींवर सामंजस्य करार करण्यात आला, अशा प्रकारचे प्रश्न. तर हे तुम्हाला जेव्हा करंट अफेअर्स हा वाचता तुम्ही न्यूज पेपर मध्ये त्याची साईड बाय साईड नोट्स बनवून ठेवली पाहिजे,
1: मायक्रो नोट्स.
0: येस.
1: नवीन वर्णनात्मक पॅटर्न मध्ये उत्तर लेखन हा यशाचा मुख्य पाया आहे. विद्यार्थ्यांनी उत्तर लेखनाचा सराव रोज कसा आणि कधीपासून सुरू करावा?
0: निश्चितच, मला माझ्या विद्यार्थ्यांनी येऊन म्हटलं की सर आतापर्यंत तर आम्ही ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केला, आता डिस्क्रिप्टिव्ह आला, तर हे डिस्क्रिप्टिव्हचा अचानक आम्ही अभ्यास कसा बदलावा? मी त्यांना एकच सरळ गोष्ट सांगितली की बाबांनो बघा, वृत्तपत्र आहेत, प्रत्येक न्यूज पेपरमध्ये आपल्याला संपादकीय आर्टिकल सापडते. ओके, मी त्यांना म्हटलं तुम्ही मार्केटमध्ये जाऊन ते जे रफ पेजेसची रद्दी भेटते ते विकत आणा 1 किलो, आणि पेज पेन विकत घ्या, जे पेन तुम्ही पेपरमध्ये वापरसाल ते पेन, आणि काय करा तुम्ही ते वृत्तपत्राचं जे संपादकीय पान आहे ते पहिल्या शब्दापासून तर शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण लिहून काढायचं. त्यामुळे काय होतात 2 गोष्टी, एक ते करंट अफेअर पण वाचलं चाललं, दुसरं आपली रायटिंग प्रॅक्टिस होत आहे, आणि तिसरं जी मराठी आपली सुटली खूप वर्षा अगोदर ती मराठी पुन्हा आपल्याला कळणार. कारण की बघा आजकाल मुलांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो काना मात्रा वेलांटी उकार, या मराठी व्याकरणामधले जे शब्द आहेत ते लिहिता नाही येत. कुला कोणची, पहिली वापरायची की दुसरी वापरायची ते माहित नाही. विलांटी येताना पहिली विलांटी वापरायची की दुसरी विलांटी वापरायची. मराठी ग्रामर तुटलेलं आहे मुलांचं. तर हे मराठी ग्रामर केव्हा वापस होणार त्यांचं मजबूत? जेव्हा ते लिखाण काम करतील, आणि ते लिखाण काम वृत्तपत्राशिवाय दुसरं त्यांना कुठलं साधन उपलब्ध करून देणार नाही. तर डेली मध्ये आपण पेपर लिहिला पाहिजे, जेणेकरून आपली अन्सर रायटिंग पण होणार, करंट अफेअर पण होणार, आणि आपलं जे आहे एमपीएससी साठीची डिमांड ते पण पूर्ण होणार.
1: बरोबर. अभ्यासादरम्यान स्वतःच्या मायक्रो नोट्स काढणे वेळेचा अपव्यय आहे का?
0: निश्चितच नाही, जेव्हा लक्षात ठेवा काढायलाच पाहिजे, ते निश्चितच काढायला पाहिजे. कारण की बघा पेपरला जेव्हा तुम्ही बसता, आता आपण मुख्य परीक्षेचं बोललो, ओके, यूपीएससी एमपीएससीला सेमच मुख्य परीक्षा आहे. मुख्य परीक्षेचा GS 3 पेपर, सामान्य ज्ञान 3 पेपर, तर त्याच्यामध्ये 250 मार्काचा पेपर आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 6 विषय आहेत, 6 विषय, आणि जेव्हा तुम्ही बसता त्या पेपर द्यायला मुख्य परीक्षेत, तर 6 विषय तुम्हाला 3 तासामध्ये आठवले पाहिजेत. विषय आहेत म्हटलं मी, टॉपिक नाही आहेत, विषय लिटरली लक्षात ठेवा. तुम्ही तिथे ऍग्रीकल्चर आहे, तिथे तुमचा इकॉनॉमी आहे, तिथे एन्व्हायरमेंट आहे, तिथे तुमचं आपत्ती व्यवस्थापन येते, तिथे तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञान उरलं, तिथे तुमचं अनुरक्षा

0: असे 6 विषय आहेत आणि या एक एक विषयाची खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागते. तर एकाच वेळेस एवढे सारे विषय आपण लक्षात ठेवणं हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे. आपण मानवच आहो, आपण कम्प्युटर नाही आहो, एकदम आपल्याला लक्षात राहण्यासारखं. मायक्रो नोट्स काय करतात, आपल्याला एक एड करतात, म्हणजे आपल्याला सहाय्य करतात कशाप्रकारे आपण उत्तर लिहिलं पाहिजे. म्हणजेच काय, आपण जेव्हा वाचतो एखादं टॉपिक, लक्षात ठेवा, जर मी वाचलं 1857 उठावाची कारणे, कारणे ते पेजभर असते एखाद्या पुस्तकामध्ये, 2 पेजभर देऊ शकतात कारणे, पण 2 पेजभर मला शब्दशः लक्षात ठेवणं तर इट इज इम्पॉसिबल. मी काय करणार माहित आहे का, ते जे 2 पेजेस मी वाचले मी चांगलं वाचणार. आणि मी काय करणार माहित आहे का, जेव्हा माझं वाचणं झालं त्याच्यानंतर मी त्यांना एक छोटस 3 ते 4 लाईनीमध्ये मायक्रो नोट्स बनवणार, जे मला आठवते ते
1: पूर्ण
0: बघून नाही लिहिणार मी, बघून नाही लिहिणार मी, मला जे आठवते ते 3 ते 4 ओळी लिहिणार, जेणेकरून ते मला लक्षात असलेलं असणार आणि ते मला पटकन कॅप्चर करणार की मी कशाला कशाच्या बेसिसवर लिहिले होते. बघा, हे अशी बनते मायक्रो नोट्स. आणि ही मायक्रो नोट्स जर मी टेम्पलेट बनवले तर अशा टेम्पलेट्सच्या थ्रू मी कितीही मोठा पेपर का असो ना तो सॉल्व्ह करू शकतो. कारण की लक्षात ठेवा, तुम्हाला जो मुख्य परीक्षेमध्ये एक विषय आहे पेपर होणार तुमचा, त्याला म्हणतात एसे, निबंध, तो आहे 250 मार्काचा. तुम्हाला 2 निबंध लिहाय लागतात, 1 निबंध 125 मार्काला, दुसरा निबंध 125 मार्काला, आणि ऍव्हरेज तुम्हाला 12 पानं लिहाय लागतात. 12 पानांसाठी तुम्हाला फक्त एक वाक्य देऊन देतात ते, सत्याचा कुठलाच रंग नसतो. बघा, आयोगानं फक्त वाक्य दिलं सत्याचा कुठलाच रंग नसतो, 12 पानं लिहा, 12 पानं. तर हे 12 पानं लिहिणं केव्हा शक्य आहे, जेव्हा तुमच्याजवळ तुमच्या स्वतःची काहीतरी माहिती आहे. पुस्तकी ज्ञान तिथे तुम्ही वापरू नाही शकत, तिथे तुम्ही स्वतःचं ज्ञान वापरू शकता,
1: अनुभवावरून आपण लिहू शकतो.
0: येस,
1: रोज घडत.
0: आणि याच्यासाठीच तुम्हाला मायक्रो नोट्स कामात पडतात.
1: बरोबर. लेखी परीक्षेत यश मिळाल्यानंतर शेवटचा टप्पा असतो मुलाखतीचा. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास अभ्यासाच्या पहिल्या दिवसापासूनच कसा करावा?
0: बघा, मुलाखत म्हणजे काय, मुलाखत म्हणजे तुम्हाला किती विषयाचं ज्ञान आहे हे तपासण्यासाठी ते बोलावत नाहीत.
1: बरोबर.
0: पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये या मुलाला किती इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र येते ते तपासून झालेलं आहे.
1: बरोबर.
0: बघा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जी आहे ना एमपीएससीची, ते तुमचं ज्ञान तपासण्यासाठीच आहे. इंटरव्ह्यू कशासाठी आहे की हा जो मुलगा माझ्या समोर बसलेला आहे, मी ऍज अ पॅनल मेंबर म्हणून तुम्हाला सांगतो, इंटरव्ह्यू मध्ये जो मुलगा येतो जेव्हा तो माझ्या समोर बसतो तर त्याचं ज्ञान ऑलरेडी चेक झालेलं आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेत. मला सध्या काय माहिती करून घ्यायचं आहे की हा जो मुलगा, जर याला मी उद्या प्रशासकीय सेवेमध्ये भरती केले तर हा खरोखर लोकांची सेवा करणार का? कारण की लक्षात ठेवा, एमपीएससीचा फुल फॉर्म कळतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, लोकांची सेवा करणारा. तर आयोगाला हे बघायचं आहे की हा मुलगा खरंच लोकसेवा करू शकतो का, लोकसेवा करण्यालायकीचा आहे का, हा लोकांच्या हितासाठी काम करणार किंवा लोकांच्या हिताच्या विपरीत काम करणार. बघा, आपल्याला एक विषय गव्हर्नन्स नावाचा, त्याच्यामध्ये सुशासन. सुशासन म्हणजे काय, लोकांचं हित जोपासणार. बरोबर आहे, लोकांचं हित. डेमोक्रेसी म्हणजे काय, लोकशाही, लोकांच्या हितासाठी चालते ना सर्व काही. तर इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्ही तयारी करताना हेच लक्षात ठेवा की आपण तिथे जात आहोत ते आपलं नॉलेज नाही चेक करतील, ते तुमचं व्यक्तिमत्व चेक करतील. आणि तुमचं खरं व्यक्तिमत्व तुम्ही ते इंटरव्ह्यू मध्ये दाखवू
1: शकतो.
0: तुम्ही खोटं व्यक्तिमत्व तिथे दाखवलं ते पटकन पकडतील. कारण की लक्षात ठेवा, जे मुलं तिथे इंटरव्ह्यूला बसतील ना, त्यांचं जेवढं वय आहे तेवढं त्या पॅनल मेंबरचा एक्सपिरियन्स आहे. आयोगाचे जे सदस्य बसतील ना, त्यांचा तेवढा एक्सपिरियन्स, जेवढं या मुलाचं वय असेल, तर तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलण्याचा ट्राय नका करू. जेवढं तुम्ही खरं राहू शकता, ट्रू टू युअर सेल्फ, तसं तुम्ही राहिलं पाहिजे.
1: जे वैयक्तिक आपल्यात आहे
0: तेच तिथे दाखवायचं तुम्ही.
1: बरोबर. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर पालकांचे किंवा समाजाचे खूप दडपण असते. अशा वेळी पालकांनी मुलांशी कसं वागावं आणि विद्यार्थ्यांनी हे सोशल प्रेशर कसं हाताळावं?
0: बघा, एक तर पेपरचं प्रेशर वेगळं, अभ्यासाचं प्रेशर वेगळं, त्याच्यानंतर पेपर दिल्यावर पेपरचा रिझल्ट येतो, कधी तो पॉझिटिव्ह राहतो कधी निगेटिव्ह राहतो. जे स्टुडंट आहेत, ऍस्पिरंट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर ऑलरेडी बर्डन खूप आहे. तर पालकांनी नेहमी त्यांना सपोर्टिव्ह राहिलं पाहिजे. समाज काय म्हणते, समाजाचा जर विचार केला तर अशा प्रकारे आपण समोर कधी जाऊच नाही शकणार.
1: बरोबर.
0: मुलांची जर इच्छा आहे, त्यांना काहीतरी करायचं आहे, त्यांना काहीतरी बनायचं आहे, तर पॅरेंट्सनी ऍटलीस्ट त्यांना एक फेअर चान्स द्यायला हवा. की आयुष्यामध्ये ते मुलं असे नाही म्हणू शकले पाहिजे पुढे भविष्यामध्ये की मी केलं.

0: असतं तर झालं असतं,
1: पश्चातापाचे
0: ते बोल पुन्हा आले नाही पाहिजेत. ऍटलीस्ट जेव्हा त्यांना चान्स आहे त्यांनी देऊनच बघाव ना. कारण की या पेपरमध्ये, या पेपरच्या तयारीमध्ये जरी तो विद्यार्थी सिलेक्ट होऊन अधिकारी बनाव किंवा नाही बनाव, एक चांगला व्यक्ती जरूर बनणार.
1: बरोबर.
0: कारण की भारताला चांगल्या नागरिकांची गरज आहे, तेव्हाच आपला देश विकसित बनणार.
1: बरोबर. सर, शेवटचा प्रश्न, स्पर्धा परीक्षेत प्लान बी किंवा बॅकअप पर्याय असणे कितपत महत्वाचे आहे आणि आजच्या तरुणांसाठी तुमचा अंतिम करिअर मंत्र काय असेल?
0: बघा, दरवर्षी MPSC जवळपास 1000 जागा काढतो.
1: हो.
0: आणि जवळपास 7.5 ते 8 लाख फॉर्म येतात. ओके, UPSC सांगत आहे मी, 1000 जागा काढते आणि 7.5 ते 8 लाख फॉर्म येतात. आणि MPSC म्हटलं तर 350 ते 400 जागा, आणि त्याला पण सहजासहजी 3 लाख फॉर्म येतातच येतात. म्हणजे MPSC ने क्लिअर सांगितलं आहे आम्हाला पाहिजे 350 अधिकारी. UPSC सांगत आहे आम्हाला पाहिजे 1000 अधिकारी. तर इट इज क्लिअरली मेन्शन हिअर की त्यांना एवढेच लोक पाहिजेत. पण मुलं किती आहेत? 8 लाख. म्हणजे कोणी ना सिलेक्ट होणार आहे आणि कोणी तर रिजेक्ट होणार आहे. मग आपण ना जेव्हा तयारी करत आहोत, आपण आता पॉझिटिव्ह राहायचं की मी सिलेक्ट होणार आणि मी पेपर काढणारच. बट स्टील आपल्याजवळ एक बॅकअप प्लॅन असला पाहिजे, कारण की आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. ओके, रॅशनल राहिलं पाहिजे, इरॅशनल राहिलं नाही पाहिजे. कारण की कसं होते की जर आपण ट्राय केलं, ओके, आणि यदा कदाचित आपण जी मेहनत करत आहोत ती मेहनत कुठेतरी कमी पडली आणि आपलं सिलेक्शन नाही झालं, तर हताश होऊन आता मी काय करावं पुढे भविष्यामध्ये, असा प्रश्न आपल्याला आला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याजवळ प्लॅन बी असला पाहिजे. आणि प्लॅन बी सुरुवातीपासून नाही ठेवला तरी चालणार. ऍटलीस्ट 1 ते 2 अटेम्प्ट तरी तुम्ही प्लॅन बी शिवाय जाऊ शकता. बट दुसऱ्या अटेम्प्ट नंतर तुम्हाला प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. ते तुमचं मास्टर्स असो, PhD असो किंवा दुसऱ्या कुठल्या इतर क्षेत्राचं, साईड बाय साईड पण तुम्ही करू शकता ना. खूप यशोगाथा आहे तशा लोकांनी जॉब करत असताना पण सुद्धा पेपर काढला. सुरुवातीचा जो बेस बनवण्यासाठी तुम्हाला 1-1.5 वर्षाचा कालावधी लागतो, तो तुम्ही प्रॉपर द्यायला पाहिजे या स्पर्धा परीक्षेला. त्याच्यानंतर मग तुम्ही वाटल्यास प्लॅन बीचा विचार डेफिनेटली केला पाहिजे. कारण की बघा, ही स्पर्धा आहे. सुरुवातीलाच आपण बोललो, स्पर्धा परीक्षामध्ये कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार, आणि हरल्यावर पण हताश नाही व्हायचं. कारण की तिथंच आयुष्य संपत नसते, आयुष्य खूप मोठं आहे.
1: बरोबर बरोबर आहे सर. खूप छान, तुम्ही जो सल्ला दिला तरुणांना तो नक्कीच आमच्यासाठी महत्वाचा आहेच. आजच्या या संवादातून तुम्ही स्पर्धा परीक्षेचा संपूर्ण पट ज्या रंजक आणि सोप्या पद्धतीने मांडलात ते खरोखरच लाजवाब होते. बदलत्या पॅटर्नला भीती न मानता त्याला एक नवी संधी कसं बनवायचं हे आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना अगदी अचूक समजावून सांगितलं. श्रोत्यांनो, गौरव सरांनी आज आपल्याला केवळ अभ्यासाचे तंत्रच सांगितले नाही तर अपयशाशी लढायची आणि संयम राखायची ताकदही दिली आहे. सरांचा हाच आजचा महामंत्र आहे, कष्ट आपले, दिशा सरांची आणि यश संपूर्ण महाराष्ट्राचे. गौरव सर, तुम्ही तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ युववाणीला दिलात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरुण मनामध्ये यशाची नवी ठिणगी पेटवली, त्याबद्दल मी अश्विनी आणि संपूर्ण युववाणी परिवारातर्फे आपले ऋण व्यक्त करते. धन्यवाद सर.
0: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलावल्याबद्दल.
1: श्रोत्यांनो, जाता जाता एवढंच म्हणेन, रात्र सरली, प्रकाश झाला, नव्या उमेदीचा काळ आला. पुस्तकातल्या अक्षरांना आता तुमच्या कष्टाची जोड द्या, यश नक्कीच तुमचे असेल. करिअर मंत्रच्या आजच्या भागात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण यशाचा हा प्रवास संपलेला नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या वाटेवर, एका नव्या मार्गदर्शकासह. तोपर्यंत अभ्यास करत रहा, सकारात्मक रहा आणि ऐकत रहा तुमच्या स्वप्नांना पंख देणारी आपली लाडकी आकाशवाणी. नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकलीत करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयी गौरव भांडे यांची अश्विनी खौशे हिने घेतलेली मुलाखत. मित्रांनो, याच सोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आमचा आजचा युववाणी कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल ID वर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादरकर्ते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

संध्याकाळचे 6 वाजत आहेत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आणि ती वरतून हवाबंद अशी सील करून ठेवायची. त्यानंतर साधारण 40 ते 45 दिवसांनी मुरघास तयार होतो, तो उघडून त्यांना वापरू शकतो पुढे. म्हणजे अशा प्रकारे जर मुरघास आपण बनवून ठेवलं एक साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यानंतर, तर ते आपल्याला पुढे मे जूनच्या आधीचा जो आपला काळ आहे फेब्रुवारी पासून मे पर्यंतचा, त्या काळामध्ये आपल्याला जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देता येईल. आणि याचा गुणवत्ता पण खूप चांगली असते, याच्यातून मिळणारं पोषण चांगलं असतं, त्यामुळे दुधाचं उत्पन्न पण चांगल्या प्रकारे वाढतं.
1: नक्कीच मॅडम, आता आपण बोललो की मुरघास हा तर चांगला पर्याय आहेच खाद्यासाठी, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जनावरांच्या आहारात काय काही समावेश करू शकतो?
0: मुरघास हा एक उत्तम पर्याय आहे. त्याबरोबरच आता जे नवीन तंत्र आले आहेत चाऱ्याचे, हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होण्यासाठी, तर हायड्रोपोनिक्स ही एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये काय असतं की बिना मातीचा आपण हिरवा चारा घ्यायचा असतो. म्हणजे मकासारखं जे बियाणं आहे, मका किंवा गहू किंवा आपण दुसऱ्या प्रकारच्या त्याच्या बियाणांचा वापर करू शकतो, पण मुख्यत्वे करून मका वापरतो आपण यामध्ये. तर ते 2 दिवस भिजवून त्याला मोड आणून प्लास्टिकच्या ट्रे मध्ये आपण फक्त त्याला लागणारी आर्द्रता आणि जीवनसत्व पुरवून साधारणपणे 8 ते 10 इंच चे तो मका वाढून तो हिरवा चारा निर्माण करून आपण जनावरांना देतो. यामुळे काय होतं की कमी जागेमध्ये वर्षभर आपण कमी पाण्यामध्ये उत्पादन घेऊ शकतो. साधारणपणे 25 ते 40% खर्च हा हिरव्या चाऱ्याचा कमी होतो जर अशा प्रकारचा आपण हिरवा चारा जनावरांना दिला हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने. अशा प्रकारे आपण खर्च कमी करू शकतो. याचबरोबर जर का तुम्ही बघितलं हायड्रोपोनिक्स बरोबर अझोला ही पण एक चांगली तंत्र आहे. अझोला हे हिरवं शेवाळ आहे, एक समुद्री शेवाळ आहे, पण हे सिंगल सेल प्रोटीन आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रथिन भरपूर आहेत. अझोलासाठी आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटरचा जो आपण असं टाकीसारखं बांधून घेतलं, त्याच्यामध्ये पाणी आणि शेण याचं योग्य प्रमाणात मिश्रण करून सुपर फॉस्फेट टाकून तर आपण त्याच्यामध्ये ते अझोला हे शेवाळ सोडलं तर त्याच्यावर छान असा पाण्यावर अझोल्याचा आपल्याला अंग मिळतो की जो आपण जसं त्याची वाढ होईल तसं काढून आपण जनावरांना खायला घालू शकतो.
1: बरोबर.
0: अझोला हे एक चांगल्या प्रकारचं आहे की तुम्हाला कमी जागेमध्ये करता येतं, घरच्या घरी कुठेही करता येतं, अगदी बांधलं नाही तुम्ही तरी प्लास्टिकचा पेपर वापरून पण आपण हे अझोल्याचं तंत्रज्ञान करू शकतो.
1: अच्छा.
0: आणि साधारणपणे एका जनावराला 2 किलो इतका अझोला एका दिवसाला देऊ शकतो. म्हणजे हिरव्या वैरणीला हा एक पर्याय
1: आहे
0: आणि पौष्टिक आहे.
1: हो नक्कीच नक्कीच. म्हणजे मॅडम एकंदरीतच आपण दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन करणार आहोत तर याच्यामध्ये ओला सुकाचारा हा तर आहेच, आंबोण आहे, परत मुरघास विषयी आपण बोललो, पण आता तुम्ही हे जे नवीन तंत्रज्ञान सांगितलं तर याचा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो आणि जेणेकरून उत्पादन पण चांगलं मिळेल आणि जनावरांचं जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे राहील. मॅडम आता आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी म्हणजे चारा टंचाई ही तर असतेच, पण मग त्याच्यावर आपण कशी मात करू शकतो?
0: दुधाळ जनावरांचं दूध उत्पादन नियमित ठेवणं हे फार गरजेचं असतं, पण मग बऱ्याच वेळेला हिरवा चारा उपलब्ध होत नाही तर तिथे तेव्हा आपण काय करायचं असतं, आपल्याकडे जो उपलब्ध चारा आहे त्याला कसं पौष्टिक बनवता येईल हे सुद्धा आपण एक करू शकतो. म्हणजे जो आपल्याकडे निकृष्ट चारा आहे, निकृष्ट दर्जा जसं काही कडबा कुट्टी आहे, भाताचा पेंडा आहे, त्याच्यामध्ये फार काही जनावरांना मिळत नाही. जसं सांगितलं की पोटभर वैरण आहे, पण या चाऱ्यावर आपण प्रक्रिया करू शकतो. जसं की युरिया प्रक्रिया आहे, निकृष्ट चाऱ्यावर 5% युरियाचं द्रावण फारून आपण युरिया प्रक्रिया करून जर का हे जनावरांना खाऊ घातलं तर त्याची चव ही चांगली लागते आणि प्रथिनं मिळतात. युरिया हे एक प्रकारचं प्रोटीन आहे, शेवटी प्रथिनं ही जनावरांना अवेलेबल होऊ शकतात, मिळू शकतात, पण याचं देखील प्रमाण आहे. युरिया, मीठ आणि गुळ हे योग्य प्रमाणात एकत्र पाण्यामध्ये करून ते झारीने फवारून आणि मग 1 दिवस ते उघडे करून ठेवावे लागतात वाऱ्यावर, जेणेकरून त्यामध्ये तयार होणारा अमोनिया याचा त्रास जनावरांना होऊ नये. आणि अशा प्रकारची निकृष्ट चाऱ्यापासून तयार केलेली सकस वैरण जर आपण खाऊ घातली त्यांना तर जनावरांचं दूध उत्पादन
1: चांगल्या प्रकारे
0: ठेवू शकतो. बरोबर. दुष्काळ भागामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की वैरण उपलब्ध होत नाही, पण दुष्काळ परिस्थितीमध्ये तग धरणाऱ्या चारा वृक्षांची लागवड करू शकतो. चारा वृक्ष असतात, अंजन असतं, अशा प्रकारे दशरथ असतं, सुबाभूळ असतं, तर असे जर वृक्ष आपण लावले तर ते पावसाळ्यामध्ये वाढतात आणि नंतर थोडा थोडा हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो वर्षभर.
1: बरोबर.
0: तसेच कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांची पण लागवड आपण करू शकतो. जसं बाजरी आहे, ज्वारी आहे, माखेल 8 म्हणून गवताचा प्रकार आहे, तर आपण याचं पण लागवड करू शकतो. आणि ऊसाचं वाढ पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतं की दुसरा पर्याय नसला की ऊसाचं

0: वाडा आपण खाऊ घालतो, तर ते देखील खाऊ घातलं तर चालतं, पण ते थोडस पशुवैद्यकांच्या सल्ल्याने खाऊ घालायचं, कारण त्याच्यामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं आणि ते जास्त प्रमाणात खाल्लं गेलं की ते शरीरातलं कॅल्शियम उलट्या दिशेने खेचून घेतं, त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अगदी चारेला पर्याय नसेल तर खाऊ घालू शकतो आपण, त्याचं प्रमाण हे ठरवून घेतलं पाहिजे, निश्चित करून घेतलं पाहिजे,
1: म्हणजे सल्ल्यानेच ते द्यायला पाहिजे,
0: सल्ल्यानेच ते द्यायला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे मॅडम एकंदरीतच दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे याचं नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर आपल्याला जनावरांपासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल आणि नक्कीच त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहायला मदत होईल,
0: चांगलं राहील.
1: मॅडम आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती शेतकरी बंधूंना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शिल्पा काटकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाल्मली जोशी यांचं गायन, राग शुद्ध नट. विलंबित ख्यालाची बंदिश 3 तालात, आखन मोरी लागी. द्रुत ख्याल 1 तालात, अब कैसे घर जाऊ. तबला साथ भूषण परचुरे, संवादिनी जयंत फडके, राग शुद्ध नट, कलाकार शाल्मली जोशी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण शालमली जोशी यांचं गायन ऐकलं, राग होता शुद्ध नट. त्यांना तबला साथ भूषण परचुरे तर हार्मोनियम साथ जयंत फडके यांची होती. विलंबित गत तीन तालात तर द्रुतगत एक तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: रात्रीचे ठीक 10:30 होत आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य राबिया.
1: सादर करीत आहोत नभोनाट्य राबिया. लेखिका माधुरी आठवले.

0: अम्मीजान अम्मीजान
1: कमाल आहे, वाड्यावर कोणीच कसं दिसत नाही।
2: यावं भाईजान यावं, केव्हा येणं झालं बघताच नाही, आणि तेही आपल्या जिगरी दोस्ताला बरोबर न घेत।

0: अरे भाभीजान, आपण रागावला आहोत ना? स्वाभाविकच आहे म्हणा. आम्ही भाईजानला घेऊन बगदादच्या धर्म परिषदेला गेलो, त्याला वर्ष उलटून गेलं. आपण भाईजानची वाट पाहून पाहून थकला असाल, आणि आता दिसतो आहोत ते आम्ही एकटेच. कस
1: आपले भाईजान म्हणजे जातील तिकडचे होणार.
0: हो हो हो,
1: सारं जगच म्हणजे जसं काही त्यांचं. एकदा का शायर आणि रसिकांचा गराडा त्यांच्या भोवती पडला की दिवस आणि रात्रीची शुद्धच कुणाला उरते. अहो, मी आणि अम्मी जान एखाद्या लहान पोरासारखी काळजी वाहतो म्हटलं त्यांची, म्हणून चाललंय सारं.
0: तोबा तोबा भाभीजान, आता ही काळजी तुम्ही सोडाच.
1: काळजी सोडा?
0: हो.
1: म्हणजे? अहो, मी नाही समजले.
0: अहो भाभीजान, इराणच्या शहानं भाईजानची ऐशी कदर केली आहे म्हणता, अगदी खैरात केली आहे म्हणा ना. शाही इतमामानं आगत स्वागत काय, नाच गाणी काय, आणि गुलाबी शरबत आणि खास इत्र आणि मद्याच्या धुंदीत रंगलेल्या मैफिली काय, वा. तरे तरेच्या पक्वांनी जेवणाचा थाट काय. अहो, ते 3 दिवस म्हणजे साक्षात स्वर्ग होता, स्वर्ग.
1: सॉरी, परतणार आहे केव्हा?
0: अरे हो हो, पण सांगतो सांगतो ना, ऐकाल तर खरं. आणि भडका हिऱ्या मोत्यांचे दागिने, सुवर्ण मुद्रांच्या त्या थैल्या, उंची कापड चोपड, अत्तर मौल्यवान वस्तू अगदी भेटे म्हणून गेलेली आहेत. हा, पण आता खरी मौल्यवान वस्तू त्यांना मिळाली आहे ती मात्र बगदादच्या धर्मसभेत. बर का?
1: छान, मौल्यवान वस्तू आणि धर्मसभेत.
0: हो ना.
1: अहो, धर्मसभा रत्नमानकांची खैरात कधीपासून करायला लागल्या भाईजान? म्हणजे आता देशोदेशीच्या बादशाह आलम ना कुराणांच्या प्रतीच वाटत बसले पाहिजे. तर जाऊ दे, भेट कोणती ते तर सांगाल.
0: हा, म्हणजे तशी ही भेट तुम्हाला आवडण्यासारखी नाही म्हणा, पण तिची किंमत विचाराल तर पृथ्वी मोलाची आहे.
1: ही चेष्टा करायची वेळ आहे का भाईजान? भेट कोणती ते तर सांगा बघू लवकर. आधीच वाट बघून बघून जीव किती थकून गेलाय, आणि त्यात तुमचं हे असलं कोड्यात बोलणं. पुरुषांना हृदय नसतं म्हणतात, ते काही खोटं नाही.
0: बर बुवा, सांगतो सांगतो. बर का भाभीजान? भाईजान राबियाला बरोबर घेऊन येणार आहेत.
1: राबिया?
0: हो.
1: कोण ही बाई, कुठली?
0: हा, म्हणजे तुम्ही म्हणतात तशी ती आहे एक बाईच, पण इराणच्या शाही दरबारात मिळालेली नर्तकी नव्या.
1: मग?
0: बगदादच्या धर्मसभेत भेटलेली एक जोगन आहे, जोगन. जातीनं ती गुलाम आहे असं म्हणतात.
1: कुणी काय असते ना, नवऱ्याला आवडलेली स्त्री म्हणजे पदरात पडलेला निखारात. किती वर्षाची आहे ती? खूप सुंदर असेल नाही माझ्यापेक्षा?
0: अहो तरुण नसावी, पण असावी थोडी प्रौढच. पण वा, दिसायला फारच खूप तरुण आहे.
1: पुरे आमच्या रसिक राजांची मर्जी बसली आहे म्हणजे सुंदर असणार.
0: अहो, तशी ती सुंदर तर नाहीच, पण तुम्हाला सांगतो भाभीजान, तिच्या चेहऱ्यावरच तेज काही आगळा आहे. वा, मी तरी अशी स्त्री आयुष्यात अजून पाहिलेली नाही. अहो, मी म्हणणाऱ्या विद्वान पंडितांना तिने हा हा म्हणता जिंकून घेतला.
1: म्हणजे ती राणी आहे की काय?
0: अहो, ते लढाईतलं जिंकणं नव्हे. हो, तुम्हाला सांगितलं नाही का मी किती गुलाम आहे म्हणून?
1: अहो, पण मग बगदादच्या धर्मसभेत एका स्त्रीला प्रवेश मिळालाच कसा?
0: तेच तेच तर नवल वाटतंय मला. तिथं देशोदेशीहून सगळ्या धर्माचे विद्वान आले होते, त्यात बौद्ध होते, हिंदू, मुसलमान, जैन, अगदी क्रिस्ताव पादरी सुद्धा होते. पण तिच्याशी वादविवाद करताना सगळे अगदी गुंग झाले. बघा, आपण काय म्हणतात ना, अखेर बाई ती बाईच. सैतान शिरला तिच्या डोक्यातून काय?
1: म्हणजे काय केलं तिने?
0: काय करणार, पहिल्यांदा चांगली आहे त्या हिंदू पंडितांच्या अगदी त्या संस्कृत मध्ये बोलली.
1: हो, काहीतरी. अहो, मला नाही हे खरं वाटत, गुलाम स्त्री आणि संस्कृत.
0: आता तुम्ही भाईजानची साक्ष काढा, मग तर झालं. मुल्ला मौलवींशी तिनं उर्दू आणि फारसी मध्ये वादविवाद केला. जैन आणि बौद्ध साधूंशी तर चक्क ते कसली हे मागधी आणि मराठी जमान मध्ये बोलली. हा, कुठं? अहो, सगळी सभा गप्प घार, कोण विरोध करणार. हा, पण शेवटी शेवटी मात्र लोक खवळले. बर का?
1: उगीच
0: कसं कोण खवळेल? अहो, तिने अपराधच तसा केला. मुल्ला मौलवींनी तर तिला चक्क फाशी फरमावली, फाशी. मग काय, लोक सोडतायत? दगडांनी ठेचून अर्धी मेली केली तिला.
1: हाय अल्ला. अहो, पण तिचा गुन्हा तरी काय झाला?
0: गुन्हा? अहो, साधा सुद्धा नाही भाभीजान, सैतानी गुन्हा, सैतानी. तिनं मुळी ईश्वरच ना कबूल केला, हा सैतानी गुन्हा नाही तर काय? वर म्हणते अनल हक, म्हणजे मीच ईश्वर आहे. आणि पुन्हा वर सांगते की हिंदू पंडित सुद्धा अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात. हो, मग काय, लोक ऐकतात काय?
1: बरोबरच आहे. परमेश्वराचा एवढा अपमान?
0: हो, तेवढ्यानं नाही भागलं.

0: खाली सगळे धर्म सारखेच, वेगवेगळे धर्म म्हणजे वेगवेगळ्या भाषेत एकाच परमेश्वराची करून दिलेली ओळख. कुणी एक धर्म मोठा नाही आणि कुणी छोटा नाही.
1: आणि मग
0: पुढे तरी ऐका. अहो म्हणाली, पैगंबर परमेश्वर नाही तर तो ईश्वराचा फार थोर भक्त होता. मग अहो मग काय, सभेत एकच गडबड गोंधळ नुसता. लोकांनी तिला दगडधोंड्यांनी मारायला सुरुवात केली. आता भाईजान मध्ये पडले म्हणून, नाहीतर तिची काही खैर नव्हती. आता येतीलच तिला घेऊन इकडे.
1: म्हणजे ती बाई संत आहे तर?
0: फार फार मोठी संत. अहो तुम्हाला तर मुळीच भीती नको तिची. आता इतक्यात पोहोचतीलच, गावच्या वेशीपर्यंत आले सुद्धा असतील. हो म्हणजे तेच सांगायला मी इकडे आलो होतो.
1: छान, वेश कसली, स्वाऱ्या वाड्याच्या दरवाजावर येऊन पोहोचतील इतक्यात.

0: आम्ही जान, ही पालखी आपल्या लाडक्या मुलाच्या शाही आगमनाची आहे.
1: रसूल
0: हो,
1: सदांकदा चेष्टा रे कसली करायची.
0: तोवा तोवा आपल्याशी आणि मस्करी. अल्ला कसम सच बोलतो आम्ही जान, बगदादच्या धर्मसभेत मोठी पदवी मान सन्मान आणि इराणच्या बादशाकडून शाही इतमाम स्वीकारून काझी साहेबांची स्वारी परतते आहे. हो, आजवरचं दारिद्र्य अपमान आता सगळं विसरा, यापुढे वैभवच वैभव.
1: अल्लाह परवरदिगार, तूने मेरी जिंदगी भर की मन्नत पूरी कर दी. मैं अभी हाज को चली जाऊंगी, पूरी जिंदगी खुदा के खिदमत में बिता दूंगी.
0: आता हाज ची वार्ता सोडो अम्मी जान, काजी साहेब राबियाला बरोबर घेऊन येत आहेत ना.
1: राबिया?
0: हाँ, और फार मोठी संत है, अल्लाह का सारा ज्ञान तुम्हें बता देंगी. भजन भी अच्छा गाती है. हाँ, आपका दिल भी बहल जाएगा.
1: सर का काजी साहब का दिल तो पहले ही बहल गया है, अभी सास का भी. मलिका बेगम, अब तेरी खैर नहीं,

0: राबिया, ओ राबिया, ती बसली असेल मागल्या दारी तिच्या झोपडीत, एक तारी और भजन म्हणत. गावात रिकाम टेकडे लोक कमी नाही समोर बसून ताल धरायला. ही गर्दी जमली असेल झोपडी समोर, तेव्हा पाहावं तेव्हा भजन.
1: ह्याला सुद्धा पुण्य लागते बेटी.
0: त्या पुण्याचा मला काय उपयोग? आणि हे रिकाम टेकडे धंदे करायला तिला इथे आणलेली नाही, कामाला हातभार लावायला आणली. इराणून साहेब दादा आल्यापासनं घरात नुसता माणसांचा पूर लोटतोय. कुणी करायची सगळी उस्तवारी?
1: जीव थकून जातो माझा. मोठ्या माणसाची बायको व्हायचं म्हणजे खेळ नाही मांडायचा भातुकलीचा, की दाग दागिने घालून पालखीतून मिरवायचंही नसतं मल्लिका.
0: पालखीतून? भले मी हो कशाला मिरवू? त्याकरता आणली की ही संतीन काझी साहेबांनी थेट बगदादहून.
2: गुलाम हाजीर है साहेब जान, मुझे क्या हुक्म है?
0: नाहीतर हुक्म कुणाला असणार? पाणी भरून झालं सगळं, जेवण करायचंय मला, भांडी साफ केली सगळी.
2: आपण सांगितलेली कामं तेव्हाच तयार आहेत मालकिनी.
1: बघ मल्लिका, आणि तू म्हणत होतीस राबिया पालखीतून मिरवणार.
2: कोण? मैं? और पालखी में? छी छी, ऐसी मुसीबत अल्लाह कभी न लाए.
0: तर हे सगळं नाटक कुठवर? कोठीवर कुणी मुल्ला मौलवी शास्त्री पंडित आले नाही तोवर. ते आले की बनलीच ही मोलकरीण मलिका आहे मैफिल.
1: नुसत्या मैफिलीचीच का, अलम दुनियेची मलिका आहे मैफिल होईल ही राबिया.
0: होईल हो होईल. आम्ही तरी दुसरं काय म्हणत होतो, आपला दुवा पाठीशी असल्यावर या घराची सुद्धा मलिका बनेल ती.
2: माफ कीजिए सरका, मैं जाऊ.
0: का थांबलीयेस? उशीर होत असेल तुझ्या भजनाला. तवाळखोर जमून टाळ फुटत बसायला नको.
2: नाही सरका, जनावरांचा गोठा सारवून घेत होते.
0: पुरे चालती हो
1: मल्लिका. मल्लिका होश में आओ बेटी. इस तरह राबियाचा दिल दुखाना अच्छा नाही. गोरगरीब, दीन दुबळे,

0: विमार किती लोकांना धीर मिळतो. तिच्या धीर देण्यानं, तिच्या एका कटाक्षानं रडणारा माणूस हसू लागतो. केवढी मेहरबानी आहे ही खुदाची. लोक किती प्रेम करतात तिच्यावर. पहा तरी एकदा.
1: एकदाच सांगते, ही लवंडी माझ्या घरात नको.
0: अगं
1: विकून टाका हिला बाजारात.
2: कौन लवंडी, किस पर गुस्सा, इतना गुस्सा अच्छा नहीं बेगम साहब.
0: गुस्सा राबिया पर और किस पर?
2: वो तो अल्लाह की फकरी ने, उस पर गुस्सा. धन धन भाग है बेगम अपना, वो अपने घर आइए. कितने बरस बिचारी दूर दूर भटकती फिरी. अल्लाह का इंसाफ भी बड़ा अजीब है.
0: सच है, कितनी कड़वी इम्तिहान होती है अल्लाह घर की. इस पाक औरत को गुलाम बना दिया है. राबिया आओ बेटी.
3: हाजिर हूँ मालकिन साहिबा.
2: देखो राबिया, महाराजा विट्ठल राज के दरबार से दूत आया. उन्होंने कहा है तुझे किसी चीज की जरूरत हो तो मांग लेना, दरबार इसे तुरंत पूरी कर देगा. ये राजा का हुक्म है.
3: भले, मुझे किस चीज की कमी है मालिक? आणि मला जे हवं आहे ते राजे महाराजे आणि सरदार दरकान कुठून देणार आहेत? त्यांच्या जवळ तर काहीच नाही.
2: मी समजा नाही राबिया.
3: त्यांना कळवा वो मालिक, ईश्वराशिवाय मला काहीच नकोय.
2: ते सर्व ठीक आहे, पण महाराजांचा हुकूम मानावाच लागतो राबिया. काही ना काही तुला त्यांच्याकडे मागावंच लागेल.
0: तिचा धर्म सूफी आहे. सूफी माणसाकडे काहीच मागत नाहीत.
2: तुझा धर्म सूफी आहे राबिया?
3: मालिक, धर्म क्या होता है? भला मुझ जैसे लौंडी को क्या मालूम सरकार?
0: तुझा धर्माचा ईश्वर कोणता राबिया?
3: सगळ्या धर्मांचा ईश्वर एकच असतो आम्ही जान. आकाश, जमीन, वारा, चंद्र, सूर्य, प्रत्येक धर्माचे वेगवेगळे असतात थोडेच. आम्ही जान सर्व धर्मासाठी हे एकच असतात ना? तसा सर्वांचा ईश्वर एकच असतो.
2: मग महाराजांना काय कळू? विचार कर पुन्हा राबिया, तुला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकेल. महाराजांचा अपमान करू नकोस.
3: मृत्यूदंड? बेशक सरकार, मृत्यू ही जर अटळ गोष्ट आहे तर त्याला भ्यायचं कशासाठी? महाराज मुझे चाहे तो फांसी दे सकते हैं, लेकिन मैं किसी से कुछ नहीं मांगूंगी. ईश्वराशिवाय मला मुळी काही नकोच.
2: अच्छा बेटी, अल्लाह रहम करेल तुझ्यावर.
0: राबिया तू तो बड़ी बहादुर है. धन्य है तुझे आई बाप. कोण होते ते? ये बैस, मला सांग तरी.
3: आम्ही जान, मला काय माहिती माझे आई वडील कोण होते ते. मी फार लहान होते ना, तेव्हा भिकारीण सांगायची की तू जत्रेत चुकलीस का मला सोडून दिली कोणास ठोक.
0: भिकारण? कोण भिकारण?
3: आम्ही जान, गावाबाहेरच्या देवळात मी रडून रडून झोपले होते. सकाळी भिकारणीनं मला पाहिले आणि तिनंच पुढे मला बरेच दिवस सांभाळलं. ती म्हातारी होती. पुढे मीच गावात भिक्षा मागायचे. कुचक नासक आंबट चिंबट उष्ट अन्न मीच तिला आणून द्यायची. लोक शिवे द्यायची, दगड मारायची, आमचा तिरस्कार करायची. आणि एक दिवस भीक मागून परतले, बघितलं तर म्हातारी मेलेली होती. एका व्यापाऱ्यानं मला पकडून गुलामांच्या बाजारात विकली.

0: तीन स्वर्ण मुद्रा
1: एक बार
0: तीन स्वर्ण मुद्रा दोन बार तीन स्वर्ण मुद्रा।
2: अम्मीजान, पाठीवर चापकाचे फटकार एक हात मी लोळत होते। लोकांना केव यावी, कुणीतरी मला विकत घ्यावं म्हणून मी अल्लाची करुणा भागत होते। माझं दैव उघडलं। काशीच्या एका सज्जन विद्वान ब्राह्मणाने मला खरेदी केली।

0: निजाम, मी त्यांच्याबरोबर काशीला गेले. तिथली प्रत्येक पहाट सोन्याच्या पावलानं उगवायची. खाणं पिणं, तेल, आंघोळ रोज मिळू लागले. दिवसभर कामं करता करता कानावर सतत धर्मचर्चा पडत होती. व्याकरणशास्त्र, साहित्य, काव्य, नाटक अशा चर्चा व्हायच्या. आम्ही जान देशोदेशींचे विद्वान ब्राह्मण येत, विद्यार्थी वेदपठण करीत. मला ऐकून ऐकून संस्कृत भाषा अवगत झाली. 12 वर्ष मी त्या घरात होते.
1: बगदादच्या धर्मसभेत तुला त्या ब्राह्मणाने नेली?
0: हाय अल्ला, एवढं कुठलं माझं भाग्य. काशीनाथ पंडित तीर्थयात्रेला गेले तेव्हा त्यांच्या मुनिमानं मला पुन्हा गुलामांच्या बाजारात विकली. जुलमानं, जबरदस्तीनं. मला एका नर्तकीनं खरेदी केलं. आम्ही छान ती पण भली होती. पहाटे ती नादब्रह्माची उपासना करी. तिथल्या पहाटेचे, तिचे आहिरभैरवचे सूर अजूनही माझ्या कानात आहेत. तिथेच मला अनंत नादाचा लाभ झाला. एका आवलियानं मला दर्शन दिलं. आम्ही जान तेच माझे गुरु. त्यांनी मला गुरुपदेश दिला. आणि आम्ही जान त्याच क्षणी माझं दुःख संपलं. माझं आयुष्य सोन्याचं झालं. जग खेळ वाटू लागलं. तळमळ कायमशी शांत झाली. मी धन्य धन्य झाले. तिथेच मी ताल सूर शिकले, भजन गाऊ लागले.
1: पुढे
0: आम्ही जान तिथे येणाऱ्या एका व्यापाऱ्याला तिनं मला नजर केलं आणि त्याच्याबरोबर मी इराणला गेले.
1: हाय अल्ला, तिला तुझी काहीच माया वाटली नाही?
0: आम्ही जान जनावरांवर सुद्धा माणसं माया करतातच ना, पण म्हणून त्यांना विकत नाहीत ना. आम्ही गुलाम काय आणि गोठ्यातली जनावरं काय, काय फरक आहे? आम्हाला आज्ञा करायची आणि चुकलं तर पाठीवर कोरडे ओढायचे. एवढाच आमचा माणसांशी संबंध. तुम्हीच तुम्हीच फक्त माझ्याशी माणूस म्हणून बोललात. आम्ही छान ईश्वराकरताच जर मला श्वास घ्यायचा होता तर तो कुठेही घेतला असता ना, तरी काय फरक पडला असता? आणि काय फरक पडतो? इराणच्या व्यापाऱ्यानं मला बगदादमध्ये विकलं.
1: बगदादच्या धर्मसभेत तुला लोकांनी दगडाने ठेचून मारलं म्हणतात, ते खरं का ग?
0: आम्ही जान माणसं लहान मुलांसारखी असतात, त्यांना कळत नाही. विद्वान धर्मगुरूंना जिथं ईश्वर कळत नाही तिथं लोकांचं काय? मुलं नाही का वेड्या माणसाला दगड मारीत?
1: तू आणि वेडी, मग शहाणं कोण जगात? राबिया बोल.
0: आम्ही जान ज्यानं ईश्वर पाहिला त्याला जग वेड म्हणत. त्याला मात्र सारं जग म्हणजे गुलामांचा बाजार वाटतो. मग मला सांगा आम्ही जान या जगात प्रेम करावं असं आहेच काय? आणि म्हणून मी ईश्वरावर प्रेम करू लागले आणि आता तर ईश्वरच बनून गेले. आम्ही जान मी कामाला जाऊ, फार वेळ झाला.
2: राबिया तू अजून इथेच? रात्री शाही पाहुणे जेवायला यायचे, त्यांना काय तुझ्या गप्पाशी जाऊन वाढू पाहणार?
1: राबिया तुझी किंमत कळायला पुण्य हवं. जा बाई जा.
3: अभिजान आजकल तो आप हमेशा गुस्से में रहती है, इतना गुस्सा अच्छा नहीं, पहला ऐसा कभी नहीं था.
2: पहले इस घर में राबिया भी नहीं थी भाईजान, ये जादूगरन है. पहले साहेबजान पर जादू चलाई और अब मेरे सास पर चलाने लगी है. एक दिवस ही सिया घराची मालकिन होणार. अरे अल्लाह, कैसी मुसीबत खड़ी कर दी है तूने, काय लीला है माझ्या दैवात?
3: ये कैसा गुस्सा है भाभीजान?
2: एक मागण मागू तुमच्याजवळ भाईजान.
3: हां हां, विचारावं लागतं का भाभीजान?
2: या राबियाला गुलामांच्या बाजारात विकून टाका, ही मला घरात नको, नाहीतर एक दिवस ही माझी सवत बनेल. माझी सासू तिच्यासाठी कशी पागल झाली दिसतंय ना, कशा गुलूगुलू गोष्टी करत होता त्या. चाल ना, कैसी मुसीबत आहे ही, मी हिला ठार मारीन.

0: भाभी जान होश में आओ, होश में आओ। वो तो जोगन है, ऐसा नहीं बोलना भाभी जान।
1: जोगन है?
0: हाँ हाँ।
1: तो ले जाओ उसे अपने घर।
0: ठीक ठीक ठीक।
1: मैं उसे मार डालूंगी, चाहे मुझे फांसी क्यों न हो। क्या महाराजन का मठात लोग काय बोलता है ते ऐका इसे? चला पहा डोळ्याने ऐका, चला माझ्या बरोबर।
2: महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो। अरे अरे
0: काझी साहेबांनी आणि परमार्थाची अधिकारी, स्त्री फक्त नरकाचीच अधिकारी होऊ शकते, नरकाची हे सारा ढोंग आहे। अरे काझी साहेब फिदा झाले, तिच्यावर दुसरं काय।
2: अरे कुणी म्हणत होत रात्री अपरात्री ती डोंगरावर दिसते, हातात दिवा घेऊन हिंडते, जमिनीवरून चालावं तशी ती नदीवरून चालते, आकाशातून संचार करते।
3: आणि इराणहून येताना महामारीने मेलेली तीन माणसं तिने जिवंत केली म्हणे।
2: अरे मेलेली माणसं जिवंत करता येत असतील तर आपल्या महाराजाने नसती का केली? होय की नाही महाराज?
0: हे नक्की उत्कुलता आहे, नाहीतर शेतकी नसली पाहिजे, साधू नाही।

0: जाफियाला खत्म करायला मी देवास घेऊन केले होते. तिच्या झोपडीला मी आग लावणार होते. एकदा गोळा मी तिच्या झोपडीवर टाकला. कवटाने चटकन पेट घेतला आणि मी सहज खिडकीतून पाहिलं तर राबिया समाधी लावून बसली होती. आणि अम्मीचान या आला आणि तिच्या डोक्यावर पेटता दिवा आधांतरी फिरत होता. अम्मीचान अम्मीचान असं काय पाहताय? तुम्हाला खरं वाटत नाही? हाय रे देवा, क्या होगा, झोपडी पेटली आहे, तिला वाचवा, कुठेतरी वाचवा हो, ते देवतुला आहे.
1: शांत हो मल्लिका, झोपडी लोकांनी विझवली आहे, राबिया सुरक्षित आहे. त्याला अल्लाह वाचवतो, त्याला कोण मारणार? ते लोक इकडेच येत आहेत.
0: अभिचान अभिचान तुमचे बचाव, अभि लोक मला जिंदा नाही छोडेंगे, मुझे पर अल्लाह रहम नहीं करेगा. अमीजान अमीजान मुझे बचाओ, मैं आपके पैर पकड़ती हूँ. हाय रे देवा, आता काजी साहेब मला घराबाहेर हकून देतील, मला भिकारीन होऊन मी दारोदार फिरू, कुठे जाऊ मी, कोण वाचवील मला?
1: बेटी राबिया, मल्लिका नादान है, तिला क्षमा कर, रागवू नकोस.
2: अमीजान, मैं अपनी मालकिन पर कैसे रागवू? वो तो मेरी अन्नदाती है, अल्लाह ने मला जगवलंय ते मी लोकांसाठी जगावं म्हणून, त्यांच्यावर रागवण्यासाठी नाही.

0: गुरुदेव, मृत्यू कधी ना कधी येणारच, कारण तो अटळ आहे. मृत्यूसारखी अटळ गोष्ट चंद्र सूर्याशिवाय दुसरी कोणती आहे? माझी शिक्षा मी आनंदानं मान्य करते, मात्र मी कोणताही गुन्हा केलेला नाही. रोज हजारो माणसं मृत्यूच्या दारात जातात, त्यांनी काय गुन्हा केलेला असतो? मी पुन्हा सांगते, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तरीही धर्मसभा देईल ती शिक्षा मी आनंदानं भोगायला तयार आहे, कारण धर्मसभा ही पृथ्वीवरील सर्व सत्ताधीश असते, ईश्वराचा तिच्याशी काहीही संबंध नाही.
1: तर मग राबिया, ही धर्मसभा तुला फाशी फरमावीत आहे.
2: थांबा, थांबू आहे सगळं.
1: कोण? काशीनाथ शास्त्री, काशीचे ब्राह्मण, आपण आणि इथे?
2: होय, राबियाला मी ओळखतो. 12 वर्ष तिनं माझ्या घरी सेवा चाकरी केली आहे. ती परम ईश्वर भक्त आहे, महाज्ञानी आहे. तिनं सांगितलेलं ज्ञान कोणत्याच धर्माला अमान्य होणार नाही, तेव्हा धर्मसभा तिला मृत्यूदंड देऊ शकत नाही. राज्यसभा फार तर तिला देश सोडून जायला सांगू शकते.
0: लोक हो, हे जग अपूर्ण आहे, त्याला महत्व देऊ नका. तुमच्या जवळ असेल ते दुसऱ्यांना द्या. मृत्यूला कधीही भिवू नका. प्रत्येक गोष्ट परमेश्वरासाठी करा. अनल हक्क, मीच परमेश्वर आहे हे तत्व लक्षात ठेवा. तुमची वाणी आणि वर्तन शुद्ध ठेवा आणि हीच तुमची पूजा असू द्या. तुमच्याशिवाय परमेश्वर दुसरा नाही. दान धर्म करा, परमेश्वराला विसरू नका. लोक हो, परमेश्वराला विसरू नका.